FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 5 आषाढ 1948 27 जुलै 2026 आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ होत आहे. सभेची सुरुवात मंगलध्वनीनं.

स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं शिवमहिमान गीत आपण ऐकलं. अमृतधारा हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. ऐकूया उत्तरा केळकर यांचा स्वर.

सहकार्यां समेत पुरुषोत्तमदास जलोटा यांनी गायलेलं हिंदी भजन आपण ऐकलं. अमृतधारा या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया समस्वरात देशभक्तीपर गीतरचना.

0: अमृतधारा हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:35 झाली आहेत. ऐकूया आजच्या दिवसभरातील उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर 6:40 कृषी वार्ता, यामध्ये आपण ऐकू शकाल भेंडी लागवड याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या अंतर्गत IVF याविषयी समजून घेऊया. गायनोलॉजिस्ट आणि इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेल्या बातचीतीचा भाग तिसरा आपण ऐकू शकाल. 6:50 परिसर या अंतर्गत धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज अटले यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 6:55 काही ठळक दिनविशेष. 7:00 साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. आज या कार्यक्रमात डॉक्टर दयानंद काळे लिखित ललितबंध आपण ऐकू शकाल स्वप्न. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 आयुर्विश्व हेल्थ केअर आणि 7:45 ॲडव्हान्स आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित केले जातील. आज सकाळी 8:15 आपण ऐकू शकाल कोल्हापूर दर्पण. 8:40 चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 9:00 गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम. आज सकाळी 10:00 श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम स्नेहांकित आणि त्यानंतर आपण ऐकू शकाल डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्मृतीदिनानिमित्त कविता विश्व डॉक्टर अब्दुल कलामांचं. सादरकर्त्या मोनाली शेंडे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. 10:30 माझे जीवन गाणे. आज या कार्यक्रमात सावित्री पाटील यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. वेळ लक्षात घ्या आज सकाळी ठीक 10:30. 11:00 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 12:00 आमच्या भगिनींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून. यामध्ये आज उद्योग लक्ष्मी या अंतर्गत स्वप्नकारिक संख्ये यांची चेतना झांदे यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर स्मृतीवर्धन यामध्ये अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. 1:00 विविध भारतीचे विविध कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. 5:30 युववाणी. 6:35 साहित्य सौरभ यामध्ये अरुणा सबाणे यांची कथा मनी प्लांट आपण ऐकू शकाल. 7:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:00 संसद समीक्षा दिल्ली केंद्रावरून. 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळेत मराठी हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या पुणे मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. ही होती आमच्या आजच्या दिवसभरातील उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.
1: श्रोतेहो दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. परिसर

0: तणावामुळे तुम्हाला वेळ आणि काम व्यवस्थापित करणे कठीण होत आहे का? आणि तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो? तुमच्या तणावाचे व्यवस्थापन कसे करावे याच्या सूचनांसाठी टेलिमानसला 1-4-4-1-6 वर कॉल करा.
1: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्दभावे अर्पण. काही माहितीसह घडामोडींसाठी जरूर ऐका कोल्हापूर दर्पण.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर किनाऱ्याचं प्रसारण.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: ऐकूया कृषी वार्ता.
4: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया भेंडी लागवड या विषयीच्या माहितीचा पहिला भाग.
5: मंडळी, भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे. भेंडीमध्ये कॅल्शियम आणि आयोडीन ही मूलद्रव्य आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. महाराष्ट्रामध्ये सुमारे 8190 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. भेंडीचं पीक वर्षभर घेतलं जातं. मंडळी, भेंडी हे उष्ण आणि दमट हवामानात येणारं पीक आहे. 20 ते 40 अंश सेल्सिअस तापमान असेल तर बियांची उगवण आणि झाडांची योग्य वाढ होते आणि फुलगळ होत नाही. 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो. समशीतोष्ण आणि भरपूर सूर्यप्रकाश असलेलं हवामान उपयुक्त ठरतं. खरीपामध्ये जून जुलैमध्ये याची लागवड करावी. रब्बीमध्ये थंडी सुरू होण्यापूर्वी आणि उन्हाळ्यामध्ये जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान याची लागवड करावी. मंडळी, भेंडी पिकाचं पोषण जमिनीच्या वरच्या थरातून होत असतं, म्हणून मध्यम भारी ते काळी कसदार जमीन यासाठी उपयुक्त आहे. चांगला निचरा होणारी जमीन उत्तम. चोपण क्षारयुक्त आणि चुनखडीयुक्त जमिनीत भेंडीची लागवड आपण टाळायला हवी. वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये. जमिनीचा सामू 6 ते 6.8 पर्यंत आणि क्षारता 0.20 पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत आपण भेंडीची लागवड करायला हवी. पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत भेंडीची वाढ खुंटते आणि फुलगळ होते. हलक्या जमिनीत सेंद्रिय खताचा वापर आपण करायला हवा. मंडळी, भेंडी लागवडीसाठी अंकुर 40, महिको 10, वर्षा, पुसा सावनी, परभणी क्रांती, अर्का अनामिका यासारख्या वाणांचा वापर आपण करायला हवा. भेंडीची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामात केली जाते. ही लागवड सरीवरंबा किंवा सपाट वाफ्यावर करावी. खरीपात 2 ओळीतलं अंतर 45 ते 60 आणि 2 रोपातलं अंतर 30 ते 45 सेंटीमीटर ठेवावं, तर रब्बी उन्हाळीसाठी 45x15 किंवा 60x20 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी. मजुरांची अडचण असेल तर पाभरीनं पेरणी करावी आणि ते उतरल्यावर ठराविक अंतर राखून विरळणी करावी. खरीपासाठी 8 ते 10 किलो तर उन्हाळी लागवडीसाठी 10 ते 12 किलो बियाणं पुरेसं होतं. जमिनीच्या मजदुराप्रमाणे आणि हवामानानुसार 5 ते 8 दिवसांच्या अंतरानं पाणी आपण द्यायला हवं. उन्हाळ्यामध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी 2 ओळीत सुक्या गवताचं आच्छादन आपण करायला हवं.
4: भेंडी लागवड याविषयीच्या माहितीचा पहिला भाग आपण ऐकत होतात कृषी वार्ता या कार्यक्रमात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी.

0: भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका सावित्री पाटील यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर।
3: श्रोते हो, दररोज सकाळी 7 जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर। ऐसी अक्षरे रसिके।
2: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर।
4: सहा 6:45 झाली आहेत।

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आपण IVF तंत्रज्ञानाविषयी माहिती घेत आहोत. या उपचार पद्धतीमध्ये काही प्रमाणात धोके सुद्धा असू शकतात किंवा याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात, या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. मॅडम, काय सांगाल याबद्दल?
2: दुष्परिणाम फारसे जास्ती नसतात का खूप काळजी घेतली जाते IVF प्रोसेसमध्ये. आणि जेव्हा आपण आधी बोललो होतो एम्ब्रियो ट्रान्सफर करतो तर मिनिमम 2 एम्ब्रियो ट्रान्सफर केले जातात. त्याच्यामधनं एक तरी रुजलं तर सिंगल बेबी प्रेग्नन्सी राहते. पण जर ते ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स राहिले तर थोडासा रिस्क फॅक्टर वाढतं, म्हणजे हायरिस्क प्रेग्नन्सीमध्ये जातं. पण ती हायरिस्क प्रेग्नन्सी म्हणजे जशी नॉर्मली प्रेग्नन्सी पण ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स राहिली तर तेच हायरिस्क फॅक्टर्स असतात. थोडंसं बेडरेस्ट जास्ती लागतं किंवा 5व्या महिन्याला BP येऊ शकतं, डायबिटीज येऊ शकतं, डिलिव्हरी थोडीशी लवकर होऊ शकते, पाणी लवकर सुटू शकतं. तर हे सेमच रिस्क फॅक्टर्स आहे जे नॉर्मल प्रेग्नन्सी बरोबर असतात. दुसरं, जे इंजेक्शन्स दिले जातात तर त्यांचे साईड इफेक्ट्स थोडेसे असे असू शकतात की ते पाणी साचतं बॉडीमध्ये, वॉटर रिटेन्शन होतं, तर त्याच्याने हेडेक किंवा ब्लोटिंग किंवा वेट गेन, पण जे ट्रान्झिएंट असतं, टेम्पररी असतं, जे वेट गेन वगैरे नंतर कमी होऊ शकतं. पण सिव्हिअर ह्याच्या कंडिशनमध्ये जर मॉनिटरिंग नीट केलं नाही तर लंग्स आणि पोटामध्ये पण पाणी साचू शकतो. पण ते बेडरेस्ट किंवा मेडिकेशन्सने रिव्हर्सिबल असतं. सो हे जे काही साईड इफेक्ट्स आहेत ते टेम्पररी असतात आणि ट्रीटेबल असतात.
1: बरं, ही ट्रीटमेंट घेत असताना काही धोकेही असतात, तर असे काही धोके सांगू शकाल का?
2: IVF मध्ये फेल्युअर रेट पण तेवढंच असतं, म्हणजे एक सायकल केली आणि ते सक्सेसच होणार असं गॅरंटी नसते. एक 60-70% चान्स असतं की प्रेग्नन्सी राहणार. तर रिपीटेड IVF सायकल करायची गरज पडू शकते. केव्हा 5 ते 6 एम्ब्रिओ तयार झाले आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर ज्या सायकलला केलं ते प्रेग्नन्सी राहिली नाही, तर जे तयार एम्ब्रिओ फ्रीज केलेले आहेत ते आपण पुढच्या सायकलला पण वापरू शकतो, म्हणजे ते इंजेक्शन्स वारंवार घ्यायची गरज पडत नाही. तर हे एवढंच धोका इम्पॉर्टंट असतं.
1: मॅडम, ही उपचार पद्धती वापरून जे बाळ जन्माला आलेलं आहे त्याची काही वेगळी काळजी घेणं अपेक्षित असतं का?
2: नाही, जसे नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये मुलं राहतात तेच प्रॉब्लेम्स, सेम प्रॉब्लेम्स आपण ह्या प्रेग्नन्सीमध्ये फेस करतो. सो तसं जसं नॉर्मल प्रेग्नन्सीला आपण स्कॅन करतो त्याच पद्धतीने आपण ह्या बेबीजना पण मॉनिटर करतो आणि त्यांची पण नॉर्मल डिलिव्हरी किंवा सीझर त्याच पद्धतीने होऊ शकतं. आणि ह्या प्रेग्नन्सीमध्ये जी आई आहे ती ट्रॅव्हलिंग करू शकते, ती जॉब करू शकते, असं फुल टाईम बेडरेस्ट करण्याची गरज नाही. डिलिव्हरी झाल्याच्या नंतर ते इट इज इक्विवल टू अ नॉर्मल बेबी.

0: म्हणजे त्या दृष्टीनं काहीच काळजी तशी करायची गरज
1: नाही.
0: बरं, जाता जाता एकूण या उपचार पद्धतीविषयी थोडक्यात आमच्या श्रोत्यांना काय सांगाल तुम्ही?
1: सगळ्यात पहिलं, ट्रीटमेंट घेताना आपल्याला IVFचे फायदे आणि तोटे समजून घेण्याची खूप गरज आहे. आणि IVF डिमांडवर नाही होऊ शकत आणि हे फास्ट फॉरवर्ड ट्रीटमेंट नाही. दुसरं, IVF केलं तर मूल आपल्याला मिळणार असं ह्याची 100% गॅरंटी नसते. तर पहिला तुम्ही स्टेप वाईज ट्रीटमेंट करा. पहिलं तुम्ही बेसिक ट्रीटमेंट घ्या, मग तुम्ही ऍडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये पहिला IUI ट्राय करा आणि मग ते फेल झालं तरच तुम्ही IVF कडे वळा. म्हणून ही प्लॅन्ड प्रोसिजर आहे.
0: मॅडम, आज इथे आपण आलात आणि IVF उपचार पद्धती नेमकी कशी आहे, त्यासाठी काय काळजी घेता येते आणि त्याचं प्रमाण दिवसेंदिवस कसं वाढत चाललंय या संदर्भात अतिशय सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: आयव्हीएफ समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: श्रोते अवश्य ऐका सकाळी 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 आयुर्विश्व हेल्थ केअर, 7:45 ॲडव्हान्स आयुर्वेद, 8:40 चिंतन हा चिंतामणी आणि 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. 6:50 झाली आहेत.
5: परिसर श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकूया धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद.
6: श्रोते हो नमस्कार. धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी आपण विराज आठले यांच्याकडून जाणून घेतोय. सर, आज सांगा की धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांना यामध्ये कसं सहभागी करून घेता येईल?
7: धनेश पक्ष्याच्या या संवर्धनात आपण मागच्या भागात बघितल्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेत असतो. सध्याचा जो पावसाळी सीझन चालू आहे तर याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात दरवर्षी ही झाडं लावत असतो. आपल्यापैकी जर का कोणाला आपण इच्छुक असाल तर आमच्या नर्सरीला जरूर भेट द्या. आमची नर्सरी कोसुम देवरुख येथे आहे आणि इथे असलेली रोपं ही आम्ही मोफत लोकांना लावायला देतो. फक्त आम्हाला त्याच्यामधून एवढीच अपेक्षा असते की साधारण ही जी नेलेली रोपं आहेत ती त्यांच्या सुरक्षित अधिवासात लावली जावी आणि त्यांचं साधारण 10-20 वर्ष तरी किमान संवर्धन किंवा ज्यांची काही निगा आहे, त्यांना पाणी घालणं असेल, हे लोकांमार्फत केलं जावं आणि त्याच्यातनं मग धनेशासाठी सुरक्षित अधिवास पुढे निर्माण होईल. दुसरं एक ही झाडं लावण्याचं मुख्य कारण हे आहे की ह्याच्यामधनं आम्हाला बीजाचा स्रोत आहे तर तोही उपलब्ध होईल आणि याच्यामार्फत मग आपण अजून झाडं तयार करू शकतो. दुसरी आम्ही अजून एक घरटे दत्तक योजना असं एक चालू केली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे जर का रत्नागिरीचा आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातलं जवळपास म्हणजे 98% वगैरे क्षेत्र हे सगळं खाजगी मालमत्ता आहे. त्याच्यामध्ये शासनाची किंवा वनविभागाची फार कमी जागा आपल्याला बघायला मिळते आणि बऱ्याचदा जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा असंही लक्षात आलं की जी घरटी आहेत किंवा ढोली आहेत किंवा जी मोठी झाडं आहेत ही मुख्यतः देवराई किंवा काही खाजगी लोकांच्या मालमत्तेमध्ये आहेत. तर मग ही झाडं टिकून राहावी यासाठी आम्ही घरटे दत्तक योजना सुरू केली ज्याच्यामध्ये तुम्ही एक सर्टन फिक्स्ड अमाऊंट देऊन एक ते झाड किंवा ढोली असलेलं झाड हे दत्तक घेऊ शकता आणि मग

0: काही हिस्सा हा त्या जमीन मालकाला देऊन त्याद्वारे त्या झाडाचं संरक्षण केलं जातं.
1: पहिल्या भागामध्ये तुम्ही उल्लेख केला होता की याच माध्यमातून पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल, तर त्याविषयी सांगा.
0: आजकाल आपण बघतो की पक्षी फोटोग्राफी हा एक पर्यटनाला चालना देणारा आणि सगळीकडे पॉप्युलर होत जाणारा असा एक इको टुरिझमचा पार्ट आहे. आणि याच दृष्टीने आपण रत्नागिरी जिल्ह्याचा हा पर्यटन दूत म्हणून सुद्धा महादनेश या पक्षाला घोषित केलं आहे. या पक्षाच्या फोटोग्राफीसाठी मुख्यतः जी लोक आहेत ही आपल्याला अरुणाचल किंवा या भागात पूर्वी जाताना दिसायची. महाराष्ट्रामध्ये किंवा रत्नागिरी आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये हा तेवढा पॉप्युलर प्रकार नव्हता, परंतु सध्याचे जे माननीय कलेक्टर साहेब आहेत तर त्यांनाही फार या म्हणजे पक्षाविषयी आपुलकी आहे आणि त्यांना जाणीव आहे की रत्नागिरी आणि आजूबाजूच्या परिसरात जर का संवर्धनाची मोहीम आपल्याला जर का पुढे न्यायची असेल तर कुठेतरी इको टुरिझमचा पार्ट म्हणून हे जे पक्षी निरीक्षण असेल तर हे आलं पाहिजे आणि त्या माध्यमातूनच आपण धनेश पक्षी संवर्धनाला चालना देण्यासाठी इको टुरिझमच्या माध्यमातून निधी सुद्धा उपलब्ध होण्यासाठी धनेश या पक्षाची निवड रत्नागिरीचा पर्यटन दूत म्हणून केली आहे.
1: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की धनेश पक्षी हा निसर्गामध्ये किती महत्वाचा आहे आणि त्याचं संवर्धन होणं ही काळाची गरज आहे. तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि ही माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद.
2: परिसर या कार्यक्रमात धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
6: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
5: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
6: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
7: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
8: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
7: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
8: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
7: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
8: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
7: फोन 940-440-8000.
9: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर एक आहे तो. नको काय म्हणतेस?
10: तात्या, त्याचं दात लई बाध आहेत.
9: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
10: मग चालते की?
11: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला.
12: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70-30-30-22-55.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
6: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
5: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
6: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. ऐकूया आजचे काही ठळक दिनविशेष. आज 27 जुलै, भारताचे मिसाईल मॅन, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा आज स्मृती दिन. ते लोकांचे राष्ट्रपती म्हणून ओळखले गेले. पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न अशा अनेक सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आलं. देशामध्ये वैज्ञानिक दृष्टी रुजवण्याचं महत्वाचं काम त्यांनी केलं. जागतिक कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ आणि आहार तज्ज्ञ डॉक्टर पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचा आज जन्मदिन. पुणे येथील आधारग्रह संस्थेमध्ये बायोमेट्रिक न्यूट्रिशन या संशोधन विभागात त्यांनी मोलाचं सहकार्य केलं. ज्येष्ठ योगतज्ज्ञ, योगशिक्षक आणि योग

व ग्रंथाचे लेखक सदाशिव निंबाळकर यांचा आज जन्मदिन. कथा कादंबरीकार अशा अरविंद बगे यांचा आज जन्मदिन. त्यांच्या भूमी या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. पक्षीशास्त्रज्ञ पर्यावरणवादी डॉक्टर सलीम अली यांचा आज स्मृतिदिन. हिंदकेसरी पैलवान मारुती माने यांचा आज स्मृतिदिन. देशाचे 10वे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचा आज स्मृतिदिन. हे होते आजची काही ठळक दिनविशेष. तर रसिको, आज अभिनेते अमजद खान यांचाही स्मृतिदिन आहे. त्यांनी गाजलेल्या अनेक भूमिका चित्रपटात अजरामर झालेल्या आहेत. ऐकूया अशीच एक भूमिका.

समोर मावळतेला सूर्याच्या अनेक रंगछटांनी सागराला विलोभनीय रंग चढलेला. खळाळणाऱ्या लाटा आणि मी ज्या किनाऱ्यावरील रेस्टॉरंटमध्ये बसलेलो तिथलं मंद सुमधूर संगीत हे सगळं अनुभवत गरमागरम फेसाळलेल्या कॉफीचा मस्त आस्वाद घेत होतो. सुंदर रमणीय मनोहरी सायंकाळ अशीच थांबावी असं वाटत असताना एक मोठा आवाज कानी पडला. अहो, आज काय ऑफिसला जाणार आहात की नाही? मी दचकून जागा झालो आणि इतका वेळ मनाला सुखावणाऱ्या स्वप्नातून एका क्षणात वास्तवात येऊन पडलो. काय असतं हो हे स्वप्न? मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हणलं जातं. हे जरी खरं असलं तरी जगात सर्वात प्रथम स्वप्नांचं विश्लेषण हे आद्य मनोविकास तज्ज्ञ सिगमंड फ्रॉइड यांनी केलं. त्यांनी यासंदर्भात मांडलेले सिद्धांत जगाला अचंबित करणारे ठरले. खरं तर माणूस हा मुळी स्वप्नाळू प्राणी. जशी जशी समज वाढत जाईल तशी त्याची स्वप्नही बदलत जातात, मोठी होत जातात. वयात आल्यावर पडणारी स्वप्न तेवढीच धुंद मनाचा मूर पिसारा फुलवणारी चंचल फुलपाखरांसारखी रंगीबेरंगी असतात. प्रियकर प्रेयसीला मिलनाची ओढ असते, हुरहुर असते, तेच स्वप्न तिच्या किंवा त्याच्या डोळ्यात दिसून येतं. गीतकार अशा नवयुवतीचं भावविश्व मांडताना आपल्या गीतात म्हणतो, स्वप्नात रंगले मी, चित्रात दंगले मी, सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी. आणि स्वप्नात साजणा येशील का, चित्रात रंग हे भरशील का. अशा अनेक प्रकारच्या गीतांनी माणसाला स्वप्नांचा साक्षात्कार घडवून आणला आहे. एकमेकांच्या भेटीचं स्वप्न पुरं तर होतं आणि मग मनात दुसरं स्वप्न उमलत जातं, ते म्हणजे लग्नाचं. त्यानंतर आपल्या या प्रेमरूपी वृक्षाला सुंदर असं फळ यावं

आणि आपलं अंगण हसतं खेळतं राहावं याचं स्वप्न, त्यानंतर मुलांच्या शिक्षणाचं, त्यानंतर त्यांच्या करिअरचं आणि मग त्यांच्या लग्नाचं, मग नातवंडांचं, अशी ही स्वप्नांची लांबलचक साखळी प्रत्येक सामान्य माणसाच्या जीवनात असतेच असते. या प्रत्यक्ष पाहिलेल्या स्वप्नांचा प्रभाव अंतर्मनावर पडत जातो आणि मग झोपेत त्या विचारांचं किंवा दबलेल्या भावनांचं प्रतिबिंब स्वप्नात उमटत जातं. पण याहूनही वेगळं स्वप्न कुणीतरी पाहत असतं. जसं जिजाऊंनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि आपल्या शिवबाला घडवलं, पुढं शिवबानं आपल्या सामर्थ्यानं आणि संस्कारानं ते पूर्ण करून दाखवलं. महात्मा गांधींनी स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित पीडित समाजाला माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य मिळवून देऊन आपलं स्वप्न पूर्ण केलं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी देश महाशक्तिशाली होण्याचं स्वप्न पाहिलं. अशा अनेक महापुरुषांनी स्वप्न पाहिली आणि पूर्ण केली. जी स्वप्न झोपेत पडतात ती आपल्या हातात नसतात, पण जी स्वप्न झोपू देत नाहीत अशी स्वप्न आपल्या हातात नक्कीच असतात. तेव्हा अशी स्वप्न पहा की झोप उडाली पाहिजे, कारण मोठ्या स्वप्नात मोठी जादू असते. आपलं स्वप्न आणि आपलं वास्तव यांची सांगड घालण्याची अद्भुत क्षमता आपल्या अंतर्मनात असते. विश्वास, श्रद्धा आणि कार्य ह्या गोष्टीमुळं आपली स्वप्न पूर्ण होत असतात. मग चला आपणही स्वप्न पाहूया आणि पूर्ण देखील करूया.

0: ऐशी अक्षर रसिकी या साहित्य विषय कार्यक्रमात आज आपण डॉक्टर दयानंद काळे लिखित ललितबंध ऐकलात. स्वप्न वाचक स्वर अमृता खानोलकर, सादर करते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: पाहुणे जरा थांबा, हा गुर काय म्हणतात ते बघतो.
2: मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
3: कणीस आणि हत्ती
4: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.
5: प्रत्येक धागा सुखाचा,
6: समाधानाच्या वस्त्रांचा,
5: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
6: विक्रांत शिलाई मशीन,
5: घरगुती व व्यावसायिक मॉडेल
7: विक्रांत शिलाई मशीन,
8: तुमचा जीवनभरचा साथी.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, पुढील कार्यक्रम पुणे केंद्रावरून.

एक जगीत राहता. आषाढ महिन्यातली पौर्णिमा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का. गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो. येत्या बुधवारी 29 जुलैला अवश्य ऐका गुरु पौर्णिमेविषयी उर्मी हा कार्यक्रम पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून. वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता गुरु एक जगीत.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना.

0: अंगणातल्या चिमुरड्या पाखरांना हवा असतं एक मायेचं छप्पर, जिथं पुस्तकाच्या ओझ्याविना सुखाचा मिळेल क्षण सुंदर. कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत खेळ घर परिवार या संस्थेच्या संचालिका डॉक्टर सौ जुईताई कुलकर्णी आणि सौ मेधाताई कुलकर्णी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातील परीक्षा सुधारणांबाबत नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यगट स्थापन केल्याची पंतप्रधानांची घोषणा. कॅच द रेन मोहिमेमध्ये नाशिक जिल्ह्यानं केलेल्या कामाची पंतप्रधानांनी मन की बात मध्ये घेतली दखल. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबणार नाहीत मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी तर क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 मालिकेत भारताला निर्भेळ यश. आता सविस्तर बातम्या. तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा सुधारणांबाबत उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि बळकट करणं हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून त्या अनुषंगानं उपाययोजना करण्यावर या कार्यगटाचा भर असेल. यासंदर्भात पंतप्रधानांनी काल एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला. ते म्हणाले,
4: हमारी परीक्षा पद्धती विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धती ट्रान्सपरंट हो, हमारी परीक्षा पद्धती में सबसे ज्यादा टेक्नॉलॉजी का उपयोग हो, इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा.
3: दरम्यान पेपरफुटी प्रकरणामध्ये अधिक कडक शिक्षेची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मांडण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे विधेयक मांडणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल कर्तव्य भवन इथं शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी देखील या बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमाच्या 136 भागातून देशवासियांशी संवाद साधला. कारगिल विजय दिनानिमित्त हुतात्मा जवानांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या भाषणात स्वदेशी, पर्यावरण रक्षण, जलसंवर्धन अशा विविध विषयांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. स्वदेशी INS महेंद्रगिरी, पिनाक आणि कुशल क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्यांचा उल्लेख करत आत्मनिर्भर भारताचं संरक्षण सामर्थ्य वाढत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गणेशोत्सवात मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचं आवाहन देखील मोदी यांनी यावेळी केलं. पुढच्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले,
5: साथियो, पिछले कुछ वर्षों में हर घर तिरंगा अभियान ने पूरे देश को एक अद्भुत भावना से जोड़ा है. हर घर हर गली में तिरंगे का उत्सव दिखाई देता है. इस वर्ष भी हमें हर घर तिरंगा अभियान को पूरे उत्साह के साथ आगे बढ़ाना है. अपने घर पर पूरे सम्मान के साथ तिरंगा फहराना है.
3: कॅच द रेन अभियान, एक पेड मा के नाम, तसंच पर्यावरण संवर्धनातील लोकसहभागाचं त्यांनी कौतुक केलं. भारतीय

0: खेळाडू, शैक्षणिक ऑलिम्पियाडमधील विद्यार्थ्यांचं यश, विक्रम एक रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण आणि नवोन्मेष क्षेत्रातील कामगिरीचा मोदी यांनी मन की बातमधून गौरव केला. नाशिक जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमाची पंतप्रधानांनी कालच्या मन की बातमध्ये दखल घेतली. याबाबत बोलताना नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले,
1: कॅसरीन कॅम्पेनमध्ये सर्व शेतकरी बांधवाला माझी विनंती राहील की ज्या ज्या ठिकाणी आपल्या शेतावर बांधाच्या बाजूला ज्या ठिकाणी पाणी शिरते त्या ठिकाणी जलतारा बांधावं, त्याच्यासाठी रोजगार हमी योजना म्हणजे जी रामजी योजनामध्ये निधी उपलब्ध आहे आणि जेवढी क्षेत्र आपण निश्चित केलं तेवढ्या ठिकाणी आपण बांधून देऊ शकतो. याचे 3-4 फायदे. नंबर एक, ते कमी खर्चमध्ये होणारे प्रकल्प आहे. दुसरा, आपलं भूजल स्तर विहीर पुनर्भरण त्या एक योजना करून वाढून जाणार. तिसरा, भविष्यामध्ये त्या ठिकाणी रिचार्ज शाफ्ट अप्लाय करता येतो. चौथा, या योजनामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात जो वाद होतो आजच्या डेटमध्ये पाणी आपण कसं काढून घेऊ त्या प्रश्न आपण ऑटोमॅटिकली आपल्याला सोडवता येतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल नागपूरमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे आयोजित महाआरोग्य शिबिरात बोलत होते. राज्य शासनानं महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार करून गंभीर आजारांचा समावेश केला असून काही आजारांसाठी 35 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या 1.5 वर्षात 57,000 रुग्णांना 452 कोटी रुपयांची मदत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कर्करोगावरील औषधांचा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित तिरंगा मोर्चामध्ये त्यांनी काल युवकांना संबोधित केलं. आजची तरुण पिढी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानं सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. धुळे शहरात देखील विविध सामाजिक संघटना तसंच विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं. परभणी जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यानं खरीप पिकं संकटात सापडली आहेत. अधिक माहिती ऐकूयात आमच्या प्रतिनिधीकडून.
2: राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय झाला असला तरी जिल्ह्यात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आजपर्यंत सरासरीच्या 88 मिलीमीटर एवढाच पाऊस झाला असून जिल्ह्यात 4,25,000 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत तर 93,000 हेक्टरवर पेरण्या आणखी झालेल्या नाहीत. सध्या 2 दिवसापासून हलक्या पावसाच्या सरी पडत आहेत मात्र विहीर आणि बोरवेलच्या पाणी पातळीत घट झाल्याने पिकांना पाणी उपलब्ध होत नाही. दमदार पाऊस नसल्याने अंतर्गत शेतीची मशागतीची कामे खोळंबली आहेत तर काही ठिकाणी सोयाबीन पिकाची वाढ थांबली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने दुबार पेरणीची वेळ पडल्यास दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे. सरासरीच्या तुलनेत पाऊस खूपच कमी असल्यामुळे येणाऱ्या काळासाठी तरी जिल्ह्यात दमदार पावसाची आवश्यकता आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी.
0: ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं भारोत्तोलनात 48 किलो वजनी गटात काल सुवर्णपदकाची कमाई केली. मीराबाईनं एकंदर 190 किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. मीराबाई चानूच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना भारतानं 35 धावांनी जिंकला असून मालिका देखील 3-0 अशी जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं वैभव सूर्यवंशीच्या 49 चेंडूतील 81 धावांच्या जोरावर 192 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेनं 157 धावा केल्या. रायन बलनं सर्वाधिक नाबाद 54 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राज्याच्या विविध भागात कालही पावसानं हजेरी लावली. संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील वीर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. त्यामुळे पंढरपूरजवळील भीमा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढल्यानं पंढरपुरातील जुना दगडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. उजनी धरणाच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यात गेले 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. बागलाण तालुक्यात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. इतर 2 जण जखमी झाले आहेत. गोदावरीच्या पात्रातील वाढत्या पाण्यामुळे

0: निफाड तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसानं 4 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पुराच्या पाण्यात दोघांचा मृत्यू झाला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान. येत्या 5 दिवसात राज्याच्या विविध भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर रायगड, पुणे आणि सातारा घाट परिसर तसंच रत्नागिरी जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातील परीक्षा सुधारणांबाबत नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यगट स्थापन केल्याची पंतप्रधानांची घोषणा. कॅच द रेन मोहिमेमध्ये नाशिक जिल्ह्यानं केलेल्या कामाची पंतप्रधानांनी मन की बातमध्ये घेतली दखल. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबणार नाहीत, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी. तर क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 मालिकेत भारताला निर्भेळ यश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:20 झाली आहेत.
2: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
3: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
2: काय
3: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो. तुझा त्रास कमी, चवीची हमी.
4: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
5: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
6: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
5: खरीप हंगाम 2026.
7: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
6: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
7: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
8: MBBS शिका वीस वगडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
5: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
6: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
5: खरीप हंगाम 2026.
7: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
6: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
7: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: श्रोते अवश्य ऐका आज सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 आयुर्विश्व हेल्थ केअर. 7:45 ॲडव्हान्स आयुर्वेद. 8:40 चिंतन हा चिंतामणी. आणि 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
9: श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका सावित्री पाटील यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 7:25 मिनिटांनी दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्झ वर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। श्रोतेहो, सकाळचे 7:25 झाली आहेत। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास।

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपले मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्राचा शेतकरी हा आपल्या राज्याच्या कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. निसर्गाच्या लहरीपणाशी, बदलत्या हवामानाशी आणि बाजारपेठेतील चढ उतारांशी सातत्याने सामना करत तो आपल्या कष्टातून राज्याच्या अन्न सुरक्षेची जबाबदारी समर्थपणे पेलत असतो. मात्र अनेकदा नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि बाजार भावातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचं ओझं वाढतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं आणि शेती पुन्हा नव्या उमेदीनं उभी करण्यासाठी त्यांना बळ देणं ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. याच भूमिकेतून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या सहकार्याने राज्य शासनाने शेतकरी कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी आणि 36,500 कोटी रुपयांची तरतूद असलेली ही योजना राज्याच्या कृषी क्षेत्राला नवी उभारी देणारी ठरणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझ कमी होण्याबरोबरच त्यांना पुन्हा नव्या जोमाने शेती करण्यासाठी आर्थिक बळ मिळणार आहे. ही योजना केवळ कर्जमुक्तीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांचा सन्मान, आत्मविश्वास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती

0: ती देण्याचा व्यापक प्रयत्न आहे. आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपण या योजनेची उद्दिष्ट, प्रमुख वैशिष्ट्य, पात्रता, लाभाचं स्वरूप आणि शासनाची भूमिका याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील.
1: सर नमस्कार, कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आपलं. सर, ही एक ऐतिहासिक योजना मानली जाते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. तर काय सांगाल ह्या योजनेबद्दल?
2: राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, कर्जाच्या दुष्टचक्रातून मुक्त करणे आणि पुन्हा नव्याने शेतीसाठी उभे करण्यासाठी या योजनेचा मुख्य उद्देश आहे. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट आणि इतर संकटामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आलेत. त्यांना दिलासा देण्यासाठी भविष्यात सहजपणे पीक कर्ज उपलब्ध व्हावे

0: आत मनापासून स्वागत करते आपलं. सर, ही एक ऐतिहासिक योजना मानली जाते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. तर काय सांगाल या योजनेबद्दल?
1: राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, कर्जाच्या दुष्टचक्रातून मुक्त करणे आणि पुन्हा नव्याने शेतीसाठी उभे करण्यासाठी या योजनेचा मुख्य उद्देश आहे. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट आणि इतर संकटामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आलेत. त्यांना दिलासा देण्यासाठी भविष्यात सहजपणे पीक कर्ज उपलब्ध व्हावे हा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनेसाठी सुमारे 36,585 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद, 56 लाख शेतकरी यांना या गोष्टीचा लाभ मिळणार आहे. इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना आहे.
0: नक्कीच सर, 56 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव या योजनेला दिलेलं आहे, त्यामागे काही?
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी, जलसंधारण, शेती, ग्रामीण विकास आणि स्थानिक न्यायिक प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या 3 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून करण्यासाठी शेतकरी हिताची ही योजना त्यांच्या नावाने समर्पित करण्यात आली आहे. त्यांच्या लोकभिमुख प्रशासनातून प्रेरणा घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे.
0: नक्कीच सर, आणि अहिल्यादेवी होळकर यांचं नाव म्हणजे खरोखरच एक प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे. सर, आपण काय सांगाल की या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये अशी काय आहेत, काय वेगळेपण आहे?
1: या योजनेतील अनेक वैशिष्ट्ये आहेत. पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती मुद्दल पुनर्गठित व फेर पुनर्गठित कर्जामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच जमीन धारणेची कोणतीही अट यामध्ये नाही. तसेच या 2 लाखापेक्षा अधिक थकबाकीदार कर्जाला OTS सुविधा सुद्धा देण्यात आली आहे. या निमित्तानं कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतचे प्रोत्साहन, पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यास पारदर्शक आणि आधार प्रमाणीकरणावर आधारित करण्यात आलेली आहे. सहज, सुलभ आणि या पद्धतीने शेतकरी बांधवांना कर्ज मुक्तीचा लवकरच लाभ मिळणार आहे.
0: नक्कीच सर, शेतकऱ्यांसाठी ही खूपच मोठी गोष्ट आहे. या योजनेतून कुठल्या कुठल्या प्रकारची कर्ज, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारच्या कर्जांचा समावेश आहे?
1: या योजनेमध्ये दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा या योजनेमध्ये समाविष्ट आहे. तसेच 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जांना या योजनेचा लाभ मिळत आहे.
0: बरोबर आहे सर, तुम्ही आता ह्या तारखा सांगितल्यात, मला वाटतं की ह्या तारखा सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजे. या योजनेचा लाभ कोणत्या बँकांच्या कर्जधारी शेतकरी बांधवांना मिळू शकेल?
1: तर या मध्ये राष्ट्रीयकृत बँक आहेत, खाजगी बँक आहेत, प्रादेशिक ग्रामीण बँक आहेत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था या सर्व संस्थांकडून घेतलेल्या सर्व संस्थांकडून पात्र पीक कर्जाचा या योजनेमध्ये समाविष्ट आहे.
0: म्हणजे बऱ्याच प्रकारच्या बँका ह्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी ही एक खूप आशादायी गोष्ट आहे की या प्रकारामधल्या बँकांमध्ये जर त्यांचं खातं असेल तर आपल्याला कर्जमुक्तीचा लाभ आहे तो मिळू शकेल. सर, तुम्ही मगाशी OTS चा उल्लेख केलात, एक वेळ समझोता, तर ह्या योजनेचा लाभ कशा प्रकारे मिळतो?
1: ज्या शेतकऱ्यांनी थकबाकी 2 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी 2 लाखावरील स्वतःचा हिस्सा 31 मार्च 2027 पर्यंत भरल्यानंतर शासन त्याच्या कर्ज खात्यात जमा करणार आहे. 2 लाखापर्यंतची रक्कम जमा करणारे त्यामुळे पूर्वीच्या पात्र शेतकऱ्यांनी मोठा दिलासा मिळेल.
0: सर, काही शेतकरी बांधव आहेत ते नियमितपणे कर्जफेड करत असतात, प्रामाणिक असतात ते त्या बाबतीत, तर अशा शेतकऱ्यांसाठी, म्हणजे नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही विशेष योजना आहे का, त्यांना काही विशेष लाभ मिळतील का?
1: यामध्ये प्रामाणिकपणा आणि वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा सन्मान व्हावा यासाठी शासनाने 2 लाखापर्यंत प्रोत्साहनपर ही तरतूद आर्थिक शिस्तीचा प्रोत्साहन देणारी आहे.
0: नक्कीच सर, आणि म्हणजे त्यांनाही एक प्रोत्साहन मिळेल की जे नियमितपणे कर्जफेड करतात, बँकांना पैसे परत करतात अशा शेतकऱ्यांना. सर, एक मुद्दा असाही येतो की अग्री स्टॅक मध्ये आमचं नाव नाहीये असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं, तर जर नाव नसेल तर काय होतं किंवा काय व्यवस्था?

0: आहे त्यांच्यासाठी.
1: तर कोणत्याही पात्र शेतकऱ्याने काळजी करण्याची गरज नाही. पात्र शेतकरी केवळ अॅग्रीटॅक मध्ये नाव नसल्यामुळे लाभापासून वंचित राहणार नाही. आवश्यक पडताळणी करून त्याची नोंदणी केली जाईल आणि त्यांनाही लाभ दिला जाईल.
0: आपण बघतो सर की हे आता सगळं ऑनलाईनचं युग आहे, डिजिटल युग आहे आणि अगदी गावखेड्यापर्यंत डिजिटलायझेशन पोहोचलेलं आहे. तर ऑनलाईन प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांनी काही काळजी घ्यावी का याबद्दल आपण काय सांगाल?
1: हो, यामध्ये शेतकऱ्यांनी फक्त आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. बँकेच्या खात्याशी आधार संलग्न करून आणि शासनाच्या सूचनांनुसार आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक आहे. या कर्जमुक्ती योजनेसाठी कुठेही अर्ज करावा लागणार नाही.
0: सर, लाभार्थ्यांच्या यादीबाबत काही हरकत असेल, काही शंका असेल तर मग काय करायचं?
1: तर त्याच्यासाठी पात्र शेतकऱ्याच्या लाभार्थ्यांची यादी हे आपण ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, बँक शाखा, सोसायटी ऑनलाईन पोर्टलद्वारे प्रसिद्ध केलेली जाणार आहेत. कोणालाही हरकत असल्यास जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे अर्ज करता येईल. पडताळणीनंतर योग्य दुरुस्ती करून पात्र लाभार्थ्यांना न्याय दिला जाईल.
0: या योजनेत काही घटकांना अपात्र ठरवण्यात येत आहे का आणि काय कारण आहे त्यामागचं?
1: या योजनेचा उद्देश गरजू शेतकऱ्यांना मदत करणे हा आहे. त्यामुळे विद्यमान माजी मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, शासनातील उच्च वेतनधारक अधिकारी, कर्मचारी, आयकर भरणारे जास्त लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत अशा घटकांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे.
0: बरोबर आहे.
1: आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन नव्हे तर गरजवंतांनाच कर्जमुक्तीचा लाभ व्हावा या योजनेचे वैशिष्ट्य आपले आहे.
0: सर, अनेक योजना असतात. आताच तुम्ही 2017 पण उल्लेख केलात, तर ही योजना आहे आताची 2026, तर ही योजना इतर कर्जमुक्ती योजनांपेक्षा वेगळी कशी आहे, काय वैशिष्ट्य?
1: त्याच्यापूर्वी ओटीएस केलं तर कर्ज वाटप होत नव्हतं.
0: अच्छा.
1: तर यावेळेस आपण शासनाने सगळ्या बँकाला, राष्ट्रीयकृत बँकाला तशा सतत सूचना दिल्या आहेत की ज्याचं ओटीएस केलंय त्या लोकाला कर्ज पुन्हा तेवढं वाटप करायचं. आता भरलो आपण तर पूर्वी वाटप करत नव्हते.
0: बर,
1: ही केवळ कर्जमुक्ती योजना नाही, यात आर्थिक शिस्त, नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना प्रोत्साहन, जे ओटीएस म्हणतो, पुनर्गठित म्हणतो, जमीन धारणेची आट नसणे, डिजिटल अंमलबजावणी आणि तक्रार निवारण यंत्रणा अशा अनेक नाविन्यपूर्ण बाबी याच्यामध्ये आहेत.
2: सर, आजच्या दिलखुलास कार्यक्रमाच्या भागामध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची भूमिका, उद्दिष्ट, पात्रता आणि महत्वपूर्ण वैशिष्ट्यांविषयी अत्यंत उपयुक्त माहिती दिली. श्रोतेहो, विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात या योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया, लाभ मिळवण्यासाठी आवश्यक बाबी, शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी तसंच इतर महत्वाच्या प्रश्नांची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
2: श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका सावित्री पाटील यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: 7:40 झाले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
3: आयुर्विश्व, आयुर्विश्व,
4: आयुर्विश्व हेल्थ केअर.
5: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
6: श्रोत्यांनो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्यासोबत. नमस्कार सर.
7: नमस्कार.
6: सर, वेगवेगळ्या पद्धतीच्या आजारांवरती नाडी परीक्षा कशी काम करते याबद्दल तुम्ही सांगताय. आज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, तो म्हणजे विविध प्रकारच्या सांध्यांच्या दुखण्यावरती नाडी चिकित्सा कशी काम करते याबद्दल सांगा.
7: हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, कारण पर्टिक्युलरली याच्यामध्ये बघायला गेलं तर अगदी पूर्वी आपण वृद्धावस्थेतील लोकांना बघायचो सांधेदुखीच्या संदर्भात, पण अलीकडे अगदी तरुण वर्गाला सुद्धा सांधेदुखीचे त्रास होत आहेत, ज्याच्यामध्ये गुडघेदुखी, कंबरदुखी विशेषतः जास्ती प्रमाणात आहे. पण त्याचबरोबर सर्वांगाला सूज येणं, सर्व सांधे दुखणं, सकाळी उठल्यानंतर सांधे आवडणं, या प्रकारची लक्षणं घेऊन सुद्धा अनेक रुग्ण येत असतात आणि अगदी कमी वयातील व्यक्ती. त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण थोडं जास्ती आहे. आफ्टर डिलिव्हरी बऱ्याचदा सांधेदुखीचे त्रास वाढलेले दिसून येतात. याच्यात पर्टिक्युलरली एक बघितलं जातं की हे लोक काय करतात, तर बऱ्याचदा सांधेदुखीसाठी दुखणं वेदनाशामक औषधांचा विचार जास्ती करून केला जातो, ज्याने लक्षणं फक्त कमी होतात पण आजार जात नाही. या ठिकाणी आपण आजार कसा बरा करता येईल या संदर्भात विचार करतो, ज्याच्यामध्ये नाडी परीक्षा ही अत्यंत दिशादर्शक ठरते की कोणत्या कारणास्तव सांधेदुखी उत्पन्न होते. म्हणजे सांधेदुखी या विषयाचा जो विचार करताना, काही पेशंट असे असतात ज्यांच्यामध्ये अस्थिधातू क्षय झालेला असतो, हाडांची जीत झालेली असते, आणि काही व्यक्ती असे असतात की ज्यांच्यामध्ये पचनातले बदल घडलेले असतात आणि त्यामुळे सांध्यांना सूज आणि दुखणं असं उत्पन्न झालेलं असतं.
6: श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 29 जुलै बुधवार रोजी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 8448-844-9960, 8448-844-9960, 8448-444-9260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 29 जुलै बुधवार रोजी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे. सर, तुम्ही सांगताय सांधेदुखीच्या आजाराबद्दल, म्हणजे विविध कारणानं विविध ठिकाणी सांधे दुखत असतात.
7: बेसिकली याच्यात काय होतं मॅडम की नाडी परीक्षेद्वारे दोषस्थिती समजली जाते. म्हणजे काही व्यक्तींमध्ये मी मगाशी म्हणल्याप्रमाणे धातुक्षय झालेला असतो आणि काही व्यक्तींमध्ये अपतर्पणजन्य आणि संतर्पणजन्य असे दोन प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये पचनातल्या बदलांमुळे आणि शरीरात सामावस्था निर्माण झाल्यामुळे सांधेदुखी उत्पन्न आलेली असते. त्याच्याबरोबर सांध्यांना सूज आणि आवडणे अशा प्रकारची लक्षणं उत्पन्न असतात. तर याचं संपूर्ण निदान हे फक्त नाडी परीक्षेद्वारे करता येतं की अमुक अमुक व्यक्तीमध्ये हाडांची जीत झाली आहे किंवा शरीरातील बिघाडांमुळे त्याचं लक्षण उत्पन्न झाली आहेत, ज्याला आपण अमवात म्हणतो. हे पर्टिक्युलरली संपूर्ण निदान हे नाडी परीक्षेवरच करता येतं आणि त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करता येते, कारण आयुर्वेदामध्ये असंख्य औषधे आहेत जी सांधेदुखीवर उपयोगी पडू शकतात. पण प्रत्येकाला प्रत्येकच औषध अगदी आपण प्रयोग करतो त्याप्रमाणे देऊन चालत नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट केली जाते. त्यामुळे डेफिनेटली नाडी परीक्षेद्वारे आपण या रुग्णांच्या बाबतीमध्ये त्यांच्या शरीरातील दोषस्थिती, म्हणजे सांधेदुखी मागील मूळ कारण समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट जर केली, तर डेफिनेटली कोणत्याही वेदनाशामक औषध न घेता किंवा वेळप्रसंगी कोणत्याही ऑपरेशनची आवश्यकता न ठेवता आपण औषधांनी त्यांना बरं करू शकतो, त्यांच्या सांधेदुखी संपूर्ण बऱ्या करू शकतो.
6: अच्छा. श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 29 जुलै बुधवार रोजी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 8448-844-9960, 8448-844-9960, 8448-444-9260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 29 जुलै बुधवार रोजी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे. वेळ झाली इथं थांबण्याची. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या

0: तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
6: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
5: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
6: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
7: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
7: नमस्कार.
6: आपण जी केस बघणार होती ती 54 वर्षाच्या महिलेची आहे, ज्यांना प्रचंड गुडघेदुखीचा त्रास होता आणि नी रिप्लेसमेंटची वेळ आलेली होती. खर तर इतक्या कमी वयामध्ये आजकाल नी रिप्लेसमेंट करावी लागते कारण गुडघ्यांची झीज लवकर होते, तर यामागे काय कारण आहे, आयुर्वेद याबद्दल काय सांगतं?
7: कसं आहे, शरीरामध्ये पित्त आणि वाताचा इम्बॅलन्स झाला, म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर शरीरामध्ये हीट वाढायला लागली. आता बघा, गर्मी वाढली तर आपण पण काम करू शकत नाही, म्हणजे एका टिपिकल रेंजच्या बाहेर शरीर काम नाही करत. तसं शरीरामध्ये हीट वाढायला लागली तर कसं होतं की शरीराला ते मेंटेन करण्यासाठी हाडातलं कॅल्शियम, फॉस्फरस काढून घ्यावं लागतं आणि मग हाडं व्हायला लागतात ठिसूळ. आणि या हीटमुळे शरीरामध्ये ड्रायनेस यायला लागतो आणि ड्रायनेस आला की तुमच्या सांध्यामधलं जे काही ऑइल आहे ते सुकायला सुरुवात होते आणि मग तुमच्या शरीराचं वजन ज्या गुडघ्यावर असतं तो पार्ट पहिल्यांदा तुमचा काय होतो, डिजनरेट व्हायला सुरुवात होते. म्हणजे आता कसं आहे माहिती ना, की पूर्वीच्या काळीचं जे खाणं होतं किंवा म्हणजे ज्या काही गोष्टी होत्या, म्हणजे त्यांनी एक रिच्युअल्स म्हणून, म्हणजे आपण म्हणतो आखार तळला जात होता किंवा प्रत्येकाच्या मध्ये अंगाला तेल लावलं जाणं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण आता फॅशनच्या नावाखाली डोक्यालाही तेल लावत नाही तर अंगाला तेल लावायचा प्रश्न येत नाही. दुसरं म्हणजे आपण एवढं केमिकलचं खातो की शरीरामध्ये ऍसिडिक लेवल खूप वाढायला लागलेली आहे आणि मग त्यामुळे मग शरीरामध्ये एवढा ड्रायनेस वाढत गेला, त्यामुळे आली म्हणजे म्हणतो ना की जॉईंट डिजनरेशन असेल किंवा आर्थरायटिस असेल, हे प्रकार झाले खूप वाढायला लागलेले आहेत.
6: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
7: लक्षात घ्या की शरीरामध्ये जर का पित्त आणि वात वाढत असेल ना, त्यानंतर आयुर्वेदामध्ये सांगितलं की 40 नंतर तर वात वाढतो. आता कसं आहे की पूर्वीच्या काळी सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या जात होत्या पित्त वात, त्यामुळे शरीराची झीज होत नव्हती. मग आता जर का त्या मेंटेन होत नसेल तर त्या परत कुठेतरी मेंटेन करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला पण काम करण्यासाठी योग्य वातावरण असेल तरच काम होणार आहे. तसं शरीराचं पण आहे, म्हणजे शरीरामधला जो अनकंट्रोल्ड पित्त झालेला आहे हे

0: बरोबर ना, मग त्याच्यासाठी मानसिक कारण आहेत, शारीरिक कारण सुद्धा आहे. ह्या गोष्टी थोड्याशा म्हणजे मग डायटरी चेंजेस करावे लागतात, लाईफस्टाईल चेंजेस करावे लागतात, थोडंसं मेडिटेशन वगैरे करावं लागतं, तर त्याच्यातून मानसिक आणि शारीरिक बॅलन्स साधता येतो. आणि मग शरीरामध्ये जे काही ऑइलची कमी झालेली आहे हे बॅलन्स करण्यासाठी किंवा पित्त वाढलेलं हे बॅलन्स करण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारचे मेडिसिन्स आहेत किंवा पंचकर्म सारख्या प्रोसेस आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये तेल तुमच्या शरीरामध्ये मुरवलं जातं, तसंच शरीराला योग्य प्रकारे ऑइलिंग केलं, स्नेहन स्वेदन दिलं, त्यानंतर लोकल लेवलला जे काही आहे बरोबर ना, त्या ठिकाणी जर का तुम्ही स्नेहन दिलं ज्याला जानुबस्ती सारखा वगैरे प्रकार म्हणतात, आणि त्याच्यामध्ये आणखीन थोड्याशा जर का मॉडर्न, म्हणून आम्ही ऍडव्हान्स आयुर्वेदा म्हणतो, मग मॉडर्न थेरापीज ऍड करायचे म्हणजे कसं की डिजनरेशन जास्ती असेल तर आजकाल पीआरपी आणि प्रोलोथेरापी म्हणजे त्याची इंजेक्शन जी आहे तिथली झीज भरून काढण्यासाठी दिली जातात. मी त्याची माहिती पाहिजे नेटवर भरपूर अव्हेलेबल आहे की नाही, तर त्याची इंजेक्शन्स पण द्यायची, सायमल्टेनियसली शरीराचं वातावरण मेंटेन करण्यासाठी आयुर्वेदिक चेंजेस करायचे आणि त्याबरोबर आयुर्वेदिक मेडिकेशन, असं जर का एकत्रच जर का आपण काम केलं तर नी म्हणजे रिप्लेसमेंटचे जे ऑपरेशन्स आहेत ते आपल्याला नक्कीच टाळता येतात. आणि अनेक जणांबद्दल आपण हे टाळून दाखवलेले आहे, पण खरं असं एक नी रिप्लेसमेंट पर्यंत प्रकरण येण्याच्या आधीच जर का तुम्ही सगळं बॅलन्स करून शरीर चांगलं ठेवलं तर तुम्हाला नी रिप्लेसमेंट इतर गोष्टींपासून सुद्धा काय होणार आहे, आराम मिळणार आहे. कारण कसं होतं की आम्ही बघतो मणक्यांचे प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे लंबर स्पॉन्डिलायसिस आणि सर्वायकल स्पॉन्डिलायसिस, त्यामुळे ओव्हरऑल जर का तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम्स येऊ नये असं वाटत असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
5: खरीप हंगाम 2026.
6: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
6: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
7: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
8: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आमच्या कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सकाळी 10 वाजता डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त कविताविश्व डॉक्टर अब्दुल कलामांचं हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सादर करते मोनाली शिंदे. वेळ लक्षात घ्या, आज सकाळी 10 वाजता ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.

0: अरुण दाते यांनी गायलेली मंगेश पाडगावकरांची रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती यशवंत देव यांनी.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक

0: श्रोतेहो नमस्कार. कोल्हापूर दर्पणमध्ये आपलं स्वागत. पावसाचं पुनरागमन झाल्यानं पावसामुळं अनेक प्रकारे वेगळ्या प्रकारच्या वातावरणाचं निर्माण झालेलं आहे. यामध्ये गवार वाल 80 रुपये तर वाटाणा 140 रुपयांवर गेलेला आहे. पावसाचा अवकेवर परिणाम आणि खाद्यतेलाच्या दरातसुद्धा वाढ झाली आहे. आठवडाभर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भाजीपाल्यांच्या अवकेवर काहीसा परिणाम झाला आहे. त्यामुळे काही भाज्यांनी उसळी घेतली आहे. किरकोळ बाजारात गवार वाल ओली मिरची बीन्स या भाज्या 80 रुपयांवर पोहोचल्या आहेत. वाटाणा शेंग 140 रुपये तर कोबी 40 रुपये किलोपर्यंत. कडधान्य बाजार स्थिर असला तरी खाद्यतेलाच्या दरात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. फळ बाजारात पेरू तोतापुरी आंबा सफरचंद डाळिंब या फळांची रेलचेल पाहावयास मिळत आहे.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी भुईमुग ज्वारी भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: आपण ऐकत आहात कोल्हापूर दर्पण आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कारगिल वीरांना सलाम. शहीद जवानांप्रती व्यक्त केली कृतज्ञता. कारगिल विजय दिन शूर जवानांच्या स्मृतींना उजाळा. देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या कारगिलच्या शूर जवानांच्या स्मृतींना उजाळा देताना रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील तराणे सभागृहात अनेकांचे डोळे पाणावले. शहीदांच्या वीरपत्नी वीरमाता आणि वीर पित्रांचा सन्मान करताना उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांच्या त्यागाला सलाम केला. निमित्त होतं 27वा कारगिल विजय दिन कृतज्ञता दिवसाचं.
4: भारतीय नागरिकाचा खास रूप.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55।
3: श्रोतेहो, आपण ऐकत आहात कोल्हापूर दर्पण। कुरुंदवाड पोलीस ठाण्याकडून आलेलं निवेदन ऐकूया। अनोळखी पुरुष जातीचं प्रेत, अंदाजे वय 40 ते 45। वर्णन असं आहे, अंगाने मध्यम, रंगाने सावळा, चेहरा गोल, अंगात खाकी रंगाची पॅन्ट, पांढरा लायनिंगचा हाफ शर्ट, पायात पांढऱ्या रंगाचे सॉक्स, कमरेच बेल्ट, पायात काळ्या रंगाचे सँडल, गळ्यात काळ्या डोळ्यात बांधलेला काळ्या रंगाचा चष्मा, अशा वर्णनाच्या पुरुष जातीचं प्रेत या ठिकाणी आढळून आलेलं आहे। अधिक माहितीसाठी संपर्क साधावा कुरुंदवाड पोलीस ठाणे। फोन क्रमांक 023-22-2-44-2-33। फोन क्रमांक पुन्हा लक्षात घ्या 023-22-2-44-2-33। कोल्हापूर जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग देशात दुसरा, शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक जाहीर। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने उत्तम कामगिरी नोंदवत शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकामध्ये 600 पैकी 461 गुण मिळवून देशभरामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे। गतवर्षी पहिला क्रमांक पटकावल्यानंतर पुढच्या वर्षी केवळ 1 गुणाने कोल्हापूरचा पहिला क्रमांक खोकला आहे। हे यश आम्ही सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे अध्यक्षा शिल्पा खोत आणि शिक्षण सभापती शीतल यादव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितलं। अंगणवाडीतील मातांचे समुपदेशन करणार डॉक्टर जस्मिन यावेळी बोलताना म्हणाल्या की आम्ही काम करत राहू, निर्देशांकात येणं न येणं ही वेगळी गोष्ट आहे, परंतु मुलांच्या शिक्षणाचा पाया भक्कम करण्यावर आम्ही भर देणार आहोत। त्यासाठी अंगणवाडीच्या मुलांच्या मातांचे स्वतंत्र 2 गट तयार करून त्यांच्या अंगामध्ये कोणती कौशल्य मुलाला असली पाहिजेत, आपला मुलगा मुलगी योग्य शिक्षण घेते की नाही हे पाहणं हे आपल्या पालकाचं कर्तव्य आहे, यासाठी समुपदेशन सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। नंदवाळ आषाढी यात्रेची स्वच्छतेने सांगता, 2.5 टन प्लॅस्टिक 5 ट्रॉली निर्माल्य जमा। प्रति पंढरपूर नंदवाळ तालुका करवीर येथील आषाढी वारी यात्रेची सांगता स्वच्छता मोहिमेने झाली। यावेळी 2.5 टन प्लॅस्टिक आणि 5 ट्रॉल्या

निर्माल्यात जमा करण्यात आलं. नांदवाळा येथे सुमारे 6 लाख भाविकांच्या उपस्थितीत आषाढी वारी संपन्न झाली. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये यासाठी तत्काळ स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी 2.5 टन प्लॅस्टिक कचरा जमा केला तर अवनी या संस्थेने खत निर्मितीसाठी 5 ट्रॉल्या निर्माल्य जमा केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, करवीर पंचायत समिती सदस्य अमित हजारे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, अवनीचे अध्यक्ष अनुराधा भोसले, नंदवाळचे सरपंच अमर कुंभार, उपसरपंच बुजुल अग्रो आदी मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक स्टार्टेड वाजता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. 8:30:17 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परीक्षा कार्यपद्धती अधिक पारदर्शी करण्यासाठी उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करण्यात येणार. पाकिस्तानशी केवळ पाकव्याप्त काश्मीर मुद्द्यावरच चर्चा होणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला निर्भेळ यश. आता सविस्तर बातम्या. परीक्षा सुधारणांबाबत एका उच्चस्तरीय कार्यगटाची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली. प्रसिद्ध तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखालील या कार्यगटात भारतीय गुप्तचर संस्था अर्थात IB माजी संचालक तपन डेका, इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ आणि IIT चेन्नईचे संचालक व्ही कामकोटी यांचाही समावेश असेल. या व्यतिरिक्त शिक्षण विभागाच्या माजी सचिव अनिता करवाल आणि पुरवठा साखळी तज्ज्ञ अमृतलाल मीणा हे देखील या कार्यगटाचा भाग असतील. पंतप्रधानांनी काल एका दृकश्राव्य संदेशातून ही माहिती दिली. हा कार्यगट परीक्षांमधील सुधारणांवर लक्ष केंद्रित करेल आणि त्याच्या अहवालाच्या आधारे आगामी परीक्षांची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलली जातील. देशाची परीक्षा प्रणाली विश्वासार्ह आणि पारदर्शक असावी आणि त्यात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जावा असं सांगत स्पर्धा परीक्षांची सचोटी जपण्यासाठी आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
2: हमारी परीक्षा पद्धती विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धती ट्रान्सपरंट हो, हमारी परीक्षा पद्धती में सबसे ज्यादा टेक्नॉलॉजी का उपयोग हो, इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा.
1: लोकसभेत आज केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करणार आहेत. या विधेयकात पेपर फुटी तसंच परीक्षेतील गैरप्रकारांच्या प्रकरणांसंदर्भात समर्पित न्यायिक यंत्रणा स्थापित करण्यासाठी आणि गुन्हेगारी खटल्यांना गती देण्यासाठी तसंच दोषींना अधिक कठोर शिक्षा करण्यासह 7 महत्वाच्या सुधारणा प्रस्तावित आहेत. दरम्यान संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सादर होणाऱ्या परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेत सहभागी होण्याचं आवाहन सर्व खासदारांना समाज माध्यमांवरील संदेशातून केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमाच्या 136 भागातून देशवासियांशी संवाद साधला. करगिल विजय दिनानिमित्त त्यांनी शहीदांना अभिवादन केलं. स्वदेशी INS महेंद्रगिरी, पिनाक आणि कुश या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्यांचा उल्लेख करत आत्मनिर्भर भारताचं संरक्षण सामर्थ्य त्यांनी अधोरेखित केलं. पुढच्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारतीय खेळाडू तसंच शैक्षणिक ऑलिम्पियाडमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा मोदी यांनी यावेळी गौरव केला. येत्या सण उत्सवांच्या काळात खादीची उत्पादनं खरेदी करण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल कर्तव्य भवन इथं शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण मंत्रालयाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पाकिस्तानशी यापुढे केवळ पाकव्याप्त जम्मू काश्मीरवर चर्चा होईल असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल स्पष्ट केलं. लडाखमधील द्रास इथं 27 कारगिल दिवस विजय सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात केलेल्या प्रत्येक

एक आगळी केला भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे आणि यापुढेही दिलं जाईल असं सिंह यांनी नमूद केलं. काल देशभरात करगिल दिवस साजरा करण्यात आला. 1999 पाकिस्तान विरुद्ध झालेल्या संघर्षात पाकिस्तानवर भारतानं मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी या युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराणनं काल सलग दुसऱ्या दिवशी परस्परांच्या ठिकाणांवरील हल्ले थांबवल्यानं पुन्हा तात्पुरती युद्धबंदी लागू करण्याबाबत नव्यानं वाटाघाटी सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात जवळपास गेल्या 2 आठवड्यांपासून लष्करी तणाव निर्माण झाला होता. अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत माईक वॉल्ज यांनी ओमान, इराणसह अन्य संबंधितांशी सर्व स्तरांवर चर्चा सुरू असल्याचं नमूद करत अध्यक्ष ट्रम्प त्यांना मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून यावर मार्ग काढण्याची संधी देत असल्याचं म्हटलं आहे. इराणचे हल्ले रोखण्यासाठी आवश्यक क्षेपणास्त्रांचा अमेरिकेकडील साठा संपत असल्याची व्यक्त करण्यात येत असलेली शक्यता वॉल्ज यांनी फेटाळली. फ्रान्स आणि स्पेनलगतच्या जंगलात लागलेल्या प्रचंड वणव्यामुळे दोन्ही देशांमधील सुमारे 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. फ्रान्समधील बोर्डो या ऐतिहासिक शहराला या आगीचा सर्वाधिक फटका बसला असून हा वणवा शहराच्या 15 किलोमीटरच्या परिघात पसरला आहे. या आगीमुळे अटलांटिक किनाऱ्यावरील कॅप फेरेट द्वीपकल्प उद्ध्वस्त झाला आहे. अग्निशमन आणि इतर बचाव दलं आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी कलाम यांना आदरांजली वाहिली आहे. स्वदेशी क्षेपणास्त्र आणि देशाच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमांना नव्या उंचीवर नेण्यातलं डॉ कलाम यांचं योगदान भारतीय विज्ञानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांमध्ये कोरलं गेलं आहे असं बिर्ला यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची भारोत्तोलन प्रमुख मीराबाई चानू हिनं सुवर्णपदक जिंकत या स्पर्धेतील भारताच्या सुवर्णपदकाचं खातं उघडलं. मीराबाईनं 48 किलो वजनी गटात एकंदर 190 किलो वजन उचलत ही कामगिरी केली. तिने स्नॅच प्रकारात 85 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 105 किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवीन विक्रम देखील प्रस्थापित केला. राष्ट्रकुल स्पर्धांमधील चानू हिचं हे सलग तिसरं सुवर्णपद आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानूच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे. भारोत्तोलनात भारताच्या खात्यात काल आणखी 2 रौप्य पदकांची भर पडली. पुरुष गटात चनांबम ऋषिकांत सिंग यानं 60 किलो वजनी गटात एकंदर 264 किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवलं तर राजा मुथुपंडी यानं 65 किलो गटात एकंदर 286 किलो वजन उचलून आणखी 1 रौप्य पदक मिळवलं. मुष्टीयुद्धातही भारताची आगेकूच सुरू आहे. पुरुषांमध्ये जादूमणी सिंग यानं तर महिला मुष्टीयोद्ध्यांमध्ये प्रीती पवार हिनं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत काल उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पदक तालिकेत भारताच्या खात्यातील एकंदर पदकांची संख्या आता 4 झाली आहे. झिम्बाब्वेमधील हरारे इथं काल झालेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वे संघाचा 35 धावांनी पराभव केला आणि मालिका 3-0 अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 192 धावा केल्या. यात वैभव सूर्यवंशीच्या 49 चेंडूतील 81 धावांचा समावेश आहे. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वे केवळ 157 धावाच करू शकला. वैभव सूर्यवंशीला सामनावीर तसंच मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज ओडिशामध्ये सर्वदूर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्येही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी तसंच पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परीक्षा कार्यपद्धती अधिक पारदर्शी करण्यासाठी उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करण्यात येणार.

0: पाकिस्तानशी केवळ पाकव्याप्त काश्मीर मुद्द्यावरच चर्चा होणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत भारताला निर्भेळ यश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:40 झाली आहेत. ऐकूया चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: देण्याचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: मातेचं प्रमुख कर्तव्य म्हणजे लेकराचं लालन आणि पोषण करणं हे होय। लेकराला दूध पाजून, त्याला खाऊ घालून ती त्याचं पोषण करते। इतकंच नव्हे तर त्याचे सर्व योग्य ते लाड पुरवून ती त्याचं लालन करते। भगवन नाम नामधारकाचं असंच लालन आणि पोषण करतं। प्रत्येक साधकाला मनापासून वाटत असतं की आपल्या संसारातील अडचणी दूर व्हाव्यात, केलेले संकल्प सिद्धीस जावेत, मनाला शांती मिळावी आणि भगवंताची प्राप्ती व्हावी। परंतु सर्वसाधारण मनुष्याला असे अनुभव प्राप्त होण्याचं भाग्य लाभत नाही। सतत अखंड नित्य नामस्मरण करणाऱ्या नामधारकाला मात्र या भाग्याचा लाभ होतो। याचं कारण भगवंताला नाम अत्यंत प्रिय आहे। तुका म्हणे हा तो नामेची संतोषी, वसे नामापाशी आपुलिया। सर्वजण भक्ती किंवा प्रीती विषयांची करतात, देवावर मात्र कोणीच प्रेम करत नाही। वास्तविक देवाच्या घरी कशाचाच दुष्काळ नाही। साक्षात लक्ष्मी ज्याची दासी, त्या भगवंताला काय कमी आहे आणि तो कोणाकडून कसली अपेक्षा करणार। असं जरी असलं तरी प्रभूच्या घरी एकाच गोष्टीचा दुष्काळ आहे, तो म्हणजे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळता आला। आणि म्हणूनच जो भगवंतावर प्रेम करील त्याच्याबद्दल सहजच भगवंताला अतीव आपुलकी वाटू लागते। प्रेमाचं प्रमुख लक्षण म्हणजे आवडीनं स्मरण हे होय। आणि म्हणूनच नित्य नामस्मरणानं भगवंताला संतोष होऊन त्याची कृपादृष्टी नामधारकाकडे वळते

आणि त्याचे सुपरिणाम साधकाला जीवनामध्ये अनुभवाला येऊ लागतात. आकाशात जमा झालेले ढग व त्याच्या प्रभावानं नाहीसे होतात आणि नामाच्या प्रभावानं संसारातील आपत्ती आणि विपत्ती नाहीशा होऊन साधकाचं योग्य असं मार्गदर्शन होतं आणि संकल्प पूर्ण होतात. नाममाता नामधारकाचे योग्य ते लाड आणि संकल्प पूर्ण करते असं आधी सांगितलंय. त्यातील योग्य हा शब्द लक्षात ठेवणं आवश्यक आहे. नामधारकाचे सर्व संकल्प आणि इच्छा योग्य आणि त्याच्या हिताच्या असतील असं नाही, किंबहुना त्यापैकी बरेच संकल्प आणि इच्छा त्याच्या हिताला बाधा आणणारे असण्याचा अधिक संभव. नामधारकाचे असे संकल्प आणि मनोरथ नाममाता कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करत नाही. जे संकल्प आणि मनोरथ नामधारकाला कल्याणकारक आहेत तेवढेच संकल्प आणि मनोरथ नाममाता पूर्ण करते. हा महत्वाचा सिद्धांत नामधारकानं सातत्यानं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हा सिद्धांत दृष्टीआड झाल्यानं नामस्मरण करणारे बरेच साधक आपले मनोरथ नामानं पूर्ण होत नाहीत म्हणून नाम मध्येच सोडून देतात आणि अंतिम कल्याणाला मुकतात. नामधारकाचं पोषण सुद्धा भगवन नाम कसं करतं पहा. डोंगराच्या कपारीतून पाण्याचा प्रवाह वाहत असतो परंतु दगड फोडल्याशिवाय पाण्याचा झरा प्रकट होत नाही. त्याप्रमाणे अंतःकरणाच्या पलीकडून अमृताचा झरा सारखा वाहत असतो. नामाच्या सतत उच्चारानं अंतःकरणाचा दगड एक दिवस प्रभुकृपेनं फुटतो आणि त्यातून नामामृताचा झरा साधकाला प्राप्त होतो. या नामामृताचा स्वाद एकदा का साधकाला प्राप्त झाला की त्याला मोक्ष सुद्धा तुच्छ वाटू लागतो. आई ज्याप्रमाणे मुलाला पान्हा देऊन त्याचं पोषण करते त्याप्रमाणे विठाईच्या या नामामृताच्या प्रेम पान्ह्यानं नामधारक पुष्ट आणि तुष्ट होतो. पित्याचा मुख्य धर्म कुटुंबाचं रक्षण करणं हा होय. कुटुंबाचा पालन करता या भावाचा अवलंब घेऊन त्याला जीवनात वावरावं लागतं. कुटुंबातील सर्वांना त्याचाच आधार वाटत असतो आणि त्याच आधारावर सर्वजण निश्चिंत असतात. भगवान नामाचं अखंड स्मरण करणाऱ्या नामधारकाला जीवनात असाच अनुभव येऊ लागतो. याचं कारण भगवंताला नाम अत्यंत प्रिय आहे इतकंच नव्हे तर त्याला नामाचा अभिमानही आहे. तुका म्हणे यासी नामाचा अभिमान जाईल शरण त्यासी तारी. भगवन नामाचं कुंकू जो आपल्या भालप्रदेशावर मिरविल त्याच्याबद्दल भगवंताला विलक्षण प्रेम वाटू लागतं. व्यवहारात सुद्धा आपला अनुभव असाच आहे. एखादा मोठा मनुष्य असेल तर तो सहज सांगतो दुसऱ्या गरजू माणसाला की अमुक ठिकाणी खुशाल जा, माझं नाव सांग की झालंच तुझं काम. आणि त्याप्रमाणे त्या गरजू माणसाचं कामही होतं. मोठा माणूस झाला तरी तो माणूसच ना. मग त्याला जर आपल्या नावाचा एवढा अभिमान आणि महिमान तर नामाचा अभिमान साक्षात भगवंताला किती असावा. भगवंताच्या नामानं एकदा का आपण जगू लागलो की आपली सर्व जबाबदारी भगवंत स्वतःवर घेतो, किंबहुना मग आपल्या कल्याणाचा प्रश्न हा भगवंताच्या प्रतिष्ठेची बाब होऊन राहते. हरीचिया दासा नाही भयचिंता दुःख निवारिता नारायण. पित्याच्या सानिध्यात पाण्यात खुशाल खेळावं डुंबावं नाचावं तरी सुद्धा पाण्याचं भय मात्र वाटत नाही, कारण पिता जवळ असतो आणि त्याचा आधार असतो म्हणून. त्याचप्रमाणे अखंड नामस्मरण करणाऱ्या नामधारकाला भगवंताचं सानिध्य नामरूपानं असतं आणि वेळप्रसंग येताच तो कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात प्रत्यक्ष प्रगट होऊन नामधारकाचं रक्षण करतो. हाकेसरशी उडी घालोनिया स्तंभ फोडी ऐसी कृपावंत कोण माझे विठाई वाचून. नामाच्या बळावर साधक संसारात निश्चिंत होऊन सुखानं नांदत असतो. नामधारकाची सर्व जबाबदारी भगवंत स्वतःवर घेतो.

0: या आधी उल्लेखलेल्या सिद्धांताचा भावार्थ नीट समजावून घेणं आवश्यक आहे. म्हणून या सिद्धांताचा अर्थ असा नव्हे की साधकानं स्वस्त बसायचं आणि त्याच्यासाठी भगवंतानं मात्र राबायचं. वास्तविक प्रयत्न आणि प्रार्थना ही जीवनरथाची दोन चाकं आहेत. माणसानं करावायचा प्रयत्न आणि त्याच्या प्रार्थनेची हाक ऐकून धावत यायचं भगवंतानं. नाम घेणं म्हणजे प्रभूची प्रार्थना करणंच होय. म्हणून मुखानं नाम, हातानं काम आणि अंतःकरणात राम अशीच जीवनाची बैठक बसून गेली पाहिजे. संतांचा संदेश हाच आहे. गुरुचं आद्य कर्तव्य म्हणजे साधकाला मार्गदर्शन करणं हे होय. हे मार्गदर्शन होऊन परमार्थाच्या पथावर प्रगती व्हावी म्हणूनच गुरुचे पाय धरायचे असतात. नित्य नामस्मरण करणाऱ्या साधकाला भगवन नाम हा उत्कृष्ट गुरु आहे असा अनुभव येऊ लागतो. रात्रीच्या वेळी हातात कंदील किंवा बॅटरी घेऊन चालणाऱ्या माणसाला चालता चालता त्या प्रकाशात पुढचा मार्ग दिसतच राहतो. त्याप्रमाणे भगवन नामाचा आश्रय घेणाऱ्या नामधारकाला नामस्मरण करता करता परमार्थाचा पुढील मार्ग आपोआप स्पष्ट दिसू लागतो. किंबहुना स्वतः भगवंतच नामरूपानं साधकाच्या अंतःकरणात वास करून त्याला मार्गदर्शन करण्याचं काम करत असतो. नामाच्या सतत उच्चारानं मन, चित्त, बुद्धीवर साठलेला विचार, विकार, विकल्पाचा मळ आपोआप नाहीसा होऊ लागतो आणि विवेक वैराग्याची जोड होऊन साधकाचा परमार्थाचा रथ सिद्धीच्या दिशेनं वेगानं दौड करू लागतो. नामाच्या सतत अभ्यासानं वृत्ती अंतर्मुख होते, मन स्थिर होतं, चित्त शांत होतं आणि बुद्धीमध्ये आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो. गुरुरूपानं नाम जीवनात फार मोठं काम करतं हे गुह्य न समजल्यामुळं सामान्य माणसांकडून भगवन नामाची उपेक्षाच होऊन राहिलेली आहे. नावेत बसलेला प्रवासी ज्याप्रमाणे विनासायास आणि पाण्याला पाय सुद्धा न लावता पलीकडे जातो त्याप्रमाणे नामाच्या अखंड उपासनेनं साधक विठ्ठल चरणाप्रत सहज पोचतो. तळमळीचं तेल ओतल्याशिवाय नामाचा नंदादीप अंतःकरणात उजळत नाही हे सदैव लक्षात ठेवायला हवं. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: करिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
3: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
2: काय
3: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
4: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
5: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
0: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
6: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
7: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
8: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
0: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
9: MBBS शिका विश्व कडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
5: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
0: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026
1: कोल्हापूर जिल्ह्या

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक 9 वाजले.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: रसिक श्रोते हो, नमस्कार.

0: अमित कुमार कंचन आणि सहकारी यांनी गायलेलं कुर्बाणी या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: शोले चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार आणि संगीतकार होते आर डी बर्मन.
1: श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका सावित्री पाटील यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

सहकाऱ्यांसमवेत अलका याज्ञिक यांनी गायलेलं तेजाब चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो ऐकूया आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाचं एक निवेदन. 1 ऑगस्ट ही प्रखर देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि समाजसुधारक लोककवी शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. या निमित्तानं बोलूया समाजभान जागृत करणाऱ्या दोघांच्याही कार्याविषयी. आम्हाला फोन करा येत्या शनिवारी म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. संपर्कासाठी आमचा फोन क्रमांक 02312562624. फोन क्रमांक पुन्हा एकदा लक्षात घ्या 02312562624. आपण ऐकत आहात गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

राम लखन या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

रसिक हूँ कहो ना प्यार है या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच आजच्या गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सांगता होत आहे. नमस्कार.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 9:30 वाजले, ऐकूया NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर,
0: फोन 940-440-8000।
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना।
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना। खरीप हंगाम 2026।
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
5: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
2: प्रत्येक धागा सुखाचा,
3: समाधानाच्या वस्त्रांचा,
2: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
3: विक्रांत शिलाई मशीन,
2: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स.
4: विक्रांत शिलाई मशीन
5: तुमचा जीवनभरचा साथी.
6: प्रधानमंत्री पीक विमा योजना
7: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना
8: खरीप हंगाम 2026.
9: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
7: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
9: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
10: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस
2: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
1: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
2: मग चालते की
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
6: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
5: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
6: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
7: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
6: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.

0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
3: पाऊल जरा थांबा, हा गुरु काय म्हणतात ते बघतो.
4: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
5: कणीस आणि हत्ती?
3: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.
6: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना, खरीप हंगाम 2026.
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
6: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना, खरीप हंगाम 2026.
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
7: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. ऐकूया श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम स्नेहांकित. स्नेहांकितच्या सर्व रसिक श्रोत्यांना सप्रेम नमस्कार. पहिलं पत्र पाठवले आपल्या आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी सकाळी 9 वाजता गीत बहार या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका गीता दत्त यांची जयंती अनुसरून त्यांची खूप चांगली गाणी प्रसारित केली त्याबद्दल आकाशवाणीला धन्यवाद. पत्र प्रेषक आहेत शिवानी कांबळे अलाहाबाद, दीपाली, अमोल, सुला, एकनाथ कांबळे, सांगाव, तालुका कागल. सोमवार दिनांक 20 रोजी सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षिका आरती सिद्ध निलेकर यांची ऐश्वर्य बेहरे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित झाली. ही मुलाखत खूप माहितीपूर्ण वाटली असा अभिप्राय यांनीच दिला आहे. दीपाली, अमोल, सुलाताई, एकनाथ कांबळे, मोजे सांगाव, तालुका कागल. कोल्हापूर आकाशवाणीवरील दिनांक 19 रोजी सकाळी 6:05 प्रसारित झालेला भक्ती संगीताचा कार्यक्रम अमृतधारा अतिशय चांगला वाटला. त्याचबरोबर याच दिवशी प्रसारित झालेला कायद्याविषयी बोलू काही हे कार्यक्रम आणि आपली आवड यासारखे सर्वच कार्यक्रम आम्हाला खूप आवडले. पत्रप्रेक्षक आहेत दिलीप आणि शैला पोद्दार आणि समस्त मित्रपरिवार मरगाई गली शिवाजीपेठ कोल्हापूर. आकाशवाणी कोल्हापूरचे सर्वच कार्यक्रम आम्ही प्रेमानं, श्रद्धेनं, आनंदानं ऐकत असतो. दीपलक्ष्मी पुजारी यांनी लिहिलेले सर्वच ललित लेख आम्हाला अतिशय आवडले आणि त्यातून काहीतरी शिकावं असा आम्हाला बोध मिळाला. असे आशयाचं पत्र लिहिले अण्णासाहेब खोत दत्तवाड, गजबर अत्तार, फरीद मोमीन, मनोज रानडे, सलीम नायकवडे, वैभव जाधव आणि मित्रपरिवार कुरंदवाड आणि भैरेवाडी शिरोळ यांनी. आकाशवाणीच्या माध्यमातून सकाळी 7 वाजता जे प्रसारित होणारे ललितबंद आहेत ते ललितबंद वाचन करणाऱ्या ऐश्वर्या बेहरे आणि अमृता खानोलकर यांचं वाचन आम्हाला अतिशय सुंदर वाटतं आणि त्यांच्या आवाजात एक भारीपणा आहे असा अभिप्राय पाठवला आहे सुभाष पवार, ज्येष्ठ नागरिक संघ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर यांनी. अमृता खानोलकर यांनी घेतलेली इंद्रधनूमधील येवलुजी यांची मुलाखत खूप सुंदर होती. तसंच सीमा मुखर्जी यांनी लावलेले मिश्र संगीत, त्यामध्ये नाट्यसंगीत आणि भावगीतं सुंदर होती. त्याचबरोबर गाता रहे मेरा दिल यामध्ये झरीना वहाब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लावलेली सर्वच गाणी अतिशय सुंदर आणि अप्रतिम अशी होती. मनाला एक मेजवानीच मिळाली. सोमवार रोजी गीत बहार आणि गाणी एकदम सुंदर लावली होती. गाता रहे मेरा दिल राजेंद्र कुमार यांची गाणी ऐकून मन प्रसन्न झालं. आकाशवाणीमुळे छान आणि सुंदर गाणी ऐकायला मिळतात. माझे जीवन गाणीमध्ये आरती सिद्ध नेलीकर यांचीही ऐश्वर्या बेहरी यांनी घेतलेली मुलाखत आवडली असा अभिप्राय या सगळ्यांनी लिहिलेला आहे. तुम्हा सगळ्यांचे आभार. गप्पा गाणी या कार्यक्रमात शिल्पाताई छान बोलल्या. शिल्पाताई तुमचेही आभार. आकाशवाणीचे मनापासून आभार. अभिप्राय लिहिला आहे दीपाली भिडे, रामानंदनगर, कोल्हापूर यांनी. आणि हा एक सुंदर अभिप्राय लिहिला आहे अतिशय सुंदर अक्षरामध्ये.

0: आकाशवाणी आवड रसिक श्रोत्यांची ओळखून का कार्यक्रमांची निर्मिती मनोरंजनात्मक पद्धतीने साकारून श शब्दांची किमया रसिक जीवनामध्ये उतरवण्याच्या हेतूतून वा वाखाणण्याजोगे ज्ञानमय कार्यक्रमातून नित्य दैनंदिन जीवनातील साधी सोपी उदाहरणे सांगून आम्हा रेडिओ रसिकांचं जीवन ज्ञानानं उजळून सोडणाऱ्या कोल्हापूर आकाशवाणीच्या प्रणालीला सप्रेम नमस्कार. रंगरंगोली रसिक श्रोता संघ सुधीर शिरोजनी श्रीकांत शिरोळकर एस एस शिरोळकर आणि समस्त शिरोळकर परिवार मुक्काम पोस्ट रांगोळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर अशा सुंदर अभिप्राय यांनी लिहिला आहे. तर रसिकाओ या पत्राबरोबरच आपला स्नेहांकित हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार. स्नेहांकित हा पत्रोत्तरांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित रूपक शीर्षक कविता विश्व डॉक्टर अब्दुल कलामांचं. लेखिका आणि सादरकर्त्या मोनाली शेंडे.
2: सगळं लक्षात आहे ना अब्दुल?
3: होय शमशुद्दीन दादा, अगदी सर्वच्या सर्व लक्षात आहे माझ्या. आता सध्या जगात दुसरं महायुद्ध सुरू आहे आणि त्यात आपला भारतही सामील झालेला आहे. त्याच्यामुळे देशात आणीबाणी पुकारली असून रोज सकाळी पंबनहून येणारी जी रेल्वेगाडी आहे ना, ती रामेश्वरमला गेल्या 2 दिवसापासून थांबेनाशी झाली आहे.
2: बरोबर, आणि म्हणूनच चालत्या ट्रेन मधून पेपरचे गट्टे रामेश्वरम ते धनुषकोडी दरम्यान खाली फेकले जात आहे.
3: आणि तेच पेपरचे गट्टे मला गोळा करायचे आहे.
2: नीट करशील ना सगळं अब्दुल?
3: तू चिंता नको करू रे दादा, मी तुला बोलायला संधी देणारच नाही बघ.
1: श्रोते हो, कल्पना करा, रामेश्वरम सारख्या छोट्याशा खेडेगावातल्या एका मुलाची जो भल्या सकाळी उठून वर्तमानपत्र विकायचा. ही गोष्ट आहे एका अशा स्वप्न पाहणाऱ्या मुलाची जो अवकाशातल्या ताऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचला. संपूर्ण विश्व त्यांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम या नावानं संबोधतं.

0: कोवळ्या वयाचा अब्दुल, ज्याने रामेश्वरम मधील शंख शिंपल्यांनी नक्षी चितारलेल्या वाळूतून सिगल पक्षाची अवलोकन करत उंच आकाशी उडण्याचं मोठं स्वप्न बाळगलं. किशोर वैन अब्दुल, ज्याच्या शिक्षणासाठी बहीण जोहरानं स्वतःचे दागिने देखील गहाण ठेवले. दारिद्र्याच्या त्या क्षणी आकाशात विहार करण्याचं दुर्दम्य इच्छाशक्ती असलेलं मोठं स्वप्न. एक असे राष्ट्रपती ज्यांनी संपूर्ण भारताला उद्याचं स्वप्न पाहायला शिकवलं आणि हिंमत दिली.
1: आय विल, रिपीट विथ मी, आय विल फ्लाय अँड फ्लाय. आय एम बोर्न, आय एम बोर्न विथ पोटेन्शियल. आय एम born with goodness, good and trust. I am born with ideas and dreams. I am born with greatness. I am born with confidence. I am not meant for crawling. I have wings. I will fly. I fly.
0: एक असे वैज्ञानिक ज्यांच्या क्षेपणास्त्र विकसनानं स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञान विषयक स्वयंपूर्णतेचं ध्येय साकार झालं. पण या बुद्धिमान आणि सर्जनशील वैज्ञानिकाजवळ एक असं संवेदनशील मन देखील होतं ज्यात सृजनात्मक काव्य प्रतिभा ठाई ठाई विलसत होती.
2: द सीन वॉज इनडीड रेअर सेलिब्रेशन ऑफ हेवनली बॉडीज अँड रोजेस ऑफ अर्थ. I looked above and roses of my garden. I looked above, saw the Milky Way. I looked around the garden. Roses, roses and roses. This unique festival of light and beauty in my garden first time. My garden smiles.

0: Then the sweet music engulfed the scene all around. Emanating from garden, it was the celebration of flowers and heavenly bodies in honor of visit of poetic soul of our galaxy Milky Way. Yushi, a universal friend of creative mind, crossed many seas to be with us. Welcome, my friend, from shining heavenly bodies, beautiful roses and divine music, my garden smiles.
1: 28 मार्च 2007 रोजी वर्ल्ड अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड कल्चर आणि वर्ल्ड काँग्रेस ऑफ पोएट्सचे संरक्षक कवी युशी यांच्याकडून क्रेन समिट सुप्रीम ऑनर क्राउन मेडॅलियन स्वीकारल्याच्या निमित्तानं डॉ कलाम यांनी माय गार्डन स्माइल्स ही कविता लिहिली होती. युशी हे तैवानचे तामिळ कवी आणि विद्वान आहेत, ज्यांनी तिरुक्करल आणि सुब्रमण्यम भारती तसंच कवी भारतीदासन यांच्या कवितांचा मँडरिन भाषेमध्ये अनुवाद केला आहे. ते तैवानमधील तमिळ संगमचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. माय गार्डन स्माइल्स या कवितेतून डॉ अब्दुल कलाम यांची अत्युच्च कोटीची सौंदर्य अभिरुची निष्पन्न होते. लोकांचे राष्ट्रपती असं बिरुद मिळवणारे डॉ कलाम युवकांना भारताला एका विकसित राष्ट्रात परावर्तित करण्यासाठी ज्ञानाचा दिवा अंतःकरणात सतत टेवत ठेवण्याचं आवाहन करतात. ते आपल्या सॉंग ऑफ युथ या कवितेत.
0: As a young citizen of India, armed with technology, knowledge and love for my nation, I realize a small aim is a crime. If we work and sweat for the great vision with ignited minds, the transformation leading to the birth of vibrant, developed India will happen.
1: आयुष्य म्हणजे फिनिक्स पक्षी जो राखेतून पुन्हा उभा राहू शकतो. आव्हानात्मक परिस्थितीतही तो भविष्याची नवी वाट दाखवतो. दुसऱ्या महायुद्धातील रशियन हुतात्मा सैनिकांची राख जिथे ठेवली आहे अशा मॉस्कोमधील टॉम्ब ऑफ अननोन सोल्जर या ठिकाणाला भेट दिल्यानंतर डॉ कलाम यांनी फिनिक्स ऑफ लाईफ ही कविता लिहिली होती. महान भारताचे नेतृत्व साकारताना आपल्या सहकाऱ्यांना सत्य आणि न्यायाची आण देत कर्तव्य तत्परतेचा संदेश देणारी त्यांची वेअर आर वी ही कविता.
0: Dear friends, in the Mahasabha that shapes as a history, the call of heartbeat of Indian people, people ask us, oh, the sculptors of Mother India, lead us unto light and reach our lives. Your writer's toil is your guiding light. If you work hard, we all can prosper.
1: बालपणापासून या थोर वैज्ञानिकाच्या अंगी भिनलेली धर्मनिरपेक्षता त्यांच्या कवितेत सुद्धा झळकते. एका कवितेत ते म्हणतात,
0: राखी पौर्णिमेच्या दिवशी हृदयात थोरवी आणि कृतीत सदाचार अशी नीतिमान घरेच करतात एका सुंदर राष्ट्राची निर्मिती.
1: शीख संप्रदायातील प्रकाश उत्सव असो, रक्षाबंधन असो, ग्रामीण विकास असो, तामिळनाडूतील कुंभकोणम येथील भीषण दुर्घटनेतील दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धासुमन असो किंवा छत्तीसगड या राज्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि कार्यकर्तृत्व वर्णिणारी त्यांची कविता असो, निसर्गाच्या विविध रूपांचं वर्णन करतानाच मानवी जीवनाचं तत्वज्ञान सांगणं हे त्यांच्या कवितेचं ठळक वैशिष्ट्य होय. रामदेव बाबा युनिव्हर्सिटी नागपूरचे प्राध्यापक, वर्ष 2023 साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त डॉक्टर विनोद असुदानी कलामांच्या कवितेचं रसग्रहण करताना म्हणतात,
2: त्यांच्या काव्यात पर्यावरणाप्रती प्रेम दिसून येतं. फुलं, फळं, नद्या, समुद्र, आकाश, तारे, ग्रह यांच्याशी त्यांना अगदी आपुलकी होती आणि ते आपल्या कवितेत ॲस्ट्रॉनॉमिकल सत्य सुद्धा सांगत होते. मिल्की वे अशा प्रकारचे शब्द त्यांच्या कवितेत आपल्याला आढळून येतात. दुसरा पैलू असा आहे की त्यांची कविता एक सॉंग ऑफ युथ, युवकांना ते प्रेरित करताना दिसतात. आपल्या काव्यातून ते युवकांमध्ये एक ऊर्जा देतात आणि त्यांना रचनात्मक

0: कार्याकडे वळवण्याच्या अब्दुल कलाम साहेबांची कविता आपल्याला मार्ग दाखवते. तिसरी गोष्ट मी जे सांगू इच्छितो, त्यांच्या कवितेत देशप्रेम तुम्हाला अगदी एक उच्च कोटीचा देशप्रेम तुम्हाला दिसून होतो. आणि एक अगदी महत्वपूर्ण गोष्ट आहे की अब्दुल कलाम हे माणुसकीसाठी जगले आणि त्यांच्या कवितेतून सुद्धा माणुसकीसाठी प्रेम आपल्याला दिसून येतो. जाती धर्म वंश याच्या पुढे जाऊन ते आपल्याला माणुसकीचा संदेश देतात. एका हृदयाला दुसऱ्या हृदयाला शी कसं जोडता येईल आपल्याला प्रेमाच्या माध्यमातून, स्नेहाच्या माध्यमातून, आपुलकीच्या माध्यमातून, मित्रतेच्या माध्यमातून याचा संदेश देणाऱ्या त्यांच्या कविता आहे. आणि भाषेच्या दृष्टीने अतिशय म्हणजे सोप्या भाषेत त्यांनी लिहिलेलं आहे. तर एकाला साधारण व्यक्तीला ज्याला साहित्याचं ज्ञान नसेल त्यांना सुद्धा डॉक्टर कलाम यांच्या कविता अगदी म्हणजे चांगल्या वाटतील आणि ग्राह्य वाटतील असं मला वाटतं.
1: परदेशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या मनात भारत माता ही केवळ एक भूमी नसून ती साक्षात वंदनीय जननी आहे. सात समुद्रापार राहूनही त्यांची नाळ आपल्या संस्कृतीशी आणि मातीशी जोडलेली असते. या मातृभूमीच्या चरणी प्रवासी भारतीयांची श्रद्धांजली डॉक्टर कलाम याप्रमाणे व्यक्त करतात.
2: ओ मा, मेरी भारत मा, तुम जन्मदात्री, तुम पोषक हमारी, दिया मिशन दूर जाने का और दिया एक शाश्वत संदेश.
1: ओ मेरी संतान, मेरे प्यारो, जाओ कहीं भी तुम अगर, करो कोई भी काम मगर, याद रखना तुम सदा वचन मेरे बहुमूल्य दीन. कठिन समय में भी सत्य का साथ देना, मेहनत करना और खूब पसीना बहाना, ज्ञान और यश कमाना, ज्ञान और यश कमाना, जिस भी धरा पर रहो समृद्ध उसे बनाना. एकदा डॉक्टर कलाम आणि त्यांचे मित्र प्राध्यापक विद्यासागर यांनी हैदराबाद ते दिल्ली दरम्यान एकत्र विमान प्रवास केला. त्यांचे विमान दुधाळ पांढऱ्या ढगांनी वेढलेल्या आकाशातून उडत होतं. त्या भव्य दृश्यानं दोघंही स्तिमित झाले. त्यानंतर जेव्हा ते आशियाड विलेज कॉम्प्लेक्समध्ये फिरत होते तेव्हा नागफणीच्या झाडांच्या फांद्या आणि फुलांच्या थरांनी त्यांच्या अंतर्मनाला एका दिव्य अनुभवानं चिंब भिजवलं. याच अनुभवानं त्यांना लाईफ ट्री ही कविता लिहिण्याची प्रेरणा दिली. मानवी जीवनाचं गमक जेव्हा डॉक्टर कलाम जगत नियंत्या निर्मिकाला विचारतात तेव्हा एक दिव्य अंतर्वाणी प्रगट होते ती या कवितेतून.
3: फुले उमलतात, सौंदर्य पसरवतात, सुगंध दरवळतात आणि मत देतात. जीवनाच्या पूर्वसंध्येला फुले शांतपणे पृथ्वीवर पडतात कारण ती तिचीच आहेत. हे माझ्या निर्मिती, हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे. तू जन्मला आहेस देण्याचे जीवन जग आणि मानवी जीवनाला जोड. तुझे ध्येय जीवन वृक्ष आहे. माझ्या निर्मिती, तुला माझे अनेक आशीर्वाद.
1: कितीही संकट आली तरी मानवानं कधीही हार मानू नये, नवनवीन क्षितिज शोधावीत हा विचार त्यांच्या कवितेतून सातत्यानं पुढे येतो. त्यांची कविता केवळ बाह्य सौंदर्याचं वर्णन करत नाही तर मानवी मनाच्या गाभ्याला स्पर्श करते. त्यांच्या कवितांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तत्वज्ञान यांचा सुंदर मिलाफ आहे. निसर्गातील फुलं, चंद्र, तारे, आकाश यासारख्या प्रतीकांचा वापर करून त्यांनी मानवी जीवन आणि आंतरिक ऊर्जा यांचं वर्णन केलं आहे. उदात्त ध्येयाची जोपासना करत मानवी मूल्याला वैचारिक अधिष्ठान देणाऱ्या त्यांच्या कविता उत्तम जीवनाच्या जणू पथदर्शकच आहेत.
4: Creativity is born out of learning. That is, learning gives creativity. Creativity leads to thinking. Thinking provides knowledge. Knowledge makes you great. Starting point learns. So learning ends with knowledge. The higher the learning, the higher the creativity, and the higher the knowledge, a nation benefits.
1: Vidyan, Adhyatma, and Sahitya. असा त्रिवेणी संगम

त्यांनी लिहिलेल्या अग्निपंख या पुस्तकातील ओळी प्रकर्षानं सांगाव्याशा वाटत आहेत. प्रत्येक भारतीयाच्या अंतरात वसत असलेल्या अग्निबिंदूला पंख लाभावे आणि या महान देशाचे भवितव्य उजळून निघावे. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक कवी मनाला त्यांच्यासारख्या काव्यप्रतिभेचा परिस्पर्श लाभावा आणि नवोन्मेषाच्या काव्यतुषारांनी बुद्धी आणि मन पुलकित व्हावे हीच सदिच्छा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत. शीर्षक होतं कविता विश्व डॉक्टर अब्दुल कलामांचं. निवेदन होतं पूर्वा कुळकर्णी आणि समर बोबडे यांचं. सहभाग होता सतीश रेवे आणि अतुल साखरकर यांचा. तर लेखिका आणि सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन

0: एअर ॲपवर.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. ऐकूया माझे जीवन गाणे.

0: नमस्कार श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत सावित्री पाटील यांच्या मुलाखतीचा पहिला भाग. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. नमस्कार श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये आपला जीवन प्रवास सांगण्यासाठी एक आजी आमच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. सावित्री पाटील या आजी आहेत 89 वर्षांच्या. खूप सारी माहिती त्यांच्याकडे आहे, तर आपण आज आजींशी गप्पा मारूया. तर सर्वप्रथम आजी, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर आजी, आता वय किती आहे तुमचं?
1: 90.
0: बरं आजी, तुमचं बालपण कुठे गेलं, कुठल्या गावात?
1: बालपण अंतरी बुद्रुक, तिथे 2-3 वर्ष मी शिकत होते.
0: बर.
1: आणि परत मी सागावात शिकत होते, आजोळ होते ते अंतरी.
0: बर.
1: सागाव हे माझं मूळ गाव.
0: बर. भावंड किती, आई वडील भावंड यांच्याबद्दल सांगा ना.
1: मी, माझी बहीण आणि एक भाऊ, अशी 3 भावंड होते.
0: बर.
1: परत आमची आई वारली 49 साली.
0: बर.
1: मग वडिलांनी लग्न केलं.
0: लहानपणच्या आठवणी सांगा ना तुमच्या. काय काय
1: लहानपणच्या आठवणी? शाळेत जायच होतो त्यावेळेलाच आई वारली.
0: बर.
1: पण मला इतका उत्साह होता, एक आजोबा होते आईची चुलती इकडे शिक्षक म्हणून, आणि ते आम्हाला प्रोत्साहन देत होते शिक्षणाबद्दल. तीच विद्यार्थिनी पहिली होती सागावात.
0: बर.
1: मुलंच असायची, मुलगी मुली शाळेलाच नव्हत्या.
0: हा.
1: आणि हे बाई शिकवाय नव्हती आज.
0: बर.
1: त्यावेळी.
0: बर.
1: मग त्यावेळी मी एकटी होते. आम्ही प्रभात फेऱ्या काढून मुली पाठवा असा प्रचार करीत होते. मग स्वातंत्र्य तेही आम्ही बघितलं, त्यावेळी कळत होत चांगलं आम्हाला.
0: हो.
1: त्यावेळी मी 34 होते.
0: बर.
1: पण लहानपण असं गेलं, मला सर्व काही सवय ह्याची होती. त्या सर म्हणतच नव्हते, त्याने मास्तरजी म्हणायचे.
0: बर.
1: शाळा नव्हत्या बांधलेल्या, देवळात शाळा भरत्या.
0: बर.
1: एक भैरुबा देवळ, महादेव देवळ आणि मारुती.
0: बर.
1: त्याला दार पण नव्हती.
0: बर.
1: मग ते सगळं रात्रभर हे केल्याल तुम्हाला सांगते त्यावेळचा काळ कसा होता
0: सांगा ना.
1: तो सगळं स्वच्छ करायचं मुलांनी, आणि शनिवारी सुट्टीच्या दिवशी सकाळी शाळा झाली, शेणकाला वडायचा मुलांनी. ती लहानच की मुलं त्यावेळेला.
0: बरोबर.
1: आणि मास्तरजीनी ती ढाळ फिरवायचं, तेव्हा त्याने काही वडायचं नाही.
0: बरोबर.
1: मग एवढे मागासवर्गीय आमचं गाव, म्हणजे कसं होत, डोंगराळ भाग शिराळ पेटा होता त्यावेळी. वाहन नव्हतं कुठलं. माझे वडील तेवढे घरात शिकलेले होते. 7वी पर्यंत शिकले ते पण घोड्या बसून. 2 घोडे नेऊन 4 विद्यार्थी सागावचे सातारला गेले. ते बघा, घोड्याची वैरण बघायची आणि ते हाताने करून खायचं. सातारा म्हणजे किती लांब.
0: बरोबर.
1: तिथं परीक्षा दिली ती माझ्या वडिलांनी.
0: हा.
1: ते मॅनेजर झाले ते.
0: तुम्ही म्हणाला तुम्ही एकटीच मुलगी होता शिकायला.
1: हो.
0: होय की नाही? त्या कसं होते अनुभव त्यावेळेला? मग
1: अहो, आमचे ते कसं आहे, आम्हाला शाळेलाच आधी घरातून कोण पाठवत नव्हते. आमचे वडील शिकली म्हणतात तर असं तेवढं आम्हाला जायला, मला जायला मिळालं. मग परत माझ्या मागणं मुली जायला लागल्या की गावात आम्ही प्रचार केल्यावर पाठवायला लागली, तरी पण एवढं नव्हतं घरात.

0: घरातल्या सगळ्या स्त्रिया काय म्हणायच्या, त्या अडाणीच होत्या. तिने म्हणायची हे शिकलं पाहिजे, कांडण दळण स्वयंपाक हे शिकलं पाहिजे.
1: बरोबर.
0: शाळा शिकलं तरी ते भांड्याचंच का गाडग्यात हात मारायचं आलं का
1: नाही. बरोबर.
0: मग ते सुद्धा प्रसंग परत मुलगीला पण आमच्या मुलीशी म्हणायला लागलीत, पण मी मार्गदर्शन केलं आणि मुली आमच्या शिकल्या.
1: बरोबर.
0: पुतण्या पण शिकल्या, तर मुलीशी आम्ही सांगितलं शिका, पुन्हा स्वयंपाक येतो पण शिक्षण मिळत नाही.
1: खरंय,
0: कळलं का? आणि स्वतः त्या शिकायला म्हणजे घरातल्या ह्याच्यासाठीच. मग माझ्याही मुलगीनं मला लग्नाला खर्च करू नका, खरं माझ्या शिक्षणाला घाला
1: असं सांगितलं.
0: असं सांगितलं.
1: कितवीपर्यंत शिकला आजी तुम्ही?
0: आम्ही सातवीपर्यंत.
1: बर.
0: आणि ती एमएससी झाली माझी मुलगी.
1: वा. मग सातवीपर्यंत तुम्ही शिकलात, कुठले कुठले तेव्हा विषय होते तुम्हाला आवडते, आवडायचे कुठले विषय?
0: आम्हाला विषय म्हणजे पहिल्यापासून इतिहास आवडत. कारण आमचे आजोबा होते की नाही ते शिक्षक, ते सातवीच झालेले होते.
1: बर.
0: अंतरी जी होती सहागा वाजता शिकवायला, तिला इकडक होते. आणि ते असं एक एक वेळ पोवाडा डफावर वाजवून शिकवित होते.
1: बर.
0: असं मुलांचं रक्त सळसळत होत.
1: हा,
0: असे ते होते.
1: बरोबर.
0: आणि फेटा बांधायची, त्यावेळेच दौत होती. मग दौत होती तर आम्हाला ते साधा पेन कोण, पेन नाहीच नाव टाक तो पण घेऊन देत नव्हती. तर आम्हाला बोरू होती.
1: मग तुम्ही बोरून लिहायचं?
0: बोरूनच लिहिलं.
1: बर.
0: वाटायचं तेवढं जरा ह्यातले टाक घ्यावा लिहावं. ते खरड्याची बोरू वेगळी आणि शुद्ध लेखनाची वेगळी. कित्ता होता गिरवायला. आणि त्या भोरू म्हणजे त्या पण आणायच्या नदीच्या काठच्या आणि त्या अशा हेन तासायच्या आणि मग ते टोच करायची.
1: आणि मग तसं तुम्ही लिहित होता?
0: हो. त्या दौती होते.
1: हा.
0: दोन, एक तांबडी शाई, एक त्या निळी शाई, किंवा ते कसलं ते चिनी मातीच्या पण असायच्या. सगळं घाण होयचं काय सांग. असं सगळ्या शाळेत मुलांशी पडलेलं ते सगळं शाईचं उठायचं.
1: बरोबर.
0: मग त्यावर आता दार नसलेली शाळेत शिकलं ती मुलं किती त्यावेळी श्रम घेत होती त्या. आणि सरळ काय मिळतच नव्हतं.
1: बरोबर.
0: मला वाचायचं कसा लहानपणापासून, घेतलं पुस्तक ते पूर्ण करायचं अगोदर. बालबोध असू द्या किंवा भूगोल असू द्या, इतिहास असू द्या, सगळंच पुस्तक त्या शास्त्रच असायचं. काय तुम्हाला सांगायचं, वाचायचं ना पहिल्यापासूनच होता.
1: बरोबर.
0: आणि चार पैसे म्हणजे एक आणा, त्याला चार पैसे भरले म्हणजे ती लायब्ररीतलं पुस्तक मिळायचं.
1: बर.
0: ते आम्ही आठवड्यातनं आणायचं.
1: मग तेव्हा लायब्ररीतनं आणत होत?
0: हो, आणत होत.
1: वा.
0: हो, थोडस होती लायब्ररी.
1: बर.
0: चार पैसे मिळायचे म्हणजे केवढं कठीण होत.
1: खरंय.
0: ते पण काय आता मुलाशी काय पण सुविधा येतात, त्यावेळी नव्हती. आहो,
1: मला असं कळलं तुम्हाला लहानपणच्या कविता वगैरे पण अजून आठवतात?
0: थोड्याफार आठवत्यात की काय, एखादीकडे हो चुकल पण आठवत्यात.
1: म्हणा बरं एखादी.
0: पूर्वी एक धनाजी गावी कीर्ती तयाची, गावकऱ्यांनी तुझ्या सांगावी, राबी शेता माझी धरून आहो रात्र तोची काटीला, घेऊन नांगर हाती करीतसे आपल्या हकाटीला, नमुने दार धनाजी धनी न त्याची बघोनी राजाऊ, ज्याला त्याला वाटे क्षणभरी त्यांच्याकडे चला जाऊ, पाटील पाटील म्हणून जो तो गौरव करी धनाजीचा, पण नवल काय लोकी गौरव नसतोच निजधनानीचा, छळ जळ वस्त्रे पात्रे टापटी पती सर्वांची, ठेवी प्रेमळ वागे ओळख भोळी सत्यान गर्वाची, ती एक जीव दोघे हसण्याचे त्यास दुसरा जीव, कन्या जीव म्हणून सतत प्रेमाले रसाल राजीव, गोधूम वर्ण तिचा हरणाच्या पाड सापरी डोळे, स्नेहाळ वदन नामी प्रतिबिंब जेवी वाटोळी, तो केश पाश काळा भाळावरी लांब आडवे कुंकू, जणू म्हणे ती शब्द तिचे.

0: मीको किलरवासी ही जिंकु गीती पाटील साड्या हौशेने रेशमी किनारीच्या आईने दार नक्षीच्या झळकती चोळ्या तया कुमारीच्या साधीच कंकणे ती कदा तदा कार नाग मोडीचे शोभती शुद्ध रुपयाचे तयावरी गोल गोठ रुजोडीचे येतास सुदिन सनाचा पुतळे माळती गळा घाली तेव्हा श्रृंगाराच्या माहित नव्हत्या नव्या तरा चाली इतकी रूपवती इतकी गुणवती ही तितकी पण नवल काय लोकी बेस्तचे दिसते प्रमाण मूर्तीत की काती व सुत आयशा येत तिला शेवया वळायाला त्या शेवनी लोक ब्रह्म कुरवड्या वैरी झाला गुलगुली तमलमली परी करी झराक झर कशा पूर्ण पोळ्या काढून सुंदर कशिदा तिने शिवाव्या हिरी किल्या चोळ्या निंदनी खुरपणी जाणे बारीक काम शेतीचे वळण जसे उतर राजा उचे म्हणजे आईच वळण जसे उतरले तसे तिचे म्हणजे लिखीच वळण आई
1: ही किती चौथीत शिकलेली कविता
0: आहे. चौथी
1: अजून पाठ आहे तुम्हाला.
0: पाटलाची कन्या होती.
1: बर पाटलाची कन्या असं नाव होत का.
0: हो
1: हा
0: हा हा शिवपुरी मध्ये होते माधवराव बागल होते का त्यांच्या घरातच होते तिथं दिनकरराव बागल होते त्यांची मालकीन होती माग चाळूच होती तिथं.
1: बर
0: राधाकृष्ण मंदिराच्या इकडल्या पाठ तिथं होते की राहायला मग ते आम्ही खासबाग मध्ये चिकार भाषण
1: ऐकायची ऐकली
0: आत्रेंची ते सगळं टीका करायचे जास्त.
1: आणि काय आठवणी आहेत शाहूपुरीतल्या.
0: शाहूपुरीतल्या आता काय सगळं सांगायचं म्हणजे सात दहा गल्ल्या होत्या तवा यार्ड नव्हते.
1: बर
0: त्या दहा गल्ल्या आताच तिकडे नेल्या शाहू महाराजांनी त्या दहा गल्ल्या ठेवलेल्या. मग आम्ही त्यावेळी जायतो तो मोकळाच माळ होता.
1: बरोबर
0: मग त्यावेळी आम्ही तिथं होतो तर कावळ्या नाक्याकडे नुसतं कावळा नाका आणि एनसीसीची इमारत होती.
1: बर
0: आणि इकडं ह्या आता ताराव्या फरकात एकच इमारत होती कौलाची त्याला बंगला म्हणायची म्हणजे बंगला नव्हता कौलारी होती. मग ती आमच्या जावच्या वडिलांनी म्हणजे नाटोलचे होते डीएसपी तिथे राहायला होते. टेंबलाबाई मोकळीच होती.
1: बर
0: काय नव्हतं तिकडं रेल्वे स्टेशन होत आणि घरं नव्हती तिकडं. आता विक्रम नगर निघालं.
1: बरोबर
0: तिचा अजिबात नाही गौत वाढलेली असायची.
1: बरोबर
0: आणि रंकाळ्याकडे बी तसंच फुलेवाडीला दोन तीन घरं होती असं कोल्हापूर आता मोठं झालं. थोरातांचं ही जागा होती शंकरराव थोरात त्यांचे वडील माझ्या सासूबाईच्या बहिणीचे सख्खीदीर होते तिने जागा दिली आम्ही पण हिथं बंगला बांधला होता.
1: बर
0: ताराबाई पार्कात ह्या राजवाड्यात सावली तिथं पडत होती. मग सिनेमा बघित होतो काय करायचं सांगायचं तुम्हाला.
1: कुठले कुठले सिनेमे बघितले तेव्हा.
0: चिकार बघितले शेवगे शेंगा बघितल्या गंगा गंगेत घोडण आलं बघितलं तवा राजा गोसावी हसवायचा धोलका फुल बघितलं काय ते नागिन बघितली.
1: तेव्हा टॉकीज होती.
0: किती टाक्या बघितल्या सगळ्या होत्या की संध्या टाकी ना अगोदर होत. आता उमा दिली तिला. हो
1: उमा टॉकीज
0: फिनस बघितली सरस्वती तुम्हाला सांगतो हे उषा टाकी इथं हा इथे कोपऱ्यावर.
1: बरोबर
0: मग परत पद्मा प्रभात शाहू
1: ही सगळी होती.
0: तीन टाक्या होते की जो तिने सगळ्यांनीच पिक्चर बघित होतो आम्ही.
1: किती तिकीट होत हो आजी तेव्हा.
0: त्यावेळी चारांना तर तीनान होत.
1: कोण कोण जायचा तेव्हा पिक्चर बघायला.
0: अव कोण आता आमचा भाऊ असायचा त्याला एक सवयच होती रायाला जैन बोर्डिंगला असायचा तिकडे आणि न्यू हायस्कूलला होता शाळेला.
1: बर
0: मग ते याचा आमची बहिणी नाहीतर कोण वडील कधी बघित नव्हतं माझं कधी जण पैसे द्यायचं बघायचा याला.
1: बरोबर
0: पण बघायची हाऊस वर त्यावेळी काय वाटत होता. अहो
1: लग्न कधी झालं मग कितव्या वर्षी.
0: माझं लग्न झालं की सोळाव्या सतराव्या वर्षी म्हणाय 56 झालं. हा
1: आणि मग कुठल्या गावाला आला.
0: वाडी चरण.
1: बर मग आता लग्नानंतरचं वातावरण कसं होतं घरातलं.
0: चांगलंच होतं की.
1: हा
0: माझे मालक पहिलवान होते.
1: बर
0: हो
1: पण मग तुम्ही शिकलेल्या वगैरे तेव्हा होतं का घरात कोणी शिकलेलं.
0: सातवी पहिलं ते सातवीचीच.
1: बर
0: आता मुलं शिकली आमची
1: हा
0: सातवीचीच.
1: मग सासरच्या आठ

0: आठवणी सांगा की लग्न होऊन आल्यावर.
1: नाही सासर सुद्धा मला तो काही कोणी अडथळा दिला नव्हता. मग मी विणकाम शिकली, भरतकाम शिकले, मनानच आपलं बघून बघून, आणि मलाही इच्छा झाली दुसऱ्या शिकवावं म्हणून मी थोडीशी वर्गणी गोळा करून मी प्रौढ शिक्षण 2 वर्ष केलं.
0: बर.
1: गावात असं वाड्यात होतो राहायला, वाडी चरणात.
0: बर.
1: मग त्याशनी त्यावेळी आमच्या गावाला दुकान असं नव्हतं आणि गिरण नाही, काही सोय नव्हती. हो, स्त्रियांनी काहीच माहिती नव्हतं.
0: बरोबर.
1: त्या 30 वर येत होत्या तिथं वाण्याचे हित आम्ही केलं शिक्षणाला, का तर सही तरी करा नाहीतर पेपर वाचतीला अक्षर ओळख तुम्ही.
0: तुम्ही प्रौढ शिक्षण सुरू केलं तेव्हा
1: आपलं मनानच चाललं आमचं. बरं. मग त्यालाही जरा वर्ण मदत दिली आम्हाला, जरा थोडी थोडी कपाट दिलं, कुठं काय ते ताप बघायचं दिलं, सुया दिल्या, स्वेटर विणायचं दिलं, सगळं काय काय भांडवल मिळालं मला.
0: बर.
1: हो, पण अजूनही मी कुठे जरी कार्यक्रम असला तरी सांगते, आजकाल काय आहे, चूल आणि मूल करण्याऐवजी उंबरट्याबाहेरचं जग बघा. आणि ते त्याच्यामुळं आता मुली चिक्कार शिकते त्या खेड्यावर सुद्धा, म्हणजे सांगते मी. आणि त्याच्यामुळे माझी मुलगी रयतला आता झाली, आता रिटायर झाली.
0: बर.
1: एक एमए झाली, एक एमएससी झाली, मुलगा एमएससी झाला.
0: बर.
1: पुतण्या डॉक्टर झाल्या, कोण काय झाल्या, सगळी. हो,
0: शिक्षणाचं महत्व सांगितलं तुम्ही सगळ्यांना.
1: सांगितलं की महत्व म्हणजे काय, सांगाय कशाला लागतंय ते करूनच दाखवलं म्हणण्याचा, कोण चालून देत नव्हतं.
0: बरोबर.
1: कशाला आता लग्न करायला पाहिजे,
0: हा
1: कशाला आता ते आमक घरचं शिकायला पाहिजे.
0: बरोबर.
1: किती शिकलं तरी ती गाडग्यातच हात, असंही शब्द होते खेड्यावर.
0: खरंय.
1: मग परत तिथं चांगली 20 वर्ष होतो गावात राहायला. मग परत आम्ही शेतीकडे गेलो राहायला, त्याच्यामुळे आम्हाला दुसरं काहीतरी करावं लागलं. तिकडे
0: शेती होती,
1: आता आहे की शेतीकडे, शेती आहे की आमची शेती. आम्ही शेतकऱ्याची मोठ होती माझ्या वेळेला.
0: बर.
1: मग सगळं बघितलं आणि माझ्या वडिलांनी इंजिन आणल्यावर सगळा भाग बघायला आता पाणी कसं पडतंय.
0: बर.
1: मग पिठाची गिरणी आणली 1 सरोवरात, तिथं पीठ कसं पडतंय म्हणून आता जसं कारखाना बघायला येत नाहीत का, तशी माणसं लोंढा बायकांचा लागला तिकडे बघायला, अहो गिरण आली पीठ कसं पडतंय, म्हणजे त्यावरचा अनुभव सांगते. नाहीतर आम्ही दळीत कांडीत होतो.
0: हो, जात्यावरती.
1: हो, आम्हाला पण तेच होतं की काम, सकाळी म्हणजे पहाटेच 1 तास झोप घेत होतो आम्ही.
0: फक्त ओव्या वगैरे म्हणत होतात का जात्यावर?
1: जात्यावर म्हणत होते. पान पडेल मला पंढरी गेल्यावानी, वडलं ग माझं केस चंद्रभागाला नाल्यावानी, लेण्यामध्ये लेणं गळे डोरलं कानी फुलं, कपाळीचं कुकू जसा आकाशी चंद्र डोलं. का ते निवडायचं, दिवसभर दुसरी काम होती, कांडायचं सगळं करायचं सकाळी. आणि ते उद्योग तेव्हा जनावर होती, मग ती काही थोडी जनावर आहे ती, ती मोठ होती म्हणल्यावर धाराची आणि त्या अवताची, मग ती ते काम आमचं आणि होत ते. होय.
0: बरोबर. तुम्हाला काय काय आवडी आहेत, छंद काय आहेत तुमचे?
1: छंद मला घरचा उद्योग स्वयंपाक पण करण्याचा छंद आहे, सर्व उत्तम. आणि अजूनही तो 2 टाइम स्वयंपाक मीच करते.
0: काय सांगताय?
1: स्वतःचा अजून दुसऱ्याकडून सेवा करून घेत नाही. एक का आनंद वाटतो मला.
0: बरोबर.
1: परमेश्वरानं ताकद दिली, 20 वर्ष मालक जाग्या होत, तर त्यांची सेवा मी दुसऱ्याच बोट न लावून देता केली. काय आनंदानं आणि ती का स्वतःचा आनंद कसा सांगायचा, लोकांवर उसायचं नाही.
0: बरोबर.
1: असं परमेश्वरानं ठेवलं असताना का तुम्ही दुसऱ्याकडे करून घ्यावं.
0: बरोबर.
1: अजून एकही दिवस मी दुसऱ्याचा चहा अजून पित नाही, मी सगळ्यांनी करून देते. खरोखर मलाच माझं आश्चर्य वाटतं, माझं एवढं वय झालं मी माग फिरून बघतो, रात्रंदिवस मी धुणं धुतलं मालकांचं, एकही शब्द उलटा आयुष्यात मी बोललेलं नाही. सगळ्यांनी तसं करावं. अहो माझ्या मालकानं एवढं जमणी होते खरं, मला देवा मरण दे असं कधी म्हणतात, इतकं आनंदी होते. एवढ्या 95 वर्ष लागलं मरताना, आता 6 महिने झाले मरून, एक झुरळी पडली नव्हती माझ्या मालकाला. का कुठं जखम झाली नाही.

0: कुठली गोळी चालू नव्हती, कुणीही मन दुखवणी कुणाची,
1: खरंय.
0: कळलं का?
1: बरोबर.
0: माणसाला जरा उद्योग जास्त पडला, कधी सासू असलेल्या संघ मी भांडले नाही, कधी मागही कुणासंग भांडले नाही. हे आम्हाला कधी भावनाच तसली झाली नाही.
1: तुम्हाला सासूबाई होत्या का?
0: होते की.
1: कसं होतं तुमचं नातं?
0: ते आपण लई आहो मुलगी भांडल, पण मी कधी भांडलो नाही. एवढी मी माझे नातू होतो, कुणालाही विचारा, तालुक्यात विचारा किंवा जिल्ह्यात विचारा, अशी म्हणती. सासू पण सासरे पण वय होऊनच वारले, त्यांची सेवा मी केली. त्यावेळी चाव्या नव्हत्या, डोक्यावर धुणं घेऊन जायला लागत, आणि त्या धरणीवर जरी असलं तरी मी सेवा केली. मला राग पण कोणाचा येत नव्हता.
1: स्वयंपाक अजून पण करतो?
0: स्वयंपाक पोळेचा, चपातीचा, भाकरीचा, चुलीवल्या सुद्धा मी करते.
1: आता चुलीवर?
0: चुलीवर करते. हो. आणि गॅस पण आहे आमचा, शेणाचा बी आहे, तो दुसरा बी आणलेला आहे.
1: बर बर. तुमचे कुठले केलेले पदार्थ घरच्यांना आवडतात?
0: माझे सगळेच पदार्थ, घारी असू द्या, आंबोळे असू द्या, पोळी असू द्या, दुसऱ्यांनाही आवडतात. माझं मालक म्हणाय, तुझ्या घाऱ्या मी कुणाला तरी कसलं पोही म्हणून ठेवू का, विकाय ठेवू का.
1: तुम्ही मग अशी म्हणालात की नाही, त्यांची तब्येत खूप चांगली होती म्हणून ते तुम्ही एवढं छान करून त्यांना खायला घालत होतात ना?
0: अहो, त्यांची काय खाणी बघतासा, ती कधी व्यसनी नव्हती. आणि दूध चौरस आहार त्याशी पथ्य नव्हती, मलाही पथ्य नाही.
1: बर.
0: म्हणजे सगळं सांगते, सगळं आंबट तिखट किंवा गोड किती असू द्या. वयस्कर झाले तरी एवढं ते कधी आम्ही चहा मागणं सवय लावली नाही, त्याची चहाची सवय नव्हती. ते ताज दूध आपलं पित होते.
1: बर.
0: आणि स्वयंपाक सकस आहार, दुसरं काय कुठलं खायचं नाही. दुसरं
1: भाकरी भाजी,
0: भाकरी भात चपाती शिरा हे घरचं सगळं. आम्ही शेतकरी आहे, सगळं काय आम्हाला काही कमी नाही. सर्व धान्य आम्ही दुकानच म्हणल्यावर कुठं पूड चहाची नाही साबण आणते नाही, तर सगळं घरचंच, दूध घरचं, आता स्वयंपाकाचं सरपण घरचंच म्हणा.
1: खरंय.
0: जनावर आहे ते. आणखीन भात ऊस चिकार आहे आमचा, मक्का ते वेळेपुरता कधीतरी, पण मला असं तत फप काय होत नाही. म्हणजे काय मीठ विसरलं किंवा असं कधी झालेलं नाही. म्हणजे हा मेंदू आहे का नाही, परमेश्वरी देणगी आहे ती.
1: खरं
0: लक्षात आलं का? आणि त्यात वही जी आहे ती सगळी आठवणी येते मागची.
1: बरोबर.
0: ती ते आश्चर्य करतो मी परमेश्वराचं, ते कसं बसवलं असेल. आपण वाचित नाही दुसऱ्याने लिहिलेलं सुद्धा. अशी मुलं आता कंटाळा करते, म्हणून मी मला वाचण्याचा कधी कंटाळा आलेला बी नाही. आणि त्या लिहिणाऱ्यांचं सुद्धा मी कौतुक.
1: मी तुम्हाला आता तेच विचारणार होते, तुम्ही खूप वाचन करता असं ऐकलंय मी, काय काय वाचलं सांगा की.
0: हे बघा, 11 आम्ही कथासार वाचले, महाभारत, रामायण, गोंदवलेकर महाराजांचे ग्रंथ, सारे प्रवासी घडीचे, हे ययाती वाचली.
1: बर. अजून पण वाचता?
0: अजून पण वाचते. हा, चष्मा नाही लागलेला मला
1: अजून बिन चष्म्याचा.
0: मालकाला पण माझ्या मालकासनी पण लागला नाही.
1: बर.
0: एवढ्या वयाला मी लिहून देत होतो, कान गेलं दोषींच्या जास्त इंजेक्शनामुळे त्यांचं, पाटी पेन्सिल मी ठेवली ती, काय लिहून दिली ते वाचून बोलत होते.
1: बर. अजून पण वाचता म्हणाला तो. सध्या काय काय वाचलंय मग?
0: आता ते युगंधर कादंबरी आता वाचली.
1: बर.
0: पाया पडले ती मी, मला एवढं दिसतंय तेवढी पूर्ण होऊन दे.
1: खरंय.
0: मग त्यावर आता माझा सत्कार केला हे आनंदगिरीने येऊन, तिने आणि 4 पुस्तकं मला दिली, तिने आपली आणि कादंबरी दिली, वाचली.
1: बर.
0: माझं वाचन कधी थांबलेलेच नाही.
1: तर आजी तुमच्याकडे खूप खजिना आहे. एकतर तुम्ही वाचन खूप करता, त्यामुळे खूप माहिती तुम्हाला आहे, खूप चांगल्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्यात. तर आता आपण मुलाखतीच्या या टप्प्यावरती तुमच्या आवडीचं एखादं गाणं ऐकूयात. तर कुठलं गाणं तुम्हाला ऐकायला आवडेल?
0: मला वाटते कष्टाचं अरे संसार संसार हे गाणं लावा.
1: जसा तवा चुल्यावर.
0: हा, कष्ट घ्या
1: नक्की
0: आलं का.
1: तर हे गाणं आपण ऐकूया.
0: हो, ऐकूया.

तर श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये सावित्री पाटील यांच्याशी आपण गप्पा मारतोय, पण वेळेअभावी आज आपल्याला इथंच थांबावं लागतंय. या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या सोमवारी म्हणजे 3 ऑगस्टला सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आता मात्र इथंच निरोप घेऊया. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

माझे जीवन गाणे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 11 वाजलेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या युगल स्वरातलं नया दौर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.

कलश या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगल स्वरातलं दो कलिया या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. ऐकूया दो रास्ते या चित्रपटातलं गीत.

लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या युगल स्वरातलं मधुमती या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल, हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या युगुल स्वरातलं फर्ज या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. रसिक हो, आता या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे.

फागुन चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. रसिक हो या गीताबरोबर गात रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सांगता होत आहे. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यान्हाचे 12 वाजता ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यान्नीचे 12 वाजले आहेत. वनिता मंडळ.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, भारताचे लोकप्रिय दिवंगत राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना देशाचे मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जायचं. लोकांचे राष्ट्रपती अशी ओळख असणारे अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर इथे झाला. डॉ कलाम यांनी भारताच्या डीआरडीओ संस्थेसोबत अनेक वर्षे काम केलं. पृथ्वी आणि अग्निसारखी क्षेपणास्त्र तयार करण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे. तसंच देशातील पहिलं स्वदेशी उपग्रह PSLV-3 विकसित करण्यात कलाम यांचं महत्वाचं योगदान आहे. डॉ एपीजे अब्दुल कलाम यांनी दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. एकूणच सामान्य कुटुंबात जन्मलेल्या, असामान्य विचारशक्ती असलेल्या डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास आणि त्यांचे विचार आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहेत.

श्रोते हो, आणि या छान गाण्यानंतर ऐकूया उद्योग लक्ष्मी स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत. श्रोते हो,

0: आजची स्त्री घराबरोबरच उद्योग, व्यवसाय, तंत्रज्ञान, शेती, शिक्षण आणि स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रात यशस्वीपणे काम करते. आज अनेक महिला लघु उद्योग, स्वयंरोजगार, बचत गट, हस्तकला, फॅशन, डिजिटल व्यवसाय, ई कॉमर्स आणि औद्योगिक उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतात. त्यांनी स्वप्नांना कृतीची जोड देत केवळ स्वतःचं यश घडवलं नाही तर अनेकांना रोजगाराच्या आणि आत्मनिर्भरतेच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तर श्रोते हो, आज आपण अशाच एका उद्योगलक्ष्मी सोबत संवाद साधणार आहोत. नमस्कार स्वप्ना कर्णिक संख्या मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: स्वप्ना कर्णिक संख्ये या KVR टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी संचालक आहेत. वित्त व्यवस्थापन आणि औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्राचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असून स्मार्ट उत्पादन, औद्योगिक ऑटोमेशन आणि पर्यावरणीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उद्योग अधिक कार्यक्षम आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी त्या कार्यरत असतात. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. मॅडम, मला सुरुवातीलाच तुम्हाला असं विचारायचं की फायनान्स आणि अकाउंट क्षेत्रातून औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्रात यावं असं तुम्हाला का वाटलं?
1: असं सुरुवातीला काही वाटलं नाही. लग्न झाल्यानंतर मी दुबईला गेले. तिकडे गेल्यानंतर मी एक हाऊसवाईफच होते, असं काही करिअर वगैरे असं काही मोठ्या गोष्टी मला हे नव्हतं. त्यावेळेला कसं की वेळेवर लग्न झालं, वेळेवर मुलं झाली की दॅट्स डन. पण माझी एक इच्छा होती की मला MBA करायचं होतं.
0: बरं,
1: लग्न झालं आणि फॉरेनला गेले आणि ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाही मला. पण त्यावेळेला SP Jain हे दुबईला त्यांनी मॅनेजमेंट स्कूल ओपन केलं. ते एक जे स्वप्न होतं, मला असं वाटलं की ते म्हणतात ना की लॉ ऑफ अट्रॅक्शन, की द युनिव्हर्स कॉन्स्पायर्स. तर मी स्कूल जॉईन केली. त्याच्या अगोदर मी दुबईला जॉब करायची ऑइल अँड गॅस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीज मध्ये ऍट मिड लेवल मॅनेजमेंट. पण MBA केल्यानंतर मला मॅनेजमेंट पोझिशन्स वगैरे मिळाल्या. त्याच्यानंतर पोरांच्या शिक्षणासाठी म्हणून मी कॅनडाला मूव्ह केलं. तर तिकडे मला गव्हर्नमेंटमध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळाली, पण त्यांचं होतं कंडिशन की तुम्हाला लोकल क्वालिफिकेशन्स असायला पाहिजे. तर मग मी परत अभ्यासाला सुरुवात केली. सो एका साईडला अभ्यास, एका साईडला पोरं सांभाळणं आणि एका साईडला जॉब तिकडच्या वेदर कंडिशन्स मध्ये. आणि मग मी तिकडचं CPA CMA ह्या डिग्रीज घेतल्या. ह्या दरम्यान मी माझे मित्र जे आहेत राजेश दोशी, त्यांचा बिझनेस होता आणि मी त्यांना असंच येऊन जाऊन मदत करत होते, कन्सल्टिंग टाईप असं ऑपरेशन्ससाठी. तर मग 2018 त्यांनी सांगितलं की आपणच का नाही कंपनी सुरू करत. तर मला असं फारसं काही वाटलं नाही, कारण का मला वाटलं मी फ्रेंडला मदत करते. असं काही इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी वगैरे त्यावेळेला मला काही कळत नव्हतं. एका फ्रेंडला मदत करायचं म्हणून मी हो म्हटलं. आणि सुरू झाल्यानंतर स्काय वॉज द लिमिट, कारण का त्याच दरम्यान भारत पण ओपन अप होत होता टेक्नॉलॉजिकली. आणि हळूहळू त्याच्यामध्ये थोडं कळत गेलं आणि शिरत गेलं. नाव माय हस्बंड सेज की आय हॅव फाउंड माय इकिगाय, कारण का आय जस्ट लव्ह व्हॉट आय एम डूइंग.
0: जे काम करतात आनंद,
1: आय खूप आनंद होतो बिकॉज इट मेक्स अ डिफरन्स टू अ लॉट ऑफ पीपल.
0: तर ही जी तुमची कंपनी आहे, तर ती सुरू करण्यामागची नेमकी प्रेरणा काय होती?
1: फॉरेनला काम केल्यामुळे मला एक्सपोजर खूप होतं आणि माझं एक्सपोजर होतं ऑपरेशन्स मध्ये आणि मला तो एक्सपिरियन्स होता. माझा मित्र इज एक्सपर्ट इन एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स. ही हॅज डन हिज MS फ्रॉम द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस. ही इज अन एक्सपर्ट इन एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर. सो ऑलरेडी आम्ही प्रोडक्ट्स बनवत होतो इंडस्ट्रीसाठी, पण मग लक्षात आलं की आपण हे प्रोडक्ट्स बनवतोय त्याचा एक्सपिरियन्स आणि माझा एक्सपिरियन्स वॉज अ गुड कॉम्बिनेशन टू क्रिएट सोल्युशन्स, राईट? तर मग त्या ह्यानी आम्हाला वाटलं की आम्ही MSME अफोर्डेबल सोल्युशन्स बनवू शकतो. आमच्याकडे ती केपेबिलिटी आहे, कारण का ऑटोमेशन तसं बघायला गेलं तर एक्सपेन्सिव्ह असतं, राईट? कारण का व्हॉट इज ऑटोमेशन? बेसिकली प्रत्येक ऑपरेशन्स प्रोसेस इंटिग्रेट करायचं.

0: ओके आम्ही ऑलरेडी हार्डवेअर देत होतो, आम्हाला तो इंटिग्रेट करणं म्हणजे एखादं मी सॉफ्टवेअर बनवलं तर आम्ही ते सोल्युशन प्रोव्हाइड करू शकत होतो. सो हेच प्रेरणा होती की मेकिंग अफोर्डेबल ऑटोमेशन सोल्युशन्स फॉर एमएसएमईज, कारण का एमएसएमईज मध्ये आयडियाजची कमी नसते पण कॅपिटल तर ते थोडं बॅलन्स करावं लागतं. म्हणून मग आम्हाला वाटलं की आमच्याकडे एबिलिटी आहे टू मेक अफोर्डेबल ऑटोमेशन सोल्युशन्स फॉर एमएसएमईज.
1: बरं मॅडम, केव्हीआर टेक्नॉलॉजीज नेमकं कोणत्या प्रकारचं काम करतं ते ऐकायला आवडेल.
0: केव्हीआर टेक्नॉलॉजीज ही एक इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी कंपनी आहे. आम्ही स्मार्टवेअर, एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्ट हार्डवेअर, एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल डिस्प्लेस, डेटा लॉगर्स, आयओटी डिव्हायसेस आणि सॉफ्टवेअर डॅशबोर्ड्स बनवतो.
1: बरं,
0: आमची सोल्युशन्स फॅक्टरीज, सिटीज आणि पब्लिक सिस्टम्समध्ये मॉनिटरिंग, व्हिजिबिलिटी आणि कंट्रोलसाठी जास्त प्रमाणात वापरली जाते.
1: अच्छा,
0: गेल्या काही वर्षात एमएसएमईज म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइसेस, बऱ्याच गव्हर्नमेंट आता एमएसएमईजना खूप एनकरेज करते आहे, मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइसेस. सो तिकडे आयडियाज अनलिमिटेड बट कॅपिटल लिमिटेड. सो त्यांच्यासाठी आम्हाला अफोर्डेबल ऑटोमेशन तयार करायचं तर आम्ही प्रयत्न करतो. कारण का तिकडे काय आहे ना की मोस्ट ऑफ द कंपनीज, बऱ्याचशा कंपनीज मध्ये हार्डवेअर वापरलं जातं.
1: स्मार्ट हार्डवेअर आणि स्मार्ट सॉफ्टवेअर म्हणजे नेमकं काय, ते उद्योगासाठी कसं उपयुक्त ठरतं त्याविषयी सांगा.
0: स्मार्ट हार्डवेअर म्हणजे फील्डवर बसवणारे डिव्हायसेस,
1: बर,
0: सेन्सर्स, लॉगर्स, डिस्प्लेस, काउंटर्स. स्मार्ट सॉफ्टवेअर म्हणजे त्या सेन्सर्स लॉगर्स मधनं जे रिडिंग येतं ते रिडिंग घ्यायचं आणि ते डॅशबोर्डवर दाखवायचं. आणि स्मार्टनेस, स्मार्ट किंवा आयओटी कुठे येतं की हे डिव्हायसेस फक्त इन्फॉर्मेशन देत नाहीत तर हे मॉनिटरिंग पण करतात, ट्रॅकिंग पण करतात, अलर्ट्स देतात, जे इन्फॉर्मेशन मिळतंय ते रिपोर्ट्स मध्ये कन्वर्ट करतात आणि कस्टमरला, क्लायंटला एक पूर्ण पिक्चर मिळतं की माझ्या फॅक्टरी फ्लोअरवर फॉर एक्झाम्पल काय चालू आहे. आधी काय असायचं की मशीन चालायच्या पण रिपोर्ट्स जे यायचे ते रिअल टाइम मध्ये यायचे
1: नाही,
0: ते मॅन्युअली मग कोणी बनवणार, त्याच्यामध्ये मिस्टेक्स पण होऊ शकतात आणि मग ते कोणीतरी चेक करणार, मग ते प्रेझेंट होणार. आता सगळं रिअल टाइम मध्ये होतं, एव्हरीथिंग इज इन रिअल टाइम. आणि आजच्या घडीला ऑटोमेशन हे लक्झरी नाही आहे, नेसेसिटी आहे. कारण का कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे, ते तर झालंच. आजचा कस्टमर इज इंटेलिजंट कस्टमर, त्यांना क्वालिटी व्यवस्थित हवी असते, डिलिव्हरी वेळेवर हवी असते, जे इन्फॉर्मेशन हवं ते अक्युरेट हवं असतं. सो ऑटोमेशनमुळे हे सगळं फास्टर होतं आणि रिलायबल होतं.
1: त्यामुळे ऑटोमेशन ही आजच्या काळाची गरज आहे असंच म्हणायला लागेल.
0: हो,
1: तंत्रज्ञानाचा स्वीकार या उद्योगधंद्यांमध्ये कितपत वाढलाय त्याविषयी काय सांगाल.
0: जसं मी आधी सांगितलं की ऑटोमेशन लक्झरी नाही, आता नेसेसिटी आहे, तर नक्कीच खूप प्रमाणात वाढलाय. आणि टेक्नॉलॉजी पण आता जसं जसे कॉस्ट इफेक्टिव्ह होत चालली आहे तर त्याचं अडॉप्शन आहे, पण अडॉप्शनचा अवेअरनेस नाही आहे. प्रत्येकाला वाटतं की टेक्नॉलॉजी आहे म्हणजे खूप महाग असणार, तर तो अवेअरनेस अजून आलेला नाही आहे. तर ज्या मिडियम एंटरप्राइजेस आहेत तिकडे अडॉप्शन आहे, मोठ्या मोठ्या कंपनीज, ग्लोबल कंपनीज, बिग कंपनीज, तिकडे अडॉप्शन फास्ट आहे. पण जे स्मॉल आणि मायक्रो मध्ये तेवढं नाहीये, कारण का ऑटोमेशन म्हटलं की कॉस्ट आहे. बट टुडे ऑटोमेशन इज नॉट अ कॉस्ट, इट इज अन इन्व्हेस्टमेंट.
1: तुमची कंपनी ना मुंबईसह विविध शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचं निरीक्षण म्हणजे एअर क्वालिटी मॉनिटरिंग करण्याचं काम करते, त्या प्रकल्पाविषयी ऐकायला आवडेल.
0: दिल्लीमध्ये सगळं जे चालू होतं तर मुंबईनी प्रोएक्टिव्ह स्टेप्स घेतल्या आपल्या गव्हर्नमेंटनी, बीएमसीनी, तर त्यांनी लाईक पोल्युशन कशामुळे होते, कोणत्या इंडस्ट्रीजमुळे होतं, तर त्यांनी आता कंपल्सरी केलंय की काही इंडस्ट्रीजमध्ये तर एअर क्वालिटी पोल्युशन डिस्प्लेज लावायलाच पाहिजेत. पण मुंबईमध्ये कन्स्ट्रक्शन एवढं चालू आहे तर मग आमचं जे सोल्युशन आहे ते काय आहे की जागोजागी तुम्ही कन्स्ट्रक्शन साइट्सवर जे डिस्प्लेस बघतात PM 2.5, दिस इज पोल्युशन.

0: PM10 टेम्परेचर ह्युमिडिटी, पण मोस्टली PM पर्टिक्युलेट मॅटर किती हवेमध्ये असतं, कारण का त्याच्यामुळे लोकांना बरेचसे त्रास पण होत आहेत. तर ते जे डिस्प्लेज आहेत ते डिस्प्लेज आम्ही कन्स्ट्रक्शन साईटवर हे करतो, तर ते डिस्प्लेज आम्ही हे लावतो. पण ते डिस्प्लेज मध्ये जे इन्फॉर्मेशन येतं ते सेन्सरचं इन्फॉर्मेशन येतं, तर त्याच्यासाठी लॉगर्स लागतात. सो एक पूर्ण सोल्युशन आम्ही तयार केले की लॉगर्स ते इन्फॉर्मेशन डिस्प्लेवर कम्युनिकेट करणार आणि मग ते डिस्प्ले ते इन्फॉर्मेशन पब्लिकला दाखवू शकतं. पण तेवढंच नाही तर ते जे सगळं इन्फॉर्मेशन आहे त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केलं गेलं, जेणेकरून तो डेटा मिनिट बाय मिनिट
1: अपडेट होत राहील,
0: अपडेट होतो आणि तो ज्या ज्या कम्प्लायन्स अथॉरिटीज आहेत तिकडे तो डेटा तो कम्युनिकेट पण केला जातो.
1: बरं,
0: तर हे सोल्युशन आणि आता हे म्हणजे नॉट जस्ट मुंबई पण आता पुण्यामध्ये नवी मुंबईमध्ये ठाण्यामध्ये सगळीकडेच वापर होतोय आणि त्याचा इफेक्ट पण दिसतोय की ह्या वर्षी पोल्युशन कम्पेअर्ड टू लास्ट इयर बऱ्यापैकी कमी होत. तर ते एक अवेअरनेस होता म्हणून ते माइंडफुली कमी केलं.
1: मुंबईसारख्या शहरामध्ये प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे तंत्रज्ञान किती महत्वाची भूमिका बजावू शकतं?
0: जसं मी सांगितलं की रिअल टाइम इन्फॉर्मेशन आपल्याला दिसतंय, तर रिअल टाइम इन्फॉर्मेशन प्रॉपर कम्प्लायन्स अथॉरिटीज कडे ते कम्युनिकेट केलं जातंय, तर ऍक्शन पण लगेच घेतली जाते. आता त्याच्याबद्दल मी म्हणजे ह्या कम्प्लायन्सचा विषय आहे, आम्ही फक्त मेजर करतो आणि कम्युनिकेट करतो, मॉनिटर करतो आणि समजा जर काय त्यांचे जे थ्रेशोल्ड असतात डिफाईन्ड थ्रेशोल्ड ते जर क्रॉस झाले तर मग आमचा सिस्टम अलर्ट जनरेट करतो.
1: बरं,
0: की लगेचच मग ज्या साईटवर अलर्ट जनरेट समजा झाले तर लगेच ते ऍक्शन्स घेऊ शकतात. पण जनरली आता लोक बिकॉज ते सगळं पब्लिकच्या समोरच आहे आणि सगळं कम्प्लायन्स आहे तर अशी गरजच नाही पडत, सगळे खूप काळजीपूर्वक हे करतात आणि त्याचे ते रिझल्ट दिसून आले आपल्याला यावर्षी.
1: प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे, तर पर्यावरण संवर्धनासाठी या तंत्रज्ञानाची भूमिका किती महत्वाची आहे?
0: प्रदूषण कॅन इज नॉट जस्ट म्हणजे फक्त हवेमध्ये नाही, वॉटर पण असतं, नॉईस पण असतं, तर टेक्नॉलॉजी खूप इम्पॉर्टंट पार्ट प्ले करते ह्याच्यामध्ये. नॉट जस्ट मॉनिटरिंग पण ते मेजर करणं, ते मॅनेज करणं आणि खूप महत्वाचं आहे. सेन्सर्स, IoT आणि डॅशबोर्ड मुळे हवा, पाणी, नॉईस, एनर्जी यावर बेटर नियंत्रण कंट्रोल ठेवता येत.
1: भविष्यात पर्यावरण क्षेत्रात कोणते बदल होणं अपेक्षित आहेत त्याबद्दल काय सांगा?
0: कम्प्लायन्स खूप मोठा बदल होणार आहे, कारण का नॉट जस्ट इंडियामध्ये पण ग्लोबली सगळे आता अवेअर झाले आहेत आणि फ्युचरमध्ये एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग जास्त रिअल टाइम मध्ये होणार आहे आणि आता AI त्याच्यामुळे ते प्रेडिक्टिव्ह पण होणार आहे. सो फक्त प्रॉब्लेम झाल्यावर ऍक्शन घेण्याऐवजी प्रॉब्लेम
1: येण्याआधीच काळजी घेणं गरजेचं आहे.
0: काळजी घेणं म्हणजे वॉर्निंग मिळते आणि सस्टेनेबिलिटी आणि टेक्नॉलॉजी दोन्ही आता एकत्र काम करतात. ESG इज अ बिग पार्ट ऑफ कम्प्लायन्स नाव, एस्पेशली मोठ्या कंपनीज वगैरे साठी तर तो पार्ट ऑफ कम्प्लायन्सच आहे. छोट्या कंपनी तरी एखाद वेळेस ऑप्शनल करू शकतात, म्हणजे छोट्या कंपनीज नाही छोटे ऑर्गनायझेशन, पण मोठ्या कंपनीज साठी तर ते
1: गरजेचं आहे.
0: हो,
1: आपण डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन विषयी ऐकतो, तर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय त्याविषयी आम्हाला जरा सविस्तर सांगा.
0: डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे फक्त पेपर वर कम्प्युटर वर नेणं असं नाही, जी बिझनेसची वर्किंग स्टाईल आहे ती डिजिटली ट्रान्सफॉर्म करायची. तर म्हणजे काय की इन्फॉर्मेशन वेळेवर मिळणं किंवा रिपोर्ट ऑटोमॅटिक होणं किंवा डिसिजन्स फास्टर घेतली जाणं, तर तो ऍक्च्युअल डिजिटल चेंज आहे.
1: उद्योगधंद्यांचा विचार करता डेटा आणि रिअल टाईम मॉनिटरिंगमुळे उद्योगांना कोणते फायदे होऊ शकतात?
0: एक म्हणजे रिअल टाईम मॉनिटरिंग म्हणजे मॅनेजमेंटला लाईव्ह रिपोर्ट मिळतात.
1: बरं,
0: सी फॅक्टरीज मध्ये काम केलं जातं शॉप फ्लोअरवर, पण डिसिजन्स घेतली जातात बोर्डरूम्स मध्ये आणि हा जो

0: डिस्टेंस है,
1: अंतर है
0: शॉप फ्लोर टू बोर्डरूम, तो रियल टाइम मॉनिटरिंग ब्रिज करते.
1: बर
0: सो असं नाही की आज फॅक्टरी मध्ये काहीतरी घडलं तर ते उद्या परवा कळेल, ते तिकडच्या तिकडेच ती इन्फॉर्मेशन जाते. करेक्टिव्ह ऍक्शन्स लगेच घेतल्या जातात, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स घेतल्या जातात, प्रोएक्टिव्ह ऍक्शन्स पण घेतल्या जातात. सो गेसवर्क कमी होतं, लाईक प्रोडक्शन डाऊन टाईम असेल तर तो कळला लगेच जातो. मशीनचं जर क्वालिटी बरोबर नसेल तर ते लगेच कळली जाते. सो तुम्हाला काही इन्सिडेंट घडायची वाट न बघता
1: त्याच्या आधीच पावलं उचलली जातात. मॅडम, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आयओटी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्सच्या गोष्टी आपण आता ऐकतोय, तर उद्योगावर या सगळ्याचा कसा परिणाम होतोय त्याविषयी काय सांगाल?
0: आयओटी मशीन्स आणि डिव्हायसेस कनेक्ट करतात.
1: बरं,
0: एआय त्यातनं ते इन्फॉर्मेशन काढतं आणि त्याचे पॅटर्न्स ते डिटेक्ट करत.
1: बरं,
0: आणि मग त्या पॅटर्न्सच्या बेसिसवर ते बिहेवियर प्रेडिक्ट करतं आणि त्याच्यावरनं ते वॉर्निंग्स येत. म्हणजे आता समजा एखादी मशीन म्हणजे तुम्ही अलर्ट सिस्टम लावलाय, तर एक अलर्ट सारखा सारखा येत राहत असेल, तर थोड्या दिवसांनी एआय तुम्हाला सांगेल की आता ना मशीनला ऑइल करा कारण का हा अलर्ट, बिकॉज त्यांनी ते ट्रेन एआयनी ते पॅटर्न डिटेक्ट केलेलं आहे. सो दॅट इज द रोल ऑफ एआय.
1: बर,
0: आणि त्याचं मग इंडस्ट्रीमध्ये कुठे उपयोग होतो इज क्वालिटी इश्यूज किंवा प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स किंवा प्रोएक्टिव्ह ऍक्शन्स, तर तिकडे त्याचा खूप उपयोग होतो.
1: मॅडम, तुम्हाला ईटी वुमन एंटरप्रिनर अवॉर्ड तसंच ईटी मेस्मे अवॉर्ड आणि राष्ट्रीय स्तरावर नामांकनही मिळालं आहे, तर हे पुरस्कार प्रेरणा देतात त्याचप्रमाणे आपली जबाबदारीही वाढवतात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: पहिलं म्हणजे ना एंटरप्रिनियरला कोणी असं शाबाशकी द्यायचं कोणी नसतं. लाईक आपण जेव्हा कंपनीत काम करतो तो बॉस शाबाशकी देतो किंवा लाईक सर्टिफिकेट देतो, अप्रेझल्स असतात, तर एंटरप्रिनियर्सला असे अवॉर्ड्स खूप मोटिवेट करतात.
1: बरं,
0: एक रेकग्निशन मिळते की अरे आपण जे करतोय ते काहीतरी बरोबर करतोय, ती रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. पण ती रिस्पॉन्सिबिलिटी खरं सांगितलं रिस्पॉन्सिबिलिटी वाटत नाही, इतकं मोटिवेशन मिळतं अशा रेकग्निशननी. आणि इकॉनॉमिक टाइम सारखं मोठं रेकग्निशन मिळाल्यावर तर अजून
1: काम करण्याला
0: उत्साह येतो की अरे आता मी अजून काय करू शकतो. असं नाही की अवॉर्ड मिळाला की
1: थांबायचंय,
0: नाही, आता तर अजून करायचंय. आणि हल्लीच आमचं ऑटोमेशन एक्झिबिशन झालं जुलै 22-25 मुंबई नेस्कोला, तर आम्हाला रिस्पॉन्स पण खूप छान मिळाला. सो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या नवीन आयडियाज आणि रिस्पॉन्सिबिलिटीचं म्हटलं तर एक अपॉर्च्युनिटी मिळते. एका साईडला तुम्ही यंगस्टर्स बरोबर इंटरॅक्ट करतात, दुसऱ्या साईडला तुम्ही वर्कर्स बरोबर इंटरॅक्ट करतात, ते दोघांचं थिंकिंग वेगळं असतं, तर ते जॉईन करून काहीतरी कंबाईन करून काहीतरी निर्माण करणं त्याच्यासारखा आनंद नाही. लाईक रिअली मला रिस्पॉन्सिबिलिटी नाही वाटत, मला वाटतं की मला खूप एन्थुसिएझम वाटतं. रिस्पॉन्सिबिलिटी पेक्षा एन्थुसिएझम वाटतं, अरे हे पण खाऊ शकतो, हे पण करू शकतो,
1: तितका. तुम्ही एवढी मोठी कंपनी सांभाळताय, तर हे टीम वर्क शिवाय अशक्य आहे, तर किती जणांची टीम तुमच्यासोबत काम करते?
0: आमच्याकडे 35-36 जण असतील. कारण का कंपनी मध्ये कसं असतं की एका साईडला, आता जसं मी म्हटले, एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं व्हिजन एक असतं, तर ते सगळे विजनच्या ह्याच्यात एव्हरीबडी इज वर्किंग टुवर्ड्स अ विजन. जेव्हा आपला गोल कॉमन असतो ना तेव्हा मॅनेज करावंच लागत नाही, कारण का प्रत्येकाला माहिती असतं की आपला गोल काय आहे
1: आणि आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, तर ते मिळून केलं जातं.
0: हा, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीम सोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतं.
1: मॅडम, उद्योगाचा हा डोलारा सांभाळत असताना कुटुंबाचा पाठिंबा खूप गरजेचा असतं, त्याशिवाय हे करणं अशक्य आहे.

0: तर त्याविषयी काय सांगाल?
1: त्या बाबतीत मी खूप लकी आहे, म्हणजे मी माझ्या बेस्ट फ्रेंडशीच लग्न करून टाक. सो असं मला कधी वाटलं नाही की म्हणजे मला असं लाईफ टाईम असंच वाटतं की मी माझ्या मित्राबरोबरच राहते. आणि जेव्हा फ्रेंड्स असतं तेव्हा सपोर्ट तर अनकंडिशनल. आणि त्याच्यामध्ये प्रशांत आर्टिस्ट आहेत.
0: अच्छा.
1: हा, जे जे स्कूलमधून. तर त्यांचं जे आर्टिस्ट लोकांचं जे थिंकिंग असते, ओके, एक ओपन थिंकिंग असते, एक क्युरियस थिंकिंग असते, एक चाइल्ड लाईक थिंकिंग असते, त्या सगळ्या क्वालिटीज मला खूप माझ्या कामामध्ये
0: उपयोगी पडतात.
1: आणि मला खूप सपोर्ट मिळतो
0: कुटुंबाकडून.
1: थोडं पण काहीतरी अचीवमेंट असेल तर माझ्या मुली लगेच
0: सेलिब्रेट
1: वगैरे करतात.
0: तुमचा हा प्रवास आज अनेक जण ऐकतायत, तर उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल आज?
1: जर एंटरप्रेन्युअर व्हायचं असेल तर पहिली आयडिया इज इम्पॉर्टंट. पण आयडिया असून फक्त हे नाही, त्याचं एक्झिक्युशन, जसं सॅम अल्टमन म्हणतात की एक्झिक्युशन इज मोर इम्पॉर्टंट. आयडियाज बऱ्याच जणांना येतात, पण जे सक्सेसफुल होतात ते जे एक्झिक्यूट करतात तेच सक्सेसफुल होतात. म्हणून स्टार्ट विथ स्मॉल स्टेप्स, छोटे स्टेप्सनी स्टार्ट करायचा, कस्टमरकडनं शिकायचं, कारण का कस्टमर इज द किंग. आणि नो इगो, इगो नसायला पाहिजे. आपले मिस्टेक्स आपण स्वीकारणं करायचंय आणि कंटिन्युअस लर्निंग, तेव्हाच मग तुम्ही इव्हॉल्व्ह व्हाल. बाकी सक्सेस इज अ फंक्शन ऑफ युअर एफर्ट्स, पण डिसिप्लिन असायला पाहिजे, कन्सिस्टन्सी असायला पाहिजे.
0: मॅडम, आत्ताच उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांसाठी तुम्ही सांगितलं, पण अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल?
1: आमच्याकडे ना बरेच फ्रेशर्स येतात
0: बर
1: इंटर्नशिपसाठी, तर त्यांना बुक नॉलेज असतं, प्रॅक्टिकल नॉलेज नसतं. तर डिग्री तर इम्पॉर्टंट आहे, पण प्रॅक्टिकल लर्निंग पण महत्वाचं आहे.
0: बरं.
1: इंजिनिअरिंग स्टुडंट्सना शॉप फ्लोअरवर काय चालतं ते बघून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं असतं. सो मी सांगेन की रिअल फॅक्टरी एक्सपिरियन्स, म्हणजे मी फॅक्टरी म्हणते, पण जे पण तुम्ही फील्डमध्ये असाल, मॅनेजमेंट व्हॉट एव्हर फील्ड असाल, तर तो ग्राउंड लेवलचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. कारण का शेवटी आपल्याला प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचं, म्हणून आपण जे पण करतो ते काय ना काहीतरी एक पर्पस असतो. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रॉब्लेम समजून घेणं पण गरजेचं तेवढंच आहे. तर डिग्रीज आर इम्पॉर्टंट, पण प्रॅक्टिकल नॉलेज खूप जरुरी आहे.
0: मॅडम, तुमची कंपनी वेगवेगळे प्रकल्प सांभाळते, तर आगामी काळात कोणते नवीन प्रकल्प हाती घेण्याचा विचार करतेय?
1: आत्ताच आम्ही जे मी आत्ता म्हटलं की एक्झिबिशन आम्ही आत्ता जे केलं त्याच्यामध्ये मेन थिंग इज स्मार्ट फॅक्टरी प्रोडक्शन मॉनिटरिंग विथ AI, AI बेस्ड क्वालिटी. तो एक मोठा प्रोजेक्ट आहे.
0: बरं.
1: कारण का मेजॉरिटी आत्ता जे चालू आहे ते मॉनिटरिंग इज नॉट ऑटोमेटेड, तर आम्हाला लाईक विजन बेस्ड मॉनिटरिंग मध्ये आम्ही करतोय, आणि एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग मध्ये आम्ही खूप काम करतोय. कारण का जसं मी सांगितलं की आम्हाला एअरचा एक्सपिरियन्स आहे, वॉटरचा आहे, डस्ट मॉनिटरिंगचा आहे, तर आम्हाला ऑलरेडी त्या फील्डमध्ये वास्ट नॉलेज आहे, तर आम्हाला ते त्याच्यामध्ये आता ते फील्ड मध्ये आम्हाला
0: पुढे वाढवायचे.
1: सो ऑन वन साइड कम्प्लायन्स आणि ऑन अदर साइड एफिशियन्सी फॅक्टरीज.
0: मॅडम, मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियामध्ये तुमच्या कंपनीचं योगदान पुढे कसं असणार आहे, त्याविषयी ऐकायला आवडेल.
1: आम्ही इंडियामध्ये डिझाईन केलेले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो. पुढे आमचा गोल आहे की मॅक्सिमम इंडियन इंडस्ट्रीज, एस्पेशली मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस MSMEs, अधिक कनेक्टेड, एफिशियंट आणि डेटा ड्रिव्हन व्हाव्यात. मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया ह्या दोन्हीमध्ये आम्हाला प्रॅक्टिकल अफोर्डेबल टेक्नॉलॉजी कॉन्ट्रीब्युट करण्याचं आमचं विजन आहे.
0: बरं. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं ऑटोमेशन आणि कॅमेरा व्हिजन या क्षेत्रामध्ये तुमच्या उद्योगाची अधिक प्रगती हो, यासाठी शुभेच्छा. स्वप्ना कर्णिक संखे, आपण इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: श्रोते हो, उद्योगलक्ष्मी स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.
1: विसरून जा काल काय झालं, आजचा दिवस मन मुराद जगावे.

0: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरोईनच. एक होती माया, ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
1: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
0: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: श्रोतो आणि आता ऐकूया स्मृतीवर्धन. अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. श्रोतो नमस्कार. स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी आपण जाणून घेणार आहोत. ठाण्याच्या IPH इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थच्या वतीने जानेवारी 2018 सप्तसोपान या प्रकल्पाची सुरुवात झाली आणि पुढे 2020 स्मृतीवर्धन हा एक उपक्रम तिथे सुरू झाला ज्यात

0: आकार घेतला तो अलकनंदा पाध्ये यांनी. अलकनंदा ताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: मैत्र या हेल्पलाईन साठी तुम्ही काम करत होतात आणि मनोविकास या प्रकल्पांतर्गत सुद्धा तुम्ही आयपीएसशी जोडल्या गेलात, तर स्मृतीवर्धन हे तुमच्या पुढाकाराने म्हणूया किंवा तुमच्या उत्साहाने तुम्ही सुरू केलेला हा उपक्रम, त्याला प्रतिसाद सुद्धा चांगला मिळायला लागला लोकांचा की कसं? का त्यात सुरुवातीच्या काळात काही अडचणी येत होत्या?
1: खूपच छान सुरुवात झाली माझ्या कार्यक्रमाची. म्हणजे सुरुवातीला थोडीशी मी साशंक होते की कसं आपल्याला प्रतिसाद मिळू शकेल, कारण नुकतंच कोरोना संपलेला होता, लोक हळूहळू बाहेर यायला लागली होती. पण माझ्या लक्षात आलं की लोकांना हे सगळं आवडतंय, जे सत्र मी घेते ते प्रतिसाद चांगला मिळतोय, म्हणून मी सुरुवात तर केली. पण लवकरच माझ्या असं लक्षात आलं की मोबाईलवर त्या व्हॉट्सअप मेमरी ग्रुपच्या मोबाईलवरचे जे आलेले व्यवसाय असतात ते आठवडाभराचे व्यवसाय आणि इथे प्रत्यक्ष घ्यायचे व्यवसाय, त्यांचा मेळ बसवणं मला जरा कठीण वाटायला लागलं. तर मग त्यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. म्हणजे मला असं जाणवलं तिथे की जेव्हा ते समोर बसलेले असतात तर त्यांना अमुक आठवड्याभरासाठीचे व्यवसाय नाही झालं, तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी 1-to-1 संवाद साधायला पाहिजे, त्यांचा त्या प्रत्येक त्या व्यवसायामध्ये सक्रिय सहभाग असला
0: आणि तात्काळ
1: हवं असतं. तर त्यामुळे त्या दृष्टीने मग मी व्यवसायांच्या रूपरेषांची आखणी सुरू केली.
0: बरं.
1: पण त्याच्याही आधी मी घरी मेंदूचं कार्य आणि मग त्याच्यासाठी त्याचा थोडासा अभ्यास केला, मग त्यासंबंधी नोट्स काढल्या आणि मग की हे सत्र किंवा हे सगळं का गरजेचं आहे ह्याची मी सुरुवातीला आधी प्रस्तावना द्यायला लागले, त्याबद्दल थोडीशी माहिती सांगायला लागले आणि मग त्या दृष्टीने व्यवसायांची आखणी करून त्याचे काय काय फायदे आहेत हे किंवा हे केल्यामुळे काय आपल्याला धोके टाळता येऊ शकतात, खात्री आपण कोणीच देऊ शकत नाही, तुम्हाला काही होणार नाही हे मी नाही सांगू शकत, पण आपण त्याला दूर नक्की ठेवू शकतो हे मी आता नक्की सांगू शकते. तर या संबंधी सुरुवात केली. मग पूर्ण आपल्या सत्राला एक विशिष्ट लय येण्यासाठी, दिशा मिळण्यासाठी मग सुरुवातीला आधी ओंकाराचं 3 वेळेला पठण करायचं की एक तुमचे निश्चित दिशा नेते, मन एकाग्र होतो. त्याच्यानंतर मग आमची आयपीएचची प्रार्थना असते. आमची फार सुंदर प्रार्थना आहे आयपीएचची, तर ती आधी आम्ही म्हणतो 4 ओळींची ती प्रार्थना आहे. ती झाली की एक संपूर्ण त्या सत्राला एक नक्की विशिष्ट दिशा मिळते, लय मिळते आणि मग त्या पद्धतीने आमची सत्र चालू झाली आणि मग दिवसेंदिवस त्या सत्राला उपस्थिती खूप छान वाढायला लागली संख्या.
0: तुमची प्रार्थना काय आहे सांगा ना मला.
1: सांगू. जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार ते कराया, मज काय शक्य आहे आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया.
0: किती सुंदर आहे मागणं आहे.
1: म्हणूनच म्हटलं की आधी सुरुवातच या प्रार्थनेने करते की या संपूर्ण सत्रामध्ये सुद्धा तुम्ही हेच लक्षात ठेवा. आणि त्यामुळे माझ्या सत्रामध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी पाठोपाठ सांगते की इथे जे आपण करतोय तर इथे कुणाची आपली एकमेकांची स्पर्धा नाहीये. तर मी तुम्हाला काही करायला सांगितलं, एखादी व्यक्ती त्यातला मेंबर 5 मिनिटात करेल, कोणाला जास्ती वेळ लागेल, कोणाला जास्ती संख्येचे शब्द आठवतील, कोणाला नाही आठवणार, काही हरकत नाही. माझे मला कळाया दे बुद्धी दैवराया. आणि जे नाहीये त्याचा मी प्रयत्न करीन, पण इथे चढावड या वयाला आता आपल्याला चढावड नाही, कुठलीही स्पर्धा नाही, असली तर ती फक्त आपली आपल्याशीच आहे की मला काल एवढं येत होतं आज थोडस त्याच्याहून अधिक यावं, एवढीच माझी इच्छा आहे.
0: वा.
1: अशी त्या प्रार्थनेने आमची सुरुवात होते.
0: म्हणजे एक सकारात्मक सुरुवात.
1: अगदी अगदी प्रश्न असतो.
0: पण मग मेंदूला कार्यरत ठेवायचं तर नेमके काय बरं व्यायाम, काय उपक्रम असतात?
1: आपण ज्याप्रमाणे एरोबिक्स हा व्यायामाचा प्रकार आहे ना, शारीरिक व्यायामाचा,
0: म्हणजे संगीताच्या तालावरती व्यायाम
1: हो, तसंच मेंदूसाठी न्यूरोबिक्स. आता न्यूरोबिक्स म्हणजे मी आता एक साध्या उदाहरणावरनं तुम्हाला सांगते की बघा हा की आपल्या घरातल्या एक मदतनीसचं उदाहरण घेऊया आपण. समजा आपली पहिली मदतनीस गावाला गेली आणि आपल्याकडे दुसरी कोणी आली, तर ती नवीन आहे, चांगली आहे, सगळं आहे. आपण पहिल्या दिवशी तिला सांगतो की तुला हे काम करायचं आहे, अमुक करायचं आहे, इथे अमुक

0: डस्टिंग करायचं आहे, इथे भांडी उलटी ठेवायची आहेत, ह्या ज्या सगळ्या अनेक गोष्टी किंवा कोपऱ्यातनं असं झाडू घ्यायचं, अनेक गोष्टी आपण तिला सांगतो आणि चांगली असते ती. पण दोन दिवस आपण तिच्या मागणं फिरतो, ती करते, म्हणजे अविश्वास नसतो पण ती तेच करते ना, मी सांगितलेलं आहे तेच करते ना, हे बघण्यासाठी आपण तिच्या मागणं फिरतो. दोन दिवसांनी आपल्याला कळतं की हा तिला आता समजले, आता काही सांगायची गरज नाही, बघायची गरज नाही, आपण आरामात असतो. तोच प्रकार आपला मेंदूच्या बाबतीत असतो.
1: बर,
0: हा म्हणजे कसं असतं की आपली रोजची जी कामं असतात जे आपण रोज करत असतो ते मेंदूला माहिती आहे, त्यामुळे मेंदू तसा काही बारकाईनी अलर्ट राहत नाही त्यावेळेला. पण जेव्हा तुम्ही एखादं काहीतरी वेगळं काम करायला घेता, वेगळी हालचाल होते, त्या क्षणी मेंदू सावध होतो आणि एकदम लक्ष होतो. म्हणजे काय तर आपल्याला मेंदूला व्यायाम म्हणजे काय तर त्याला ऍक्टिव्ह ठेवायचं आहे. मग ते ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी आपण काहीतरी मग करायला पाहिजे,
1: म्हणजे त्याला सजग ठेवायचं,
0: सजग ठेवायचं, सतत सजग ठेवायचं. मग तिथे काय करता येईल, आपण जी कामं रोज उजव्या हाताने करत असतो ती जाणून बुजून डाव्या हाताने करायची.
1: बर,
0: हा म्हणजे साधे सोपे प्रकार कोणीही करू शकेल असं की आता आपण सकाळी उठल्यावर टूथब्रश उजव्या हातात घेतो, डाव्या हातात घ्या. साधा कंगवा फिरवायचा आहे केसावरनं नुसता, ज्या हाताने रोज घेतात त्याच्या उलट हाताने घ्या. म्हणजे मी पुरुषांसाठी खास सांगते की ह्या गोष्टी त्यांच्यासाठी, आपल्या बायकांसाठी तर पुष्कळ गोष्टी आहेत अशा. किंवा चहा पिताना कप आपण उजव्या हातात कान धरतो आणि पितो, डाव्या हातात धरा.
1: काही काही वेळेला असं होतं म्हणजे आता विशेषतः आपण कात्रीने कापायला गेलो डाव्या हाताने अजिबात ग्रीप मिळत
0: नाहीयेत, कारण आपल्याला ती सवयच नाहीये पहिल्यापासून. तर आपल्या बायकांना तर किती गोष्टी आहेत, म्हणजे आता तुम्ही बघा की चहा गाळताय तर चहाचंच उदाहरण, तो उजव्या हातात चिमट्याने ते भांडं वाढले आणि डाव्या हातात घालणं, उद्या उलट करून बघा.
1: बर, हे प्रयोग करण्यासारखं आहे
0: अगदी. आणि हे करायचे सतत. आता बघा हा आजकाल मोबाईल आणि संगणकामुळे आपण आजकाल हातात पेन धरायला विसरलोय. जे काय असतं ते दोन बोटांचंच काम असतं आपलं, नाही का? तर प्रत्यक्ष कागद घ्यायचा आणि त्याच्यावर काहीतरी लिहायचं लोक आजकाल पूर्ण विसरून गेलेत.
1: खरं
0: मी सुचवते तिथे आणि मी सगळ्यांना सुचवू इच्छिते की प्रत्येकाने दिसा माझी कागदावर काहीतरी लिहित जावं. आणि हे नुसतं लिहिणं वेगळं आणि त्याच्याहूनही मेंदूला सजग ठेवण्यासाठी डाव्या हाताने लिहा.
1: अच्छा.
0: डावखोऱ्यांनी मात्र उलट्या उजव्या हाताने.
1: पण अक्षर वेडवाकडे येईल ना सुरुवात,
0: येऊ दे ना, काही हरकत नाही. सुरुवातीला नाही येणार, मोठं मोठं डब्बू डब्बू अक्षर येईल, काही हरकत नाही. पण ते स्वानुभवानी मी सांगते की अक्षर सुधारतं आणि अशी वेळ येते की आपण हे उजव्या हाताने लिहिलं की डाव्या हाताने लिहिलं हेही लक्षात येणार.
1: त्या बाद आहे
0: आपला हेतू अक्षर सुधारणं हा नाहीये. त्यामुळे जर का ते नाही झालं तर त्याबद्दल काही वाटून घ्यायची गरज नाही, प्रयत्न महत्वाचा आहे.
1: बरोबर.
0: तर तो सुद्धा मेंदूला एक व्यायाम आहे. त्या लेखनावरनं आठवलं की ज्याप्रमाणे आपण लिहिणं विसरलोय त्याप्रमाणे आपलं पाठांतर कमी होत चाललंय. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं तर आजकाल मोबाईल आले सर्वांस, पण त्याच्यापूर्वी आपल्याकडे लँडलाईन टेलिफोन होते, त्याच्या बाजूला सगळ्यांकडे एक ती डायरी
1: असायची
0: आणि त्याच्यावर सगळ्यांचे नावानिशी नंबर लिहिलेले असायचे. आणि मला खात्री आहे की आपल्या जवळच्या 4-5 माणसांचे फोन नंबर आपल्याला तोंडपाठ होते,
1: बरेचसे नंबर तोंडपाठ,
0: कितीतरी तोंडपाठ असायचे. आता जर आज कोणाला विचारलं की तुमच्या जवळच्यांचे 4 जणांचे मोबाईल नंबर सांगा, स्वतःचा सोडून मला नाही वाटत कुणाला पटकन कोणाचे सांगता येते.
1: वाईट आहे ही गोष्ट. हो,
0: तेच तर. असे किती सांगू तुम्हाला की कोणाकडे पूर्वी जायचं असलं तर आपण पत्ता लिहून घ्यायचो आणि मनातल्या मनात तो मनाची घोकायचो की अच्छा लक्ष्मी सुद्धा नमुक रोड असं जायचंय, किंवा आसपासच्या लँडमार्क्स आपण विचारायचो की काय आहे तिथे, मग बाबा खाली तिथे एक बेकरी आहे, हे अमुक आहे, हे जे सगळं आपण करत होतो. आजकाल आपण काय सांगतो, लोकेशन पाठवा.
1: हो,
0: म्हणजे जी स्मरणाची क्रिया होती ती हळूहळू कमी होत चालली.
1: आपण यंत्रावर सोपवली,
0: सगळी यंत्रावर सोपवली. कुठे प्रवासाला जायचं असलं तर आपण तिकीट घेतली ना, बरोबर ठेवलीत ना इथे खिशात अशी घेतली, नाटक सिनेमाला जाताना तिकीट बरोबर असायची. हो, आणि एकमेकांना विचारायचो की तिकीट घेतलंयस ना, आता काय तिथे मोबाईलवर स्क्रीनशॉट घेतलेला असं दाखवलं की झालं. हो, इथे माझ्या डोक्याला काही आठवण ठेवायचा प्रकारच नाही. तसंच कोणाचे वाढदिवस, ढोब्याचा हिशोब, जे काही

0: पूर्वी ते कॅलेंडरवर आपण नोंदवून ठेवायचं. आता सगळी नोंद मुळे मोबाईल मध्येच होते. याला डिजिटल अॅमनेशिया असं म्हणतात.
1: अच्छा, बरं.
0: हा डिजिटल अॅमनेशिया झालाय. त्याच्यामुळे होतंय काय तर आजकाल मोबाईलची मेमरी भरभरून जाते. म्हणजे मला अगदी सुरुवातीला जो मोबाईल घेतला होता 8 GB मेमरीचा होता.
1: पुरायची तेवढी
0: आता 1/4 असून सुद्धा पुरत नाही लोकांना. आणि मोबाईलची मेमरी भरून चालली आहे आणि आपल्या मेंदूची मेमरीची क्षमता मात्र दिवसेंदिवस कमी कमी कमी होत चालली. आपला मेंदू दिवसेंदिवस आळशी होत चाललाय.
1: तुम्ही खरंच अगदी सोपी सोपी उदाहरणं आता सांगितलीत की खरोखरच हाताने लिहिणं सुद्धा अनेक जण विसरून गेलेत. म्हणजे शाळकरी मुलं लिहितात पण पुढे मात्र ऑफिसमध्ये सुद्धा आता ई ऑफिस इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे की त्यामुळे अक्षर आपलं लिहिताना माझंच अक्षर आहे का अशी शंका यावी. इतपत बिघडलेलं अनेकांचं अक्षर असतं आणि त्यामुळे ही लिखाणाची सवय ठेवणं हा सुद्धा एका परीने मेंदूला व्यायाम आहे का.
0: असे हे छोटे छोटे व्यायाम कुणीही घरी करू शकतात. म्हणजे त्याच्यासाठी 17 लाच नाही पण हे तुम्ही स्वतः घरी सुद्धा हे सगळे प्रकार करू शकता.
1: छान आहे खरंच. म्हणजे आता आपला कार्यक्रम ऐकणारे जे श्रोते आहेत ते सुद्धा नक्की यातले काही प्रयोग करून पाहा.
0: जरूर करू दे आणि नक्की त्यांना त्याच्यातून फरक जाणवेल.
1: अलकनंदा ते खूप छान सोपे सोपे व्यायाम तुम्ही आता सांगितलेत मेंदूला कार्यरत ठेवण्यासाठीचे. पुढच्या भागातही आणखी काही व्यायामांविषयी आपण बोलूया. आज मात्र इथेच थांबूया. नमस्कार.
2: श्रोते हो, स्मृतीवर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेला मुलाखतीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकला. या मुलाखतीचा भाग तिसरा 3 ऑगस्टला म्हणजे पुढच्या सोमवारी आपण ऐकणार आहोत.

श्रोते हो, आणि आता ग्लासगो स्कॉटलंड इथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ 2026 स्पर्धेतील महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया. भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने पुन्हा एकदा इतिहासाला गवसणी घातली. वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील 48 किलोग्राम वजनी गटात मीराबाई चानूने ऐतिहासिक कामगिरी केली. तिने 190 किलोग्राम वजन उचलून सुवर्ण पदकाची कमाई केली. यासह हे कॉमनवेल्थ स्पर्धेत तिचं सलग तिसरं सुवर्ण पदक ठरलंय. आणि त्याचबरोबर झंडू कुमारने पॅरा वेटलिफ्टिंग प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली. तर भारताचा स्टार वेटलिफ्टर ऋषिकांत सिंगने पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात दमदार कामगिरी करून रौप्य पदकावर नाव कोरलंय. या दमदार कामगिरीच्या बळावर त्याने कॉमनवेल्थ स्पर्धेत मोठा रेकॉर्ड नोंदवलाय. खरंच संपूर्ण भारतीयांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर। जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी। माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन। आणि स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल। पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं।
1: I rise to move for leave to introduce the public examination bracket prevention of unfair means amendment bill 2026 amend the public examination prevention of unfair means bill 2024।
0: हे विधेयक महत्वाचं असून सदस्यांना हवा तितका वेळ त्यावर चर्चा करायची परवानगी दिली जाईल असं आश्वासन सभापती ओम बिर्ला यांनी दिलं। विरोधकांनी घोषणाबाजी न करता चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं, पण विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। त्यापूर्वी आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदकं पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं। भारोत्तोलन स्पर्धेत 48 किलो वजनी गटात विक्रमी 190 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावणारी मीराबाई चानू, 60 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावणारा चनंबम ऋषिकांत आणि 65 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई करणारा राजा मुथुपंडी यांच्यासह भारताच्या संपूर्ण चमूबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले। त्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली। वारंवार विनंती करून आणि नंतर कारवाईचा इशारा देऊनही गदारोळ न थांबल्यानं सभापतींनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं होतं। राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली। सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेनं मंजूर केल्यानंतर सभागृहात चर्चा करून ते संमत करण्यासाठी 6 तासांचा वेळ ठरवून दिल्याची माहिती अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी सभागृहाला दिली। त्यानंतर विरोधकांनी

गदारोळ सुरू केला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम 267 अंतर्गत विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याप्रकरणी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र दुर्मिळात दुर्मिळ परिस्थितीतच स्थगन प्रस्तावाला मान्यता देण्यात येते असं राधाकृष्णन यांनी सांगितलं. त्यावर देशाच्या इतिहासात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची बाब खरगे यांनी अधोरेखित केली. यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात केल्यानंतर प्रमोद तिवारी यांनी पुन्हा विद्यार्थी आंदोलकांना मारहाण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभागृहात गदारोळ झाला. इतर सदस्यांनीही हा मुद्दा लावून धरला. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बलप्रयोग केल्याचं विरोधात राहुल गांधी प्रियंका गांधींसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसद परिसरात आंदोलन केलं. सार्वजनिक परीक्षा विधेयकावर चर्चा करण्याचं आवाहन संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना केलं.

0: बाब खरगे यांनी अधोरेखित केली. यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात केल्यानंतर प्रमोद तिवारी यांनी पुन्हा विद्यार्थी आंदोलकांना मारहाण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभागृहात गदारोळ झाला. इतर सदस्यांनीही हा मुद्दा लावून धरला. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बलप्रयोग केल्याच्या विरोधात राहुल गांधी प्रियंका गांधींसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसद परिसरात आंदोलन केलं. सार्वजनिक परीक्षा विधेयकावर चर्चा करण्याचं आवाहन संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना केलं.
1: बिल लेकर के जो आ रहे हैं आज पहले लोकसभा में टेबल करेंगे तो हम चाहते हैं कि सारा पार्टी चाहे ऑपोजिशन हो सरकार के हो सब इसमें चर्चा में भाग लेना चाहिए. और इतना बड़ा फैसला लेने के बाद आज जो एग्जाम पेपर लीक को लेकर के इतना कठोर कानून बना रहे हैं इसमें अगर चर्चा नहीं करेंगे और डिस्टर्ब करेंगे तो अच्छा मैसेज नहीं जाएगा.
0: जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिलेला असल्याचं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीसाठी ही याचिका दाखल करून घेतली. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं. दरम्यान राजद खासदार सुधाकर सिंग यांनी यासंदर्भात दाखल केलेली अन्य याचिका न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे. केंद्र सरकारने नीट परीक्षेसाठी नेमलेल्या उच्चाधिकार कृती दलाच्या शिफारशी काय येतात ते पाहू असं या न्यायमूर्तीद्वयानं सांगितलं. केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. 27 जुलै 1949 रोजी स्थापन झालेलं सीआरपीएफ हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतलं महत्वाचं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तसंच इतर मान्यवरांनी यानिमित्त सर्व जवान अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माजी राष्ट्रपती आणि विख्यात शास्त्रज्ञ भारताचे मिसाईल मॅन भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम यांनी आपल्या प्रतिभेनं भारताला एक ताकदवान देश म्हणून उभं राहण्यात मोलाची भूमिका बजावली आणि लाखो नागरिकांना प्रेरणा दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डॉ कलाम यांनी एका विकसित आत्मनिर्भर आणि बळकट भारताचं स्वप्न पाहिलं. स्वदेशी क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांनी दिलेलं योगदान हे देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखं आहे असे गौरवोद्गार लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये काढले. त्यांची दूरदृष्टी, नम्रता आणि समर्पण भाव येत्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि इराणने परस्परांवरचे लष्करी हल्ले थांबवल्यानंतर आज जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर 5% जास्त घसरले. आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूड तेलाचे दर 5.3% घसरून प्रति बॅरल $91.68 व्यवहार करत होते. तर वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट क्रूड तेलाचे दर 5.4% घसरून प्रति बॅरल $84.44 व्यवहार करत होते. कास्पियन समुद्रात इराणच्या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे प्रमुख अब्राहिम अझीझी यांनी युक्रेनला दिला आहे. या हल्ल्यात एक खलाशी ठार झाला असून एक जण जखमी झाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचे आदेश दिल्याचा दावा इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी समाजमाध्यमावर केला आहे. याबाबत इराणचे रशियन राजदूताकडे औपचारिकरित्या निषेध नोंदवला आहे. कास्पियन समुद्रासह रशियाच्या लष्करी आस्थापनांवर क्षेपणास्त्र हल्ले चढवल्याचं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी जाहीर केलं होतं. स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं ब्राझील आणि नेदरलँड्सला 3-0 मागे टाकून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांच्या संघानेही चायनीज तैपेईवर 3-0 अशी मात केली.

0: आता त्यांचा पुढचा सामना मलेशियाशी होणार आहे. अमरनाथ यात्रेसाठी 3,800 पेक्षा जास्त भाविकांची 12वी तुकडी आज पहाटे भगवती नगर बेस कॅम्पवरून बालताल मालगे रवाना झाली. जम्मू बेस कॅम्पवरून रवाना झालेल्या भाविकांची एकंदर संख्या 1,27,326 वर पोहोचली आहे. पहलगाम मार्गावर पायवाटेच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं त्या मार्गावरची यात्रा स्थगित करण्यात आली आहे. आसाममध्ये पूरस्थितीत सुधारणा झाली असून बहुतांश बाधित क्षेत्रातलं पुराचं पाणी ओसरलं आहे. शिवसागर, गोलाघाट, जोरहाट आणि चराईदेव या सर्वाधिक बाधित जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या 109 मदत छावण्यांमध्ये सध्या 37,000 जास्त लोक आश्रय घेत आहेत. या जिल्ह्यातल्या बाधितांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज ओदिशामध्ये सर्वदूर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्येही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी तसंच पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ईशान्येकडच्या राज्यांमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन आणि स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: जीवन जाया करती है.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन. आणि राज्यात विविध ठिकाणी धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ. पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत मांडलं.
1: आय राईज टू मूव्ह फॉर लीव्ह टू इंट्रोड्यूस दी पब्लिक एक्झामिनेशन ब्रॅकेट प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स अमेंडमेंट बिल 2026 अमेंड दी पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स बिल 2024.
0: हे विधेयक महत्वाचं असून सदस्यांना हवा तेवढा वेळ त्यावर चर्चा करायची परवानगी दिली जाईल असं आश्वासन सभापती ओम बिर्ला यांनी दिलं. विरोधकांनी घोषणाबाजी न करता चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं, पण विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदक पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. भारोत्तोलन स्पर्धेत 48 किलो वजनी गटात विक्रमी 190 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावणारी मीराबाई चानू, 60 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवणारा चरंबम ऋषिकांत आणि 65 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करणारा राजा मुथुमपडी यांच्यासह भारताच्या संपूर्ण चमूबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. त्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. वारंवार विनंती करून आणि नंतर कारवाईचा इशारा देऊनही गदारोळ न थांबल्यानं सभापतींनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं होतं. त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंतही कामकाज तहकूब झालं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 चर्चा सुरू करायचं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं. मात्र सभागृहात घोषणाबाजी सुरूच होती. या विधेयकावर अनेक जणांना बोलायचं आहे, तसंच यात दुरुस्ती करायच्या अनेक सूचनाही आल्या आहेत. मात्र ही चर्चा थांबवणं हा चुकीचा संदेश आहे असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. देशभरात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांचा विचार करून पेपर फुटी आणि इतर गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारनं हे विधेयक आणलं आहे. यानंतरही जर त्यावर संसदेत चर्चा होत नसेल तर हे संसदेसाठी आणि लोकशाहीसाठीही चांगलं नाही असं मत किरेन रिजिजू यांनी संसदेच्या परिसरात वार्ताहरांशी बोलताना मांडलं. राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेनं मंजूर केल्यानंतर सभागृहात चर्चा करून ते संमत करण्यासाठी 7 तासांचा वेळ ठरवून दिल्याची माहिती अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी सभागृहाला दिली. त्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरू केला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम 267 अंतर्गत विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याप्रकरणी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र दुर्मिळात दुर्मिळ परिस्थितीतच स्थगन प्रस्तावाला मान्यता देण्यात येते असं त्यांनी सांगितलं. त्यावर देशाच्या

इतिहासात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची बाब खरगे यांनी अधोरेखित केली. यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर प्रमोद तिवारी यांनी पुन्हा विद्यार्थी आंदोलकांना मारहाण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभागृहात गदारोळ झाला. इतर सदस्यांनी हा मुद्दा लावून धरला. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला सुरुवात झाल्यावर राष्ट्रगौरव अपमान निवारण सुधारणा विधेयक विचारात घेण्यात यावं असा प्रस्ताव मंत्री नित्यानंद राय यांनी मांडला. मात्र विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ सुरूच ठेवल्यानं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केल्याच्या विरोधात राहुल गांधी प्रियंका गांधींसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी संसद परिसरात निदर्शनं केली. जंतर मंतरवर काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला असल्याचं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीसाठी याचिका दाखल करून घेतली. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयाने सांगितलं. दरम्यान राजद खासदार सुधाकर सिंग यांनी या संदर्भात दाखल केलेली अन्य याचिका न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे. केंद्र सरकारने नीट परीक्षेसाठी नेमलेल्या उच्चाधिकार कृती दलाच्या शिफारशी काय येतात ते पाहू असं न्यायमूर्ती द्वयानं सांगितलं. केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफची स्थापना दिवस आज साजरा होत आहे. 27 जुलै 1939 रोजी स्थापन झालेलं सीआरपीएफ हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतलं महत्वाचं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच इतर मान्यवरांनी यानिमित्त सर्व जवान अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माजी राष्ट्रपती आणि विख्यात शास्त्रज्ञ भारताचे मिसाईल मॅन भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम यांनी आपल्या प्रतिभेनं भारताला एक ताकदवान देश म्हणून उभं करण्यात मोलाची भूमिका बजावली आणि लाखो नागरिकांना प्रेरणा दिली असं गृहमंत्री अमित शाह यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डॉ कलाम यांनी स्वदेशी क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेण्यात दिलेलं योगदान हे देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखं आहे अशा शब्दात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम यांची दूरदृष्टी, नम्रता आणि समर्पण भाव येत्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने कारगिल विजय दिनानिमित्त आज लोकभवनात वीर सैनिक, वीरपत्नी आणि वीर मातांसाठी कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित केला होता. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातल्या नफ्यांशी संबंधित असल्याच्या समाज माध्यमावरच्या पोस्टविरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नफा मिळत असल्याचा दावा करणारे खोटे संदेश, डीप फेक फोटो आणि व्हिडिओ प्रसारित होत असल्याचं गडकरी यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गडकरी यांना मेटा आणि इतर समाज माध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करण्याची परवानगी दिली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेतल्या विषबाधा प्रकरणी प्रशासनानं अधीक्षकांना निलंबित केलं असून मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शनिवारी आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. सुमारे 60 विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला असून त्यातल्या काही विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून 4,947, दारणा धरणातून 13,250 तर नांदूर मध्यमेश्वरमधून 46,227 घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू आहे. पैठणीतल्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. जायकवाडी धरणातला पाणीसाठा 55.49% पोहोचला आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असून धरण जवळजवळ 94% भरलं आहे. आज सकाळपासून भीमा नदी पात्रात 6,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. भीमा नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावं, नदी पात्रात उतरू नये, तसंच तिथं ठेवलेलं साहित्य, पशुधन इत्यादी सुरक्षित ठिकाणी हलवावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

नांदेड जिल्ह्यातल्या 6 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुखेड तालुक्यात मुखेड आणि चांडोळा, कंधार तालुक्यातील पेठवडज आणि बारूद, तर देगलूर तालुक्यातील देगलूर आणि खानापूर या महसूल मंडळात 65 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. पण जिल्ह्यातल्या एकाही प्रकल्पात पाण्याची आवक झालेली नसल्यानं जलसाठ्याची चिंता मात्र कायम आहे. हवामान. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना तसंच पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसराला आज जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना मुसळधार. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन आणि राज्यात विविध ठिकाणी धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: कहाणीच्या आजच्या विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते.
1: दिला बरसा चल पडा है तेरे संग.

मंडळी, आजच्या काळात सोशल मीडियावर प्रेरणादायी व्याख्यानांमध्ये आणि करिअर विषयक चर्चांमध्ये आपण वारंवार एक वाक्य ऐकतो, तुमची आवडच तुमचा व्यवसाय बनवा। हे वाक्य ऐकायला खूप छान आहे। जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते तीच आपल्याला आपला व्यवसाय म्हणून हवी असते। पण मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या आवडी, आपले छंद हे आपण फक्त जपण्यासाठी बाळगतो। प्रत्येक छंद, प्रत्येक आवड व्यवसायात रूपांतरित होईल असं नसतंच मुळे। कारण प्रत्येक आवडीला व्यवसायाचं रूप दिलं तर त्या आवडीचा निव्वळ आनंद हरवण्याची शक्यता असते। छंद हा शब्द उच्चारला की मनात एक वेगळीच प्रसन्नता निर्माण होते। कारण छंद म्हणजे वेळ घालवण्याचं साधन नाही, तर मनाला आनंद देणारी, स्वतःशी जोडणारी आणि आयुष्याला रंग देणारी गोष्ट आहे। आपण लहान असताना किती सहजपणे छंद जोपासायचो। शाळेतून घरी आल्यावर चित्र काढणं, त्यात रंग भरणं, वहीच्या शेवटच्या पानावर काहीतरी रेखाटणं, सायकल चालवणं, मित्रांसोबत क्रिकेट खेळणं, गोष्टींची पुस्तकं वाचणं, रेडिओवर गाणी ऐकणं, नाचणं, गाणं, यापैकी कितीतरी गोष्टी आपण फक्त आनंदासाठी करायचो। तेव्हा कोणीच विचारत नव्हतं की यातून पैसे मिळतील का, किंवा यातून भविष्यात करिअर होईल का। आपण ते फक्त करत राहायचो, कारण ते करताना मन आनंदी असायचं। पण जसं वय वाढत गेलं तसे अनेक प्रश्न आपल्या भोवती जमा झाले। अभ्यास, परीक्षा, नोकरी, जबाबदाऱ्या आणि स्पर्धा, आणि या सगळ्यात आपले छंद कुठेतरी मागे पडले। आज अनेक जण असं म्हणताना दिसतात, पूर्वी खूप चित्र काढायचो पण आता वेळच मिळत नाही, कॉलेजमध्ये असताना छान गायचे पण आता अनेक वर्ष झाली गायलेच नाही, मला ना पूर्वी वाचनाची खूप आवड होती पण आता मोबाईलमुळे पुस्तक हातातच घेता येत नाही। नियमितपणे छंद जोपासणाऱ्या व्यक्तींमध्ये तणावाचं प्रमाण कमी असतं। संगीत, चित्रकला, बागकाम, लेखन, विणकाम, स्वयंपाक, योग, पक्षी निरीक्षण किंवा फोटोग्राफी यासारखे छंद मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक ठरतात। पण हल्ली एक वेगळंच रूप पाहायला मिळतं। एखादी व्यक्ती सुंदर चित्र काढते आणि लगेच तिला सांगितलं जातं, ऑनलाईन क्लास सुरू कर, किंवा कोणी छान केक बनवतो म्हणून त्याला लगेच सल्ला मिळतो, बेकरी सुरू कर, कोणी छान गात असेल तर स्वतःचं चॅनल सुरू कर असंही म्हटलं जातं। आता हे सल्ले चुकीचे नाहीच आहेत, पण प्रत्येक व्यक्तीची इच्छा तशी असतेच असंही नाही। काही जणांना गाणं हे फक्त स्वतःसाठी गावं वाटतं, काहींना फोटो काढायचे असतात पण त्याचं प्रदर्शन भरवायचं नसतं, काहींना लिहायचं असतं पण लेखक व्हायचं नसतं, आणि यात काहीच गैर नाहीये। कारण काही गोष्टी या फक्त मनासाठी असतात। आपण एखाद्या बागेत फेरफटका मारतो, त्यासाठी आपल्याला पैसे मिळत नाहीत। आपण एखादा सुंदर सूर्यास्त पाहतो, त्यातून करिअर होत नाही। आपण मुलांसोबत खेळतो, त्यासाठी प्रमाणपत्र मिळत नाही। पण या प्रत्येक गोष्टी आपल्याला आनंद देऊन जातात। म्हणूनच आनंदाचं मोजमाप हे नेहमी यशाने किंवा उत्पन्नाने करता येत नाही। आज अनेक यशस्वी व्यक्ती याच गोष्टीवर भर देतात। भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना संगीताची आवड होती। संगीत ही त्यांच्या मनशांतीची जागा होती। आजूबाजूचं निरीक्षण केलं तर आपल्याला पाहायला मिळतं, अनेकदा डॉक्टर सुट्टीच्या दिवशी चित्र काढतात, किंवा अभियंते कविता लिहितात, शिक्षक बागकाम करतात। कारण करिअर हे माणसाला ओळख देतं, पण छंद हे माणसाला स्वतःशी जोडतं।

मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण वेळेचं इतकं गणित मांडू लागलोय की प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी उद्देश, फायदा किंवा परिणाम शोधू लागतो. एखादी गोष्ट केली तर त्यातून काय मिळणार, किती कमाई होईल, किती प्रसिद्धी मिळेल आणि किती लोक आपल्याला ओळखतील, हे प्रश्न आता सहज विचारले जातात, आपल्या मनातही येतात. परंतु प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे पैसा किंवा प्रसिद्धी नसतंच. म्हणजे बघा ना, आपण कधी एखाद्या लहान मुलाकडे शांतपणे लक्ष दिलं तर आपल्याला पाहायला मिळतं की एखादं मूल जमिनीवर बसून रंगीत खडूंनी चित्र काढत असतं. त्या चित्रात प्रमाण नसतं, नियम नसतात, रंगांची सांगडही नसते, पण त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र खरा असतो, कारण तो चित्र काढतो ते स्वतःसाठी. मोठं झाल्यावर मात्र आपण चित्र काढण्यासाठी विचार करतो, हे पुरेसं चांगलं आहे का, लोकांना आवडेल का, सोशल मीडियावर टाकलं

तर किती प्रतिसाद मिळेल? आणि याच क्षणी आनंदाचं रूपांतर दडपणात होतं. मानसशास्त्रात एक संकल्पना सांगितली जाते, आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा. एखादी गोष्ट केवळ ती करताना आनंद मिळतो म्हणून केली जाते तेव्हा ती आंतरिक प्रेरणा असते, पण जेव्हा तीच गोष्ट फक्त पैसा, प्रसिद्धी किंवा बक्षीस मिळवण्यासाठी केली जाते तेव्हा ती बाह्य प्रेरणा बनते. हां, आता याचा अर्थ असा नाही की व्यवसाय करणं चुकीचं आहे. अनेकांनी आपल्या आवडीचं आणि यशस्वी करिअर घडवलंय आणि ते प्रेरणादायीही आहे, पण प्रत्येक व्यक्तीने तसाच मार्ग निवडायला हवा असाही नियम नाही. मित्रांनो, छंदाचं सौंदर्य हे त्याच्या स्वातंत्र्यात असतं. त्यात तुलना नसते, स्पर्धा नसते, अट नसते, असतो तो फक्त आनंद. आज अनेक कुटुंबांमध्ये मुलांना विविध कला शिकवल्या जातात. संगीत, नृत्य, चित्रकला, क्रीडा हे सर्व अत्यंत चांगले, पण त्या प्रत्येक छंदामध्ये मुलाला आनंद मिळतोय का, की केवळ यश मिळवण्याचा दबाव आहे, याचाही विचार पालकांनी करायला हवा. कारण एखाद्या मुलाला गाणं शिकायला आवडतं म्हणून तो गायक झालाच पाहिजे असं नाही, किंवा एखाद्या मुलीला चित्रकला आवडते म्हणून ती चित्रकारच झाली पाहिजे असंही नाही. काही वेळा छंद हा आयुष्यभराचा मित्र असतो, व्यवसाय नाही. मंडळी, जपानमध्ये एक सुंदर संकल्पना सांगितली जाते, इकिगाई. आयुष्याला अर्थ देणारी गोष्ट शोधण्याची ही कल्पना आहे, पण त्यामध्येही एक महत्त्वाचा संदेश आहे. आपल्या आयुष्यात आनंद देणाऱ्या सर्वच गोष्टी उत्पन्नाचं साधन असतीलच असं नाही. कधीकधी संध्याकाळी पुस्तक हातात घेऊन बसणं, जुन्या गाण्यांची मैफिल ऐकणं, टेरेसवर उभं राहून छान चहाचा आस्वाद घेणं, झाडांना पाणी घालणं, या गोष्टी आपल्या मनाला शांत करतात आणि आपल्याला स्वतःशी भेटवतातही. कारण स्वतःशी भेटणं ही आयुष्यातील एक मोठी गरज आहे. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचा एखादा जुना छंद पुन्हा हातात घ्याल तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी हे कोणाला दाखवण्यासाठी करतोय की स्वतःच्या आनंदासाठी? जर उत्तर दुसरं असेल तर समजा तुमचा छंद अजूनही जिवंत आहे, आणि तो जिवंत असेल तर तुमच्यातला आनंदही जिवंत राहील.

मित्रांनो, काही वर्षांपूर्वी मोकळा वेळ हा शब्द खरोखर मोकळा वाटायचा. संध्याकाळ झाली की घराबाहेर गप्पा, पुस्तकांचं वाचन, बुद्धिबळ, बॅडमिंटन, तबला, हार्मोनियम, शिवणकाम, विणकाम, बागकाम, प्रत्येक घरात कोणाचा ना कोणाचा एखादा छंद असायचाच. आजही छंद आहेत, पण वेळ कमी झालाय. किंवा कदाचित आपण वेळ देणं कमी केलंय. आता ही विचार करण्याची बाब आहे. एका क्लिकवर माहिती मिळते, मित्रांशी संपर्क होतो, नवीन गोष्टी शिकता येतात, पण त्याचबरोबर नकळत आपण स्वतःसोबत घालवायचा वेळ कमी केलाय. काही संशोधनांमध्ये असं दिसून आलंय की दिवसातील काही काळ मोबाईल, संगणक किंवा इतर डिजिटल उपकरणांपासून दूर राहून आवडीची एखादी कृती केल्यास मन अधिक शांत राहतं आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही वाढते. म्हणूनच अनेक मानसोपचार तज्ज्ञ आठवड्यातील काही वेळ स्क्रीन फ्री टाईम ठेवण्याचा सल्ला देतात. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कलेला केवळ व्यवसाय म्हणून पाहिलं गेलं नाहीये. संगीत ही साधन आहे, चित्रकला ही अभिव्यक्ती आहे, नृत्य ही भावना आहे आणि साहित्य हे मनाचं प्रतिबिंब. या सर्व गोष्टी माणसाला अधिक संवेदनशील, अधिक सर्जनशील आणि अधिक समृद्ध बनवतात. आज अनेक कंपन्यांमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांचे छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. कार्यालयांमध्ये संगीत, चित्रकला, क्रीडा, पुस्तक वाचन किंवा स्वयंसेवा यासारखे उपक्रम आयोजित केले जातात, कारण आनंदी आणि मानसिकदृष्ट्या संतुलित व्यक्ती अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकते. मित्रांनो, मला सांगा, आपण स्वतःला शेवटचा प्रश्न कधी विचारला होता की मला खरंच काय करायला आवडतं? कदाचित उत्तर असेल पुस्तक वाचणं, गाणं ऐकणं, कविता लिहिणं, झाडं लावणं, स्वयंपाक करणं किंवा फक्त शांत बसून पाऊस पाहणं. जर तुमच्या मनात अशा कोणत्याही गोष्टीचं उत्तर आलं असेल तर या आठवड्यात त्यासाठी थोडासा वेळ नक्की काढा, कारण स्वतःला दिलेला वेळ हा कधीच वाया जात नाही. तो आपल्या मनात आनंदाची गुंतवणूक करून जातो आणि आनंद हा असा खजिना आहे जो जितका वाटतो तितका वाढतो. मंडळी,

अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

पांडू हवालदार या सिनेमातलं हे गीत होतं उषा मंगेशकर यांनी गायलेलं. याबरोबर श्रोते हो गीत बहार कार्यक्रम संपला. थोड्याच वेळात संस्कृत समाचार दिल्लीहून.

0: कथा साहित्य स्वरूप कार्यक्रम
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीता होत कार्यक्रम साहित्य सौरभ। श्रोते हो नमस्कार। साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण अरुणा सबाने यांची कथा ऐकणार आहोत। कथेचं शीर्षक आहे मनी प्लांट।
2: खूप दिवसांपासून जयाचं शिलाकडे जायचं सुरू होत, पण वेळच मिळेना। ती कुठेही भेटली की म्हणायची, तू पक्की काकूबाई झालीस, घर कोंबडी नुसती, अजिबात येत नाहीस माझ्याकडे। आज वेळ होता तर जया लगेच मनीषला घेऊन शिलाकडे निघाली। त्याला तर शिला मावशी फारच आवडते। ते दोघेही शिलाकडे पोचले। पोर्च मध्ये विजय वर्तमानपत्र वाचत बसला होता। अरे विजय, कधी आलास तू हॉस्टेलवरून? 5-6 दिवस झाले मावशी। ये ना बैस। कसे गेले पेपर्स? मॅट्रिकला होतास ना? होय, छान गेलेत। घरी नाही आला रे, वेळच नाही मिळाला मावशी। मम्मी गेली होती डेहराडूनला, तिच्या माघारी घराकडे लक्ष द्यायला सांगून गेली होती, म्हणून मी सारखा घरातच होतो। अरे पण अजय होता ना, तो कशाचा सुट्ट्यांमध्ये घरी राहतो? तो आधीच ट्रेकिंगला निघून गेला। बसा तुम्ही दोघं, मी येतोच। बोलत बोलत ते हॉलपर्यंत येऊन पोचले। आधुनिक फर्निचर, ब्रँडची मोठी विवेकानंदाची मूर्ती, शेजारीच असलेला डेक, सगळं सामान शिलाच्या उच्च अभिरुचीची आणि आर्थिक संपन्नतेची साक्ष देत होते। पण तिच्या डोळ्यात तिथली एकही सुंदर वस्तू उतरत नव्हती। तिच्या समोर येत होता तो सारखा विजयचा सायंकाळच्या वेळी घरात एकटाच बसलेला हिरमुसलेला चेहरा। शिलाला दोन मुलं, अजय आणि विजय। विजयला लहानपणापासून तिने पाचगणीला वसतिगृहात ठेवले, त्याच्याकडे इथे नीट लक्ष द्यायला वेळ मिळत नाही म्हणून। शिवाय इथल्यापेक्षा तिथलं वातावरण चांगलं। दर महिन्याला ती त्याला भरपूर मनी ऑर्डर पाठवते, नोकरासोबत डबेही पाठवते। वर्षातून दोनदा अजय मम्मीजवळ येतो, पण फारसं कुणाकडे जाणं नाही का कुणासोबत बोलणं नाही। एकटं बसून राहायचं, वाचायचं, नाहीतर पेंटिंग। अजय सारखा विजयला भडाभडा बोललेला, खळखळून हसलेला तिनं कधीच पाहिला नाही। प्रसन्नपणा, मोकळेपणा विजयच्या चेहऱ्यावर तिला कधी दिसला नाही। काय बाईसाहेब, आज कशी काय वाट चुकला तिकडे? चुकली काय म्हणतेस ग, मुद्दाम आले तुला भेटायला। वा वा, चांगला दिवस उजाडला बुवा। अरे वा मनीष, तू पण आला, काय रे कसा आहेस? मस्त। अरे विजय, मनीषला बोलव ना तिकडे खेळायला, एवढं साधं कळत नाही का रे तुला? काय म्हणते जया, कशी आहेस तू? किती दिवसांनी आलीस ग? अगं वेळच मिळत नाही। काय करते दिवसभर? नोकरी तर करत नाही, मग दिवसभर कशात बिझी असते? वागवा, नोकरी केली नाही म्हणजेच बिझी असते होय। मला मेलीला दिवसभर घरकामातून फुरसत मिळत नाही। किती कामं असतात ग, सकाळी तर अगदी लगीन घाई असते, मरायला सुद्धा वेळ नाही। काय हे जया, भलतंच काय बोलतेस? खोटं बोलते हो मी? अगं तुला मध्यमवर्गीय स्त्रियांच्या घरकामाची कल्पनाच नाही। हो बाई हो, तुलाच तेवढा एकटीला संसार। अगं हे सारेच करतात, या पल्याडही काही जग आहे की नाही? आहे, पण आधी मला माझं जग पेलू दे। मुलं मोठी झाली की मग येईन मी तुझं जग पेलू लागायला। अगं शिला, असं दुसऱ्याचं जग पेलता पेलता स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पश्चाताप करणारे खूप पाहिले बरं मी। तिच्या या वक्तव्यावर शिला जोरात हसली। तेवढ्यात विजय सरबतचे ग्लास घेऊन आला। घरात नोकर असताना आणि त्याच्या मम्मीने त्याला न सांगता अगत्यपूर्वक सरबत करून आणलं, ह्याचं तिला भारी कौतुक वाटलं। कौतुक भरल्या नजरेनं तिनं त्याच्याकडे बघितलं आणि सरबतचा ग्लास त्याच्या हातातून घेणार त्याच क्षणी तिला विजयच्या कॉलरवर मोठा हिरवा किडा दिसला। अचानक दिसलेल्या किड्यामुळे ती इतकी घाबरली की अरे विजय म्हणून किंचाळली आणि त्या गडबडीत तिच्या हातातून ग्लास पडला। त्यातलं सरबत तिच्या साडीवर सांडलं, थोडं शिलाच्याही साडीवर सांडलं। ग्लास पडताच भयाकुल नजरेने विजयने त्याच्या आईकडे बघितलं। यू रास्कल, वेंधळा आहेस नुसता, साधा सरबत तुला नीट सर्व करता येत नाही? डॅमिट, माझी स्टारची सगळी साडी खराब केलीस मूर्ख। स्मार्टनेस म्हणून कसा नाहीच तुझ्यात? काय फायदा तुला एवढं त्या महागड्या स्कूलमध्ये टाकून? हॉस्टेलची मुलं कशी स्मार्ट असतात! विजय अगदी चोरासारखा उभा होता। जणू त्याच्याकडून फारच मोठा अपराध घडला होता। त्याचे दोन्ही खांदे इतके झुकले की जयाला

तो त्याच्या मम्मी समोर एखाद्या गरीब कोकरासारखा वाटला. वाघासमोर हरणाच्या पिलांनी घाबरून उभं राहावं तसं. एवढ्या 15-16 वर्षाच्या मुलामध्ये एवढी भीती. असं लाचार होऊन आपल्या आईसमोर उभं राहणं जयाला अजिबात आवडलं नाही. त्याने म्हणायला हवं होतं, मम्मी किती बोलतेस, माझ्या चुकीनं नाहीच ग पडला तो. पण शांत सालस सुस्वभाव विजय असं बोलू शकला नाही. पण जयाला मात्र राहुलं नाही. ती शिलाला म्हणाली, अगं काय हे शिला, त्याचा काय दोष, तो किडा मला दिसला म्हणून मी ओरडले आणि माझ्याच हातून खरं तर तो ग्लास पडला. आणि पडला तर पडला ग, एवढं काय रागावतेस तू त्याला. अगं पण माझी साडी, मला लगेच मीटिंगला बाहेर जायचंय, आता परत साडी चेंज करा. आणि हा हा गालीचा बघ ना किती घाण झाला, ड्रायक्लीन करायलाच आता मला 400-500 रुपये खर्च येतो. तेवढे काही तुला जास्तचे नाही गं आंटी, जाऊ द्या ना. काय रागावतेस तू एवढ्या मोठ्या दादाला, आधीच बिचारा वर्षभर हॉस्टेलला असतो. मनीषने गोड आवाजात शिलाला आर्जव केलं आणि त्यात यशस्वी झाला. लब्बाड आहे हं म्हण्या तू, एक नंबरचा बदमाश. बसा तुम्ही, येते मी आता साडी चेंज करून. मनीषच्या गालगुच्चा घेत शिला बाहेर पडली आणि साडी बदलायला वर गेली. विजयने परत आणलेलं सरबत पिता पिता ती त्याच्याशी त्याच्या शाळेबद्दल हॉस्टेलबद्दल गप्पा मारत होती. पण तो काही खुलत नव्हता. त्याचा गेलेला मूड असा पटकन परत येणं शक्यही नव्हतं. शिला हॉलमध्ये येताच जयाने तिचा निरोप घेतला आणि विजयला घरी येण्याचं निमंत्रण देऊन ती मनीषसह बाहेर पडली. घरात आल्या आल्या नवऱ्याने त्यांचं हसत स्वागत केलं आणि म्हणाले, मन्या मी मनी प्लांट आणला बरं. मनी प्लांट तो आणखी

सह बाहेर पडली. घरात आल्या आल्या नवऱ्याने त्यांचं हसत स्वागत केलं आणि म्हणाले, मन्या मी मनी प्लांट आणला बरं. मनी प्लांट? तो आणखी कशाला हो, आहेत ना आपल्याकडे दोन चार प्रकारचे मनी प्लांट, ते सोड ग, हा वेगळाच आहे. बघू बघू अय्या, खरंच मोठ्या पानांचा आहे की हो. दुसऱ्या दिवशी जयाच्या मिस्टरांनी एका कुंडीत मनी प्लांटची प्रतिष्ठापना केली आणि ती कुंडी हॉलमध्ये आणून ठेवली. हॉलमध्ये कुंडी आणून ठेवल्या ठेवल्या जयाचं लक्ष तिकडे गेलं. अहो हे काय करता, आधीच हॉलमध्ये भरपूर कुंड्या आहेत ना. अर्थातच मिस्टरांनी तिच्या बोलण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं आणि त्या कुंडीची स्थापना खिडकीजवळ केली. कधीपासून मनीष हा सगळा प्रकार निहाळत होता. त्याने सुद्धा लगेच बाहेर बगीचातला एक मनी प्लांट तोडला आणि एका बॉटलमध्ये पाणी टाकून पोर्चमध्ये कुंडी जवळ नेऊन ठेवला आणि म्हणाला, पप्पा बघूया आपण कुणाचा मनी प्लांट आता लवकर वाढतो ते. काहीही करा पण आपापल्या झाडांना पाणी द्यायला विसरू नका, नाहीतर द्याल माझ्याच मागे लावून. जयाने कडक आवाजात दोघांवरही हुकूम सोडला. मग रोज दोघांचंही त्या रोपट्याला पाणी घालणं सुरू झालं. जयाचं त्याकडे लक्षही नव्हतं. मात्र 5-6 दिवसातच मनीषची नवलाई संपली. त्याला त्याची शाळा, अभ्यास, खेळ या सगळ्या व्यापातून त्या रोपट्याला पाणी द्यायला वेळ मिळेनासा झाला. इतर झाडांसोबत रोपटं आपलं वाढू लागलं. जयाच्या मिस्टरांचं मात्र रोज त्या लहानशा मनी प्लांटला पाणी देणं, त्याला इकडून तिकडे हलवणं सुरू होतं. 15-20 दिवसानंतर ऑफिसला जाताना ते म्हणाले, अगं आज जरा गडबडीत मी मनी प्लांटला पाणी द्यायला विसरलो, प्लीज जरा देशील. जयाच्या कामाच्या गडबडीत आणखी एक झंझट. पण ऐकतोय कोण, हातातलं काम टाकून ती रोपट्याजवळ आली, पाणी घातलं. काही दिवसांनी आपोआपच इतर झाडांप्रमाणे मनी प्लांटची देखभाल तिच्याकडेच आली. एका दुपारी सगळी कामं आटोपून खिडकीचं तावदान पुसायला खिडकीजवळ जया गेली. सहज मनी प्लांट कडे तिचं लक्ष गेलं तर काय आश्चर्य, गडद हिरव्या टवटवीत पानांच्या देठाला एक छोटासा कोंब फुटला होता. त्या अगदी लहानशा ठिपक्याने तिचं लक्ष वेधून घेतलं. मग लगेच लहान मुलाच्या उत्साहानं मनीषनं लावलेल्या रोपट्याला बघायला ती गेली. बॉटल मागे पुढे करून शोध घेतला. कुठे नवा कोंब दिसतोय काय, तिथेही एक पोपटी खूण होती. अहो तुम्हा दोघांच्याही मनी प्लांटला नवा कोंब फुटला. खरं तू बघितलं? बघितलं ना दुपारी. दोघेही हरखून मनी प्लांटचा कोंब बघत होते. मनीष तर सारखा इकडून तिकडे फिरवून फिरवून बघत होता. मग रोजच मनी प्लांटचं निरीक्षण सुरू झालं. आता त्याची धाव खिडकीकडे जाऊ लागली. एक दिवस ते म्हणाले, मनी प्लांट इकडच्या बाजूने का धावतो? अहो वनस्पती सूर्यप्रकाशाकडेच धाव घेईल ना. तसं नव्हे ग, त्यांनाही आधार हवा असतो. खिडकीच्या गजाच्या आधाराने आता मनी प्लांट वर जाणार, बघच तू. हो का मम्मी, माझं मनी प्लांट का नाही वाढत ग? मी याची जागा बदलते. हो हो बदल. दोन्ही मनी प्लांट आपापल्या प्रगतीने वाढत होते. पाळण्यात वाढणाऱ्या बाळाच्या वाढीवर आईचं लक्ष असतं, तसंच त्यांचं झालं. ते रोप फक्त वाढत होतं, चालत नव्हतं की हसतही नव्हतं. पाणी कमी पडलं म्हणून एखाद्या दिवशी रडतही नव्हतं. पण ते रोपटं आता तिच्या कुटुंबाचा एक भाग झालं होतं. जया आपोआप त्यात गुंतून पडली, चक्क त्याच्या प्रेमात पडली. वनस्पतींना जीव असतो, त्या श्वास घेतात, त्यांना अन्न पाणी लागतं वगैरे सर्व वनस्पतीशास्त्रात ती शिकली होती. पण वनस्पती लढाही लावतात हे मात्र ती आताच अनुभवत होती. मनीषने मनी प्लांटची जागा बदलून 8-10 दिवस झाले तरी त्यात मात्र फारसा फरक पडलाच नाही. आपलं मनी प्लांट वाढत का नाही म्हणून मनीष खूप हिरमुसला. म्हणाला, आई बगीचातलं प्रत्येक झाड कसं छान हिरवगार ताजं तवानं टवटवीत दिसतं. पप्पांचा मनी प्लांट बघ कसा छान वाढला. त्यांना झाडाबद्दल प्रेम आहे बेटा, मग मला नाही का? तसं नव्हे रे, त्याला कसं सांगावं जयाला कळेना. त्याच्या पप्पांची प्रेमळ नजर सारख्याच वात्सल्याने सगळ्या झाडांवरून फिरत असते. वनस्पतीच्याही वाढीला माणसांच्या प्रेमाचीच आवश्यकता आहे. मनीषच्या खुरडलेल्या मनी प्लांटने जयाला या सगळ्या गोष्टी मान्य करायला लावल्या. दोन्ही मनी प्लांटला खतपाणी माती सगळं सारखं होतं. पण पप्पांचा मनी प्लांट भराभर वाढला, तरारला. मात्र मनीषचा खुरटला, कारण तिकडे माणसांची ये जा कमी. शिवाय त्याला नुसतंच कर्तव्य भावनेतून किंवा त्या लहानग्याची हौस म्हणूनच पाणी मिळालं, प्रेम मिळालं. पण त्याच्या अंगावरून ममत्वाची वात्सल्याची नजर कुठे फिरली? त्याला ऊन जास्त झालं असेल म्हणून एक दोनदा मनीषने त्याची जागा बदलली. पण वारंवार त्याच्याकडे लक्ष कुणी दिलं? त्याच्या जातीने कोणी विचारपूस केली? जयाला एकदम शिलाच्या विजयची आठवण झाली. अजय विजय जोडीने तिच्या समोर उभे राहिले. दोघे एकाच घरातली एकाच आईची मुलं,
एक घरी वाढतो, दुसऱ्याला उच्च शिक्षणासाठी वसतिगृहात ठेवले, त्याला पाहिजे त्या सुखसोयी पुरवल्या, पाहिजे तेवढा पैसा पाठवला, वसतिगृहातलं स्वच्छंदी जीवन तो उपभोगत होता, कोणाचा धाक नाही, दडपण नाही, तरीही झपाट्याने शारीरिक आणि मानसिकरित्या वाढ झाली ती घरी राहणाऱ्या अजयची, कारण त्याला आई वडिलांची ऊब मिळाली. शेवटी आईचाच पदर हवा असतो ना मुलांना, पण आज परिस्थिती बदलली.

0: आईचा पदर मिळणं म्हणजे आज पर्वणी झाली आहे. मग आजची पिढी चांगली तयार होणार कशी? त्यांना प्रेमाची ऊब मिळणार नाही तर त्यांची गत मनीषच्या मनीप्लांट सारखीच होणार. खुरटलेली त्यांचाही निकाल असाच लागणार विजयच्या द्वितीय श्रेणी सारखा.
1: श्रोते हो, आताच आपण अरुणा सबाने यांची कथा ऐकलीत. कथेचं शीर्षक होतं मनीप्लांट. यानंतर आपण डॉक्टर श्यामल सराडकर यांच्या कविता आणि गझल ऐकणार आहोत.
2: माझी पहिली गझल. बेचेनीला पंख दिले अन झोप उडाली, डोळ्याला तू काय दिले अन झोप उडाली. बेचेनीला पंख दिले अन झोप उडाली, डोळ्याला तू काय दिले अन झोप उडाली. छान चालले होते सारे मनमेंदूचे, छान चालले होते सारे मनमेंदूचे, डोक्याला तू पाय दिले अन झोप उडाली. चार दिसांचा मोहर होता या फुलण्याचा, पानगळीची याद दिली अन झोप उडाली. आता कुठे तर जगावयाची इच्छा झाली, आता कुठे तर जगावयाची इच्छा झाली. मृत्यू म्हणे चल निघायचे अन झोप उडाली. रात्र कशी जागून काढली आनंदाने, सकाळ पारी कशी कळेना झोप उडाली. गुरुजी झोपे बद्दल नेहमी सिरियस होते, गुरुजी झोपे बद्दल नेहमी सिरियस होते. आयुष्याच्या संध्याकाळी झोप उडाली. बालपणीचे कंचे फुटले गारा सुटल्या, बालपणीचे कंचे फुटले गारा सुटल्या. डोळे कंचे झालेले अन झोप उडाली. बेचेनीला पंख दिले अन झोप उडाली, डोळ्याला तू काय दिले अन झोप उडाली. माझी दुसरी कविता. तुटता तुटता सावरताना ठणकत होती एक ढहाळी, तुटता तुटता सावरताना ठणकत होती एक ढहाळी. फुटली होती छान पालवी कोमल हिरवी स्तब्ध कोवळी. चहू दिशेने वादळ सुटले उन्मळताना पाय वाकला, चहू दिशेने वादळ सुटले उन्मळताना पाय वाकला. गळून पडल्या फांदीवर मग उधळीने संसार फुलवला. निसर्ग अपुल्या तालावरती गातो अविरत हळवे गाणे, अस्तित्वाचे रंग सोहळे काळाचे विझणे अंकुरणे. माझी तिसरी कविता. लिहिता लिहिता ना सुटलेले त्यावर आता लिहायचे, लिहिता लिहिता ना सुटलेले त्यावर आता लिहायचे. अंधुक अंधुक आठवलेले त्यावर आता लिहायचे. कशा कशाच्या मागे तेव्हा किती कसे मी पळायचो, पळताना जे मागे उरले त्यावर आता लिहायचे. जगता जगता वाटेवरती वळणे आली कितीतरी, मार्ग मनाचे उरले सुरले त्यावर आता लिहायचे. देह किनारा किती सजवला घरटे मातीचे विणले, लाटांनी जे पुसून नेले त्यावर आता लिहायचे. काडी कचरा जमवत गेलो कुणास आता सांगावे, मागे सुटले शंख शिंपले त्यावर आता लिहायचे. चतुर होतो तेव्हा आपण उगाच स्वार्थी बनायचो, ज्यांना ज्यांना उगा फसवले त्यावर आता लिहायचे. उगाच मांडत होतो आपण खेळ भांडुले शब्दांचे, शब्दा पल्याड अनुभवलेले त्यावर आता लिहायचे. माझी पुढची कविता. उत्तर नव्हते माझ्या पाशी तळहाताच्या रेषेपाशी, उत्तर नव्हते माझ्या पाशी तळहाताच्या रेषेपाशी. जंगल जंगल भटकत गेलो प्रश्न मांडले हरिणापाशी. कोण शिकारी बोलत होता बकरी होतो वाघापाशी. धाप लागलेली जगण्याला कोण साचले हृदयापाशी. वादळ वारा सुसाट आला पान बिलगले झाडापाशी. श्वास बावरा खरचटलेला जगणे जखमी मृत्यूपाशी. उत्तर नव्हते माझ्या पाशी तळहाताच्या रेषेपाशी. माझी पुढची गझल. आसवांच्या पावलाला शेवटी लागो किनारा, आसवांच्या पावलाला शेवटी लागो किनारा, पंख झडल्या पाखराला शेवटी लागो किनारा। जन्मभर पिसले जीवाला पण अखेरी हात खाली, जन्मभर पिसले जीवाला पण अखेरी हात खाली, पीठ झाल्या दरवळीला शेवटी लागो किनारा। थांबली ही झुंज माझी संपली आता लढाई, थांबली ही झुंज माझी संपली आता लढाई, दोष देणाऱ्या जगाला शेवटी लागो किनारा। पेरले मी रक्त माझे पण उडाली धूळ पदरी, पेरले मी रक्त माझे पण उडाली धूळ पदरी, ह्या नशिबाच्या खळाला शेवटी लागो किनारा। कोरड्या डोळ्यात ज्याच्या साचले होते समंदर, त्या जळालेल्या घराला शेवटी लागो किनारा। काय हाती लागते मग शेवटाला माणसाच्या, काय हाती लागते मग शेवटाला माणसाच्या, शून्य होणाऱ्या मनाला शेवटी लागो किनारा। शोधताना ताल माझा गात होतो एक गाणे, भटकलेल्या वासराला शेवटी लागो किनारा। जिंदगानी काच होती रुतत गेली काळ झाला, जिंदगानी काच होती रुतत गेली काळ झाला, मुखवट्याच्या आरशाला शेवटी लागो किनारा, मुखवट्याच्या आरशाला शेवटी लागो किनारा। माझी नंतरची गजल, काय बरोबर काय चुकीचे कधी कुणाला कळले आहे, काय बरोबर काय चुकीचे कधी कुणाला कळले आहे, कसे माजते मनात काहूर कधी कुणाला कळले आहे। प्रत्येकाची कथा निराळी जगता जगता फुलते विजते, प्रत्येकाची कथा निराळी जगता जगता फुलते विजते, एक सारखे नाटक नसते कधी कुणाला कळले आहे। मनात घर झालेच कुणाचे, मनात घर झालेच कुणाचे, घरात मनमग लागत नाही, मनातले हे चिंब निखारे कधी कुणाला कळले आहे। निरागसांचे बकरी होणे परिस्थितीचे वाघसभोती, निरागसांचे बकरी होणे परिस्थितीचे वाघसभोती, हिंसक नसणे तरीही मरणे कधी कुणाला कळले आहे। काय बरोबर काय चुकीचे कधी कुणाला कळले आहे, कसे माजते मनात काहूर कधी कुणाला कळले आहे। पुढची कविता, तुझ्या पावलांचा ठेका पाचोळ्याला खुणावतो, तुझ्या पावलांचा ठेका पाचोळ्याला खुणावतो, स्वर पाखराचा गळा उंच उंच ओघळतो। खारू ताई भीर भीर कशी बघते भयाने, खारू ताई भीर भीर कशी बघते भयाने, शोधी दाणे इवलेसे तूर तूर नजरेने। राणी वनी खडकाळ झुळ झुळ डोहापाशी, राणी वनी खडकाळ झुळ झुळ डोहापाशी, बिया गाठते अंबर रुजू येते पाण्यापाशी। गाव वारुळ मुंगीचे, गाव वारुळ मुंगीचे, गर्द सावली हिरवी, भूर भूर पीठ करी चक्की गाताना भैरवी। वळणांची रान वाट जसा भांग जंगलाचा, वळणांची रान वाट जसा भांग जंगलाचा, पेरू आभाळ मनात शुभ्र अंकुर मातीचा, पेरू आभाळ मनात शुभ्र अंकुर मातीचा। पुढची गजल, फुलण्या आधी खुडतो जोतो हेच फुलांचे दुखणे आहे, फुलण्या आधी खुडतो जोतो हेच फुलांचे दुखणे आहे, खुलण्या आधी तळतो जोतो हेच ऋतूंचे दुखणे आहे। किती खोल ही नदी तळाला, किती खोल ही नदी तळाला, लोक आताशा थरथरलेले, कसे विसरती टोकावरती हेच पुलांचे दुखणे आहे। जरजर जगणे कातर वेळी खादल झालो पाखर ओठी, जरजर जगणे कातर वेळी खादल झालो पाखर ओठी, साथ सोडली फांदी नेही हेच फळांचे दुखणे आहे। फुलण्याआधी खुडतो जोतो हेच फुलांचे दुखणे आहे, खुलण्याआधी तळतो जोतो हेच ऋतूंचे दुखणे आहे। माझी पुढची गजल, पोहून पार केली कुठली नदी मनाची, पोहून पार केली कुठली नदी मनाची, डोळ्यात साचलेली कुठली नदी मनाची। गजरा कसा मनाला ऊन श्वास देतो, केसात माळलेली कुठली नदी मनाची। मकडी कशी फुलवते जाळे हवे किनारी, मकडी कशी फुलवते जाळे हवे किनारी, पंखात वेढलेली कुठली नदी मनाची। फुलपाखरू निघाले सोडून डोह हिरवा, फुलपाखरू निघाले सोडून डोह हिरवा, रानात वाचलेली कुठली नदी मनाची। पंखात त्राण नाही आता उडावयाला, चोचीत राहिलेली कुठली नदी मनाची। होते हवे मलाजे झाले अखेर माझे, हृदयात पोचलेली कुठली नदी मनाची। गाणे अखेर न्हाले तालात झुळझुळीच्या, गाणे अखेर न्हाले तालात झुळझुळीच्या, कंठात पेरलेली कुठली नदी मनाची। पोहून पार केली कुठली नदी मनाची, डोळ्यात साचलेली कुठली नदी मनाची। माझी पुढची कविता, अवकाशातून बघितले तर दिसतो इवला ठिपका, अवकाशातून बघितले तर दिसतो इवला ठिपका, पृथ्वी म्हणजे नदी काठच्या वाळूचा पापुद्रा। शून्यातून शून्यात जायचे बाकी काही नाही, जगणे म्हणजे झुळूक हवेची विरघळलेला पारा। उगाच जाती धर्म देश अन किती लंगड्या बाता, भ्रमात जगणे मरणे अपुले पोकळ नखरा सारा। अवकाशातून बघितले तर दिसतो इवला ठिपका, पृथ्वी म्हणजे नदी काठच्या वाळूचा पापुद्रा। माझी शेवटली गजल, काठावरती पाय घसरला नदी समजणे सोपे नसते, काठावरती पाय घसरला नदी समजणे सोपे नसते, कुठवर असतो प्याला भरला नदी समजणे सोपे नसते। खळखळ लाटे सोबत नेते शिंप शिंपले रेती माती, खळखळ लाटे सोबत नेते शिंप शिंपले रेती माती, कुठवर करते चिंब मनाला नदी समजणे सोपे नसते। उडून जाते मिठीत घेते आभाळाला जीव लावते, उडून जाते मिठीत घेते आभाळाला जीव लावते, साद घालते कशी घनाला नदी समजणे सोपे नसते। माती मध्ये स्वतः मिसळते साय राखडी लोणी होते, माती मध्ये स्वतः मिसळते साय राखडी लोणी होते, थंड चिखल को मल पायाला नदी समजणे सोपे नसते। काठावरती पाय घसरला नदी समजणे सोपे नसते, कुठवर असतो प्याला भरला नदी समजणे सोपे नसते, नदी समजणे सोपे नसते। धन्यवाद।
1: श्रोते हो, आताच आपण डॉक्टर श्यामल सराडकर यांच्या कविता आणि गझल ऐकल्यात। याचबरोबर वेळ झाली आपली रजा घेण्याची। पुन्हा भेटूया पुढील साहित्य सौरभ या कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे। ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती।
3: साहित्य सौरभ कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून।

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजतात. आता प्रादेशिक बातम्या.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का?
3: काय कसे आहात?
1: काय झालं?
2: फीस अटेन्शन.
1: राहुलचा बँक अकाउंटर आहे तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे.
6: अरे राम, या हा पंखा का चालू ठेवलायस? वीज बिल काय तुझा बाप भरणार?
5: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
7: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. pmsuryaghar.gov.in वर.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपर फुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एका आरोपीचं न्यायालयात आत्मसमर्पण. आणि विशेष सखोल पुनरीक्षण काम 100% पूर्ण करणारा चिपळूण ठरला राज्यातला पहिला मतदारसंघ. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाल्यानं कामकाज होऊ शकलं नाही.

0: याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातले FIR मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी आज दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली. त्यामुळे चार वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं. विधेयकावरच्या चर्चेसाठी 6 तासांचा कालावधी राखून ठेवला असून आवश्यकता पडल्यास अधिक वेळ देऊ असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला म्हणाले. 2024 कायद्यात असलेली शिक्षेची तरतूद या सुधारणा विधेयकात कडक करण्यात आली आहे. त्याअंतर्गत पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास 2 महिन्यात पूर्ण करणं बंधनकारक होणार आहे. पेपरफुटी किंवा परीक्षांमध्ये अवैध मार्गांचा वापर करणाऱ्यांना किमान 5 वर्ष ते जास्तीत जास्त 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे. संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. या प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत खटला चालवण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जलदगती न्यायालय स्थापन करायचे अधिकारही या विधेयकाद्वारे दिले आहेत. तसंच विशिष्ट परिस्थितीत या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करायचे अधिकारही केंद्र सरकारला दिले आहेत.
0: छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आणण्याचा कोणताही विचार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिला असून केवळ आंदोलन आहे म्हणून लाठीमार करणं समर्थनीय नाही असं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज व्यक्त केलं. जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं. अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातल्या जलालपूर इथल्या एका 19 वर्षांच्या विद्यार्थिनीनं 2 दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. नीट परीक्षेतल्या अपयशामुळे नैराश्य आल्याचं या विद्यार्थिनीनं आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केलं आहे. पक्षांतरबंदी कायद्याच्या तरतुदींचा पुनर्विचार करावा या मागणीसाठी ज्येष्ठ वकील आणि खासदार कपिल सिब्बल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला नोटीस जारी केली. याचिकेसंदर्भातल्या अनेक बाबींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार अलीकडेच या तरतुदींचा आधार घेऊन इतर पक्षात गेले. या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी वैयक्तिक स्वरूपात ही याचिका दाखल केली आहे. अशा पक्षांतरामुळे बहुमताचं चित्र पालटू शकतं असं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. 1993 मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतला प्रमुख आरोपी अबू सालेम याच्या सुटकेच्या अर्जावरचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला. 2005 पोर्तुगालमधून सालेमचं प्रत्यार्पण झालं तेव्हा त्याला 25 वर्षांचा कारावास दिला होता. या काळात चांगल्या वागणुकीबद्दल 3.5 वर्षांची सूट शिक्षेतून मिळाल्याचा दावा करून त्यानं मुंबई उच्च न्यायालयात सुटकेसाठी अर्ज केला होता. मात्र त्याचा दावा कायद्याच्या चौकटीत नसल्याचा निवाडा उच्च न्यायालयानं दिल्यावर सालेमनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्याची सुनावणी आज न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठासमोर झाली. उद्या सविस्तर निवाडा दिला जाईल. इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातून नफा मिळवल्याच्या समाज माध्यमावरच्या पोस्टविरोधात मेटा, गुगलसह इतर समाज माध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करायला मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना परवानगी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधले काही दूध पुरवठादार आणि विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं हंगामी स्थगिती दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणातल्या आग्रा इथल्या सोनू कुमार या आरोपीनं भिवंडी

0: न्यायालयात आत्मसमर्पण केलं आहे. त्यानंतर त्याला भिवंडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 15 पोहोचली आहे. या आंतरराज्य रॅकेटशी संबंधित इतर आरोपींच्या भूमिकेबाबतही पोलीस सखोल तपास करत असल्याचं भिवंडीचे पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांनी सांगितलं. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यासाठी 335 कोटी रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या निधीतून सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, जमिनीचं आरोग्य व्यवस्थापन तसंच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विविध प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेसंदर्भात प्राप्त झालेली तक्रार, पुरावे आणि निवेदनांची चौकशी करण्यासाठी एमपीएससीनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 22 मार्च रोजी ही परीक्षा झाली होती. या परीक्षेच्या मुलाखतीच्या संपण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 21 जुलैला एका व्यक्तीनं पेपर फुटल्याची तक्रार एमपीएससीकडे केली होती. नंतर हा दावा चेष्टेनं केला असल्याचं तक्रारदारानं एमपीएससीला कळवलं असल्याचं एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी सांगितलं.
1: मी तक्रार केली होती, ती तक्रार चुकीची आहे. प्रत्यक्षात एक उमेदवार आहे, जो उमेदवार या परीक्षेमध्ये सिलेक्ट होऊ शकला नाही आणि त्याला वाटलं की ही परीक्षा 12-14 वर्षांनी झालेली आहे, आता पुढची 10-12 वर्ष परीक्षा होणार नाहीये, त्यामुळे आपण या सध्याच्या जर आपण अशी तक्रार केली तर कदाचित ही परीक्षा रद्द होईल आणि फेरपरीक्षा होईल, म्हणून त्यांनी मी अशी तक्रार केलेली आहे. मी अशी तक्रार माझी वापस घेतो आहे.
0: टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी 7 दिवसात राजीनामा द्यावा, अन्यथा काँग्रेस राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा काँग्रेसच्या युवक आणि विद्यार्थी संघटनांनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातला 265 चिपळूण हा मतदारसंघ मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारा राज्यातला पहिला मतदारसंघ ठरला आहे. मतदान अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस काम केल्यामुळे हे शक्य झाल्याचं चिपळूणचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी आकाश लेगाडे यांनी सांगितलं. मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारं राज्यातलं पहिलं गाव ठरण्याचा मानही चिपळूण तालुक्यातल्याच मौजे टेरो बुद्रुक गावानं पटकावला होता. केंद्र सरकारनं 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांची चाचणी घ्यायला रिझर्व्ह बँकेला परवानगी दिली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यावर या नोटा नियमित वापरात येऊ शकतील. कागदी नोटांच्या ऐवजी पूर्णपणे प्लास्टिकच्या नोटा वापरण्याचा रिझर्व्ह बँकेचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपरफुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. पक्षांतरबंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एका आरोपीचं न्यायालयात आत्मसमर्पण आणि विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारा चिपळूण ठरला राज्यातला पहिला मतदारसंघ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: ताई, हे बघ.
3: हॅपी बर्थडे टू यू.
2: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
3: नेहमी शॉपिंग.
2: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
4: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
2: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
5: आय नो ना.
2: आरबीआय सांगते,
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2026 या कार्यक्रमांतर्गत सहभागी झालेल्या युवा वर्गाशी संवाद साधला. या निमित्तानंच हा कार्यक्रम तसंच प्रधानमंत्र्यांच्या या संवादाचं महत्व आणि वैशिष्ट्यांशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोतेहो, गेली अनेक दशकं देशाच्या उत्तर सीमेलगतची अनेक गावं विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. स्वाभाविकपणे विकासाच्या अभावानं निर्माण होणाऱ्या अनेक समस्याही या गावांमध्ये आहेत. ही परिस्थिती बदलावी हा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला.

0: होता. त्याच अनुषंगानं केंद्र सरकारनं 2023 मध्ये व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामच्या पहिल्या टप्प्याला मान्यता दिली होती. या पहिल्या टप्प्यात अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड आणि लडाख ही पाच राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांमधल्या 19 जिल्ह्यातल्या 46 विभागांमधल्या 662 सीमावर्ती गावांचा सर्वांगीण विकास करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर 2025 मध्ये सरकारनं या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यालाही मान्यता दिली. प्रधानमंत्र्यांच्या दृढ संकल्पातून सुरू झालेल्या या कार्यक्रमानं देशाच्या उत्तर सीमावर्ती भागातल्या गावांचा कायापालट होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाविषयी अधिक सांगतायत ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक सारंग दर्शने.
1: पंतप्रधान मोदींनी सरकार आल्यानंतर जे वेगवेगळे कार्यक्रम सुरू केले होते त्याच्यातला व्हायब्रंट विकसित व्हिलेज असा एक कार्यक्रम 2-3 वर्षांपूर्वी सुरू केला होता आणि त्या कार्यक्रमाची संकल्पना अशी आहे की भारतातल्या सीमावर्ती प्रदेशांमधल्या राज्यांमधल्या ज्या विकसनशील गावांचा प्रगतीचा वेग आहे किंवा त्यांची वाटचाल जी आहे त्याच्याकडे लक्ष देणं, तिथे जाणं आणि त्या गावांना मुख्य भारताच्या विकास यात्रेमध्ये सहभागी करून घेणं. म्हणजे पूर्वी आपल्याला या गावांचा उल्लेख शेवटची गावं, सीमावर्ती गावं अशी केली जायची. मोदींनी ही परिभाषा बदलून पहिली गावं असं केली. त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यात उत्तरेकडची किंवा पूर्वेकडची जी गावं आहेत ती गावं ही भारतातली पहिली गावं आहेत. म्हणजे पहिल्यांदा तिथे सूर्यप्रकाश मिळतो, पहिल्यांदा तिथून आपण भारतात प्रवेश करतो, म्हणून त्याला त्यांनी पहिली गावं असं म्हटलं. म्हणजे त्याच्यात एक प्रकारचं प्राधान्य देणं हा जो आहे प्राधान्यक्रम बदलणं या अर्थाने ही एक मानसिक प्रक्रिया असते आणि ती महत्वाची आहे असा एक संदेश त्याच्यातून गेला. तेव्हापासून एक सुरू झालं की वेगवेगळी ईशान्येतली किंवा पूर्व भारतातली किंवा पश्चिम भारतातली जी सीमावर्ती गावं आहेत ती गावं निवडायची आणि त्या गावांकडे विशेष लक्ष द्यायचं. म्हणजे विकासाच्या ज्या राज्यातल्या देशातल्या चालणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजनांमधल्या महत्वाच्या सगळ्या योजना त्या गावांमध्ये प्राधान्याने राबवायच्या. त्यांचं GDP कसं वाढेल याच्याकडे लक्ष द्यायचं, रोजगार कसा वाढेल याच्याकडे लक्ष द्यायचं. आता अनेक त्या गावांमध्ये शाळा नव्हत्या, त्या गावांमध्ये शाळा सुरू झाल्या, छोटी रुग्णालय सुरू झाली, ग्रामीण रुग्णालय सुरू झाली. हा त्या व्हायब्रंट व्हिलेजचा एक भाग. आणि दुसरा त्याच्यातला भाग असा की या गावांना आणि या गावातल्या लोकांना भारतातल्या इतर सगळ्या लोकांच्याशी जोडून देणं, अशा दोन पातळीवरती पंतप्रधानांनी हा कार्यक्रम सुरू केला. आणि त्याच्यातलं विकसित किंवा व्हायब्रंट व्हिलेजच्या कन्सेप्टमध्ये एक त्याच्यातला भाग असा आहे की मोदी स्वतः हे अनेक वर्ष पंतप्रधान होण्याच्या आधी देखील या गावांमध्ये जात असत आणि त्या गावांना भेटी देऊन तिथले कार्यक्रम पाहत किंवा विकासाची कल्पना त्यांची लक्षात घेत. याला एक आणखीन वेगळा अँगल आहे की सगळ्या देशातल्या सीमावर्ती गावांमध्ये जाऊन तिथल्या लष्करी ठाण्यांना, लष्करी छावण्यांना भेट द्यायची आणि त्या जवानांबरोबर दिवाळी असेल किंवा इतर काही सण असतील तर ते त्यांच्यासोबत तिथे साजरे करायचे. त्याच्यामध्ये जसा लष्करी जवानांशी संवाद साधण्याचा एक भाग होता त्याचप्रमाणे तिथल्या लोकांना एकूण सगळ्या आपल्या विकास प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणं असा सुद्धा त्याच्यामध्ये भाग होता. हे थोडक्यामध्ये असं आहे की भारतातल्या सगळ्या भागांमध्ये होणाऱ्या विकासाच्या एकूण वाटचालीमध्ये अगदी दूरस्थ असं म्हणतो अशा छोट्या छोट्या गावांना सुद्धा सहभागी करून घेणं हा या सगळ्या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. आणि काही दिवसांपूर्वी याची जी पाहणी झाली होती त्या पाहणीत असं आढळून आलं होतं की यातल्या अनेक गावांमध्ये पहिल्यांदाच विजेचा पुरवठा चांगला झाला, सॅनिटेशनची जी व्यवस्था झाली, काही गावांमध्ये शाळा नव्हत्या तिथे शाळा झाल्या. अशा प्रकारे हा जो कार्यक्रम बऱ्यापैकी एक टप्पा गाठून आता पुढच्या टप्प्यात प्रवेश करतोय आणि दर काही वर्षांनी ती गावांची पाहणी होते आणि त्या योजनेमध्ये नवीन नवीन गावं समाविष्ट केली जातात.
0: श्रोते हो, विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित एका प्रश्नमंजुषा उपक्रमानंतर देशभरातल्या 3 लाखांपेक्षा जास्त युवा प्रतिनिधींमधून 400 जास्त जणांची निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या या युवा प्रतिनिधींनी लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या 74 सीमावर्ती गावांमध्ये राहून तिथली जीवनशैली, संस्कृती आणि विकासाशी संबंधित प्रत्येक पैलूचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. कालच प्रधानमंत्र्यांनी या युवा प्रतिनिधींशी संवाद साधला. विकसित भारत घडवण्यासाठी विकसित गावं हाच पाया असल्याचा मंत्र प्रधानमंत्र्यांनी या संवादातून दिला. प्रधानमंत्र्यांनी साधलेल्या या संवादातले ठळक मुद्दे ऐकूयात त्यांच्याच शब्दात.
2: आज का एक कार्यक्रम बहुत विशेष है. देश भर के करीब 250 जिलों के युवा साथी इस प्रोग्राम से जुड़े हैं. साथियों, कुछ साल पहले हमने माय भारत मंच बनाया था और आज पूरे देश में माय भारत के युवा साथी बहुत प्रशंसनीय काम कर रहे हैं. साथियों, विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग के दौरान मैंने एक विचार युवाओं के सामने रखा. विचार ये था कि क्यों ने युवा साथी वर्चुअल माध्यम के बजाय जमीन पर उतरकर

0: प्रत्यक्ष काही काम करणं किंवा लगेच काही सामाजिक उपक्रम करणं असं अपेक्षित नाहीये. या मुलांनी केवळ तिथे जायचं, त्या गावांमध्ये राहायचं, त्या लोकांच्याशी संवाद साधायचा आणि त्यांचं जीवन, त्यांचे प्रश्न समजावून घ्यायचे अशी या योजनेची एक कल्पना आहे. आणि आतापर्यंत अशी शेकडो मुलं ही सीमावर्ती राज्यांमधल्या अनेक गावांमध्ये जाऊन आली आहेत. आता त्याच्यातल्या एका तुकडीशी संवाद साधताना पंतप्रधानांनी आज सांगितलं की तुमचं जे शिक्षण आहे किंवा तुमचे जे अनुभव आहेत किंवा तुमचं रोजचं जे दैनंदिन जीवन आहे ते आणि तुम्ही ज्या गावांमध्ये जाणार आहात तिथलं जीवन, तिथले सगळं लोकांचं राहणीमान याचा सांधा जोडताना तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल. आणि ते एका अर्थाने खरंच आहे की शहरांमधली मुलं किंवा निमशहरी भागांमधली मुलं ज्या पद्धतीने राहतात किंवा जगतात तेव्हा त्यांना भारतातल्या अगदी टोकाच्या किंवा दूरस्थ अशा राज्यांमधले लोक कसे राहतात, त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांचं जीवन कसं आहे, त्यांची परंपरा किंवा संस्कृती कोणती आहे याचा काही अनुभव फक्त नुसता परोक्ष असतो, म्हणजे वाचून असेल किंवा ऐकून असेल, पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं हे एका अर्थाने त्यांचं जीवन समृद्ध करणारा असा अनुभव असतो. आणि याच्यातून एक शक्यता अशी असते की ही जी सगळी तरुण मुलं जातात ते अतिशय संवेदनशील असतात, त्याच्यामुळे याच्यामधून काही आपल्याला पुढच्या काळामध्ये चांगलं काम करणारे कार्यकर्ते सुद्धा त्याच्यातून जन्माला येऊ शकतात. ते कोणत्याही एका संघटनेचे एका पक्षाचे असावेत असं नाही, पण त्यांना तिथे गेल्यानंतर जी दृष्टी मिळेल, जो अनुभव मिळेल, त्याच्यामधून त्यांच्यामध्ये नवीन काहीतरी काम करण्याची अशी एक प्रेरणा सुद्धा निर्माण होऊ शकेल. हे केंद्र सरकारने हा देशभरातल्या विद्यार्थ्यांसाठी गेली काही वर्ष राबवलेला उपक्रम आहे आणि त्याला आता एक चांगलं वळण असं लागतंय की दरवर्षी शेकडो हजारो मुलं त्यासाठी उत्सुक असतात जाण्यासाठी, त्याच्यातून चांगल्या होतकरू मुलांची निवड होते आणि ती मुलं या ठिकठिकाणच्या राज्यांमध्ये जाऊन राहतात, तिथल्या स्थानिक नागरिकांच्या घरांमध्ये जाऊन ती राहतात आणि तिथे त्यांच्यासोबत 8-10 दिवस संवाद साधतात, अनुभव घेतात. याच्यातून एक गोष्ट होऊ शकते की सरकारने जसा हा उपक्रम सुरू केलाय तसा खाजगी पातळीवरती वेगवेगळ्या संस्था असा उपक्रम करतात किंवा अनेक शैक्षणिक संस्था आहेत, अनेक विद्यापीठ आहेत, त्यांनी याच्यापासून जर स्फूर्ती घेतली आणि अशा प्रकारे विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात किंवा अनेक कोर्सेस असतात त्यानुसार किंवा स्वतंत्रपणे सुद्धा विद्यापीठांनी जर असे विद्यार्थी हे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या छोट्या खेड्यांमध्ये गावांमध्ये जर पाठवले तर त्याचा खूप उपयोग होईल आणि काही वेळेला तिथले प्रश्न सोडवण्यासाठीची एक दृष्टी किंवा एक नवीन कल्पना ही या मुलांना सुद्धा सुचू शकते आणि त्याच्यामधून सगळा भारत एक आहे अशी भावना मनामध्ये निर्माण होणं आणि सगळे भारतीय माझे बांधव आहेत असं आपण प्रतिज्ञेमध्ये म्हणतो पण प्रत्यक्ष तो अनुभव जगणं आणि तो अनुभव घेणं यासाठी ही योजना मला खूप महत्वाची वाटली. आणि पंतप्रधानांनी या सगळ्या तरुण मुलांना उद्देशून जे भाषण केलं ते अतिशय स्फूर्तीदायक होतं आणि त्या भाषणानुसार जर अशा प्रकारची योजना पुढे अनेक वर्ष चालू राहिली तर भारतातल्या हजारो मुलामुलींना ग्रामीण जीवनाचा हा प्रत्यक्ष अनुभव येईल.
1: विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राम या उपक्रमामुळे सीमावर्ती गावांचा सर्वांगीण विकास आणि तिथल्या जीवनमानाशी देशभरातला युवा जोडला जात आहे. देशाच्या या पहिल्या गावांपासून ते उर्वरित भागाच्या विकासातली दरी दूर होण्याचा मार्गही प्रशस्त होत आहे. हेच या उपक्रमाचं खरं यश. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवरून. श्रोतेहो, वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची. ऐकूया माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आज सोमवार आहे. आज आपल्या

0: कार्यक्रमामध्ये गीत संवाद अंतर्गत शेतीविषयक माहिती आणि छान छान गाणी आपण ऐकणार आहोत. पण मंडळी, कार्यक्रमाची सुरुवात करूया. ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज ऐकून.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 25, 26, 27, 28 व 29 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 25, 26 व 27 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर 28 व 29 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 25, 26 व 27 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच 28 व 29 जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 29 जुलै पर्यंत कमाल तापमान 28 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 85 ते 86 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 81 ते 85 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 15 ते 27 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा 24, 25 व 26 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा, सांगली जिल्ह्यामध्ये 25, 26, 27, 28 व 29 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 25, 26 व 27 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच 25 व 26 जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 29 जुलै पर्यंत कमाल तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 89 ते 91 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 79 ते 82 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 21 ते 32 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा, सातारा जिल्ह्यामध्ये 25, 26, 27, 28 व 29 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 25, 26 व 27 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर 28 व 29 जुलै रोजी घाट भागामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 25, 26 व 27 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच 25 व 26 जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 29 जुलै पर्यंत कमाल तापमान 28 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 90 ते 92 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 85 ते 91 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 16 ते 29 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा 24, 25 जुलै रोजी सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी 26, 27 व 28 जुलै रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी पुढील 3 दिवस मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला असल्यामुळे घाट भागातील शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.
0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकला. मंडळी, कार्यक्रमात आता पुढे जाऊया, ऐकूया गीत संवाद. आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये मेथीपासून आरोग्यवर्धक पदार्थ कसे बनवावे याविषयी आपण माहिती घेणार आहोत. मंडळी, मेथीपासून अनेक उप उत्पादने तयार करण्यासाठी सोप्या आणि प्रभावी प्रक्रिया तंत्रांचा उपयोग केला जातो. यातलं एक महत्वाचं उत्पादन म्हणजे कसुरी मेथी. हे उत्पादन मुख्यतः मसाला, पराठा किंवा भाज्यांमध्ये चव वाढवण्यासाठी वापरलं जातं. त्यामुळे यांचा विविध पदार्थांमध्ये मूल्यवर्धन करण्यासाठी फायदा होतो. मेथीपासून प्रामुख्य

प्रामुख्यानं कसुरी मेथी, मेथी अर्क, मेथी चहा, मेथीचं लोणचं, मेथीचं तेल अशी अनेक उपउत्पादनं तयार करता येतात. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळं आरोग्यासाठी याचं सेवन नक्कीच फायदेशीर ठरतं. तेव्हा आज आपण कसुरी मेथी, मेथी अर्क, मेथी चहा, मेथीचं लोणचं आणि मेथीचं तेल कसं बनवतात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी ऐकूया एक छानसं गाणं.

मंडळी, या मस्त गाण्यानंतर कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत की मेथीपासून आरोग्यवर्धक पदार्थ कसे बनवायचे याविषयी माहिती. मंडळी, कसुरी मेथी तयार करण्यासाठी ताजी आणि उच्च दर्जाची मेथीची पानं निवडून स्वच्छ धुऊन निथळून घेतली पाहिजेत. नंतर ही पानं स्वच्छ कापडावर पसरवून उन्हामध्ये 3 ते 5 दिवस वाळवली पाहिजेत किंवा यांत्रिक ड्रायरमध्ये 45 ते 50 अंश सेल्सिअस तापमानावर 8 ते 10 तास वाळवली जातात. ही पानं वाळल्यानंतर हलकी चुरून त्याचे लहान लहान तुकडे करून चाळली जातात. यामुळे अनावश्यक भाग वेगळे होतात. वाळलेल्या पानांची प्रतवारी रंग, सुगंध आणि गुणवत्ता यानुसार केली जाते. तयार कसुरी मेथी ही हवाबंद पिशवी किंवा डब्यामध्ये पॅकिंग करून थंड आणि कोरड्या ठिकाणी साठवली जाते, ज्यामुळे सुगंध आणि स्वाद दीर्घकाळ टिकतो. मंडळी, कसुरी मेथीला स्वयंपाकात मसाला म्हणून मोठ्या प्रमाणावर मागणी असून ती पराठा, भाजी, करी आणि डाळींसाठी वापरली जाते. आता आपण जाणून घेऊया की मेथीपासून मेथी अर्क कसा तयार करायचा याविषयी. मंडळी, मेथी अर्क तयार करण्यासाठी मेथीच्या बिया निवडून स्वच्छ केल्या पाहिजेत. त्यानंतर या बिया मिक्सरमध्ये थोड्या प्रमाणात जाडसर पूड स्वरूपात दळून घेतल्या पाहिजेत. तयार पूड ही इथेनॉल, पाणी किंवा ग्रीन सॉल्व्हंट सारख्या द्रावकामध्ये ठराविक प्रमाणात मिसळली जाते. हे मिश्रण एका नियंत्रित तापमानावर आणि विशिष्ट वेळेसाठी ठेवल्यानंतर फिल्टर करून अर्क वेगळा केला जातो. हा अर्क वायुयुक्त वाफेच्या सहाय्यानं किंवा लघुदाब प्रणालीद्वारे द्रव स्वरूपात वाळवला जातो, ज्यामुळं अधिक शुद्ध अर्क आपल्याला मिळतो. मंडळी, हा अर्क औषध निर्मिती, पोषणपूरक पदार्थ, सौंदर्य प्रसाधनं तसंच अनेक आरोग्यपूरक पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. आणि बरं का मंडळी, मेथी अर्क पचन सुधारण्यासाठी रक्ता

शरीरातली साखर नियंत्रित करण्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. मंडळी, मेथीचा चहा, मेथीचं लोणचं आणि मेथीचं तेल कसं तयार करावं याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी ऐकूया हे छानसं गाणं.

मंडळी, या गीतानंतर तुमचं गीतसमाधी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण जाणून घेत आहोत मेथीपासून आरोग्यवर्धक पदार्थ कसे तयार करावेत याविषयीची माहिती. मंडळी, मेथी चहा हा आरोग्यवर्धक आणि ताजतवानं करणारा पेय पदार्थ आहे. हा चहा मेथीच्या बियांपासून तयार केला जातो. चहा तयार करण्यासाठी पहिल्यांदा मेथीच्या बिया स्वच्छ धुऊन हलक्या भाजून घेतल्या जातात. या भाजलेल्या बियांमध्ये उष्ण पाण्यात मुरवण्याची प्रक्रिया केली जाते. एक कप पाण्यामध्ये साधारणपणे 1 ते 2 चमचे भाजलेल्या मेथीच्या बिया घालून पाणी आपण उकळून घेतलं पाहिजे. पाणी उकळत असताना त्यात आपल्याला हवं असेल तर आलं, लिंबाचा रस, मध किंवा दालचिन यासारख्या स्वाद घटकांचा समावेश आपण करू शकतो. अशा पद्धतीनं तयार झालेला हा मेथीचा चहा पचन सुधारतो, रक्तातली साखर संतुलित ठेवतो, वजन कमी करायला मदत करतो आणि त्वचा त्याचबरोबर केसांसाठी सुद्धा फायदेशीर ठरतो. यातील अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी घटक शरीरातील दाह कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. नियमितपणे मेथी चहाचं सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते, एकूणच काय तर आपलं आरोग्य सुधारतं. आता बघूयात की मेथीचं लोणचं कसं तयार करायचं. मेथीचं लोणचं हे स्वादिष्ट आणि पौष्टिक लोणचं असून ते पारंपरिक भारतीय पदार्थांपैकी एक आहे. हे तयार करण्यासाठी मेथी दाण्यांचा उपयोग केला जातो, ज्यामुळे लोणच्याला खास कडसर पण चविष्ट असा स्वाद मिळतो. मेथीचं लोणचं तयार करण्यासाठी मेथी दाणे स्वच्छ धुऊन उन्हामध्ये वाळवले जातात किंवा थोडेसे भाजून घेतले जातात, ज्यामुळे त्यांचा स्वाद अधिक चांगला होतो. त्यानंतर या दाण्यांना मसाल्यासोबत मिसळलं जातं. मसाल्यामध्ये हळद, लाल तिखट, मोहरी पावडर, मेथी पावडर, हिंग आणि मीठ यांचा समावेश होतो. लोणचं तयार करण्यासाठी तेल गरम करून थंड केलं जातं. त्यात मसाले घालून तयार मिश्रण मेथी दाण्यांसोबत योग्य प्रकारे मिसळलं जातं. हे लोणचं एका निर्जंतुक काचेच्या बरणीत भरून ठेवावं. हे लोणचं मुरण्यासाठी काही दिवस उन्हामध्ये ठेवावं लागतं. हे लोणचं चविष्ट असतं, त्याचबरोबरीनं पचन सुधारणा आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी सुद्धा उपयुक्त आहे. मंडळी, मेथीचा चहा, मेथीचं लोणचं जसं आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे, तसंच मेथीचं तेल हे सुद्धा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. मंडळी, मेथीच्या तेलाचा उपयोग सौंदर्यवर्धन, केसाची देखभाल, त्वचेची सुधारणा त्याचबरोबर वेदना थांबवण्यासाठी सुद्धा होतो.

0: मंडळी मेथीचं तेल तयार करण्यासाठी मेथीचे दाणे स्वच्छ धुवून हलके भाजले जातात, ज्यामुळे त्याचा उग्र वास सौम्य होतो आणि त्यातील उपयुक्त घटक अधिक प्रभावी बनतात. यानंतर नारळ तेल, बदाम तेल किंवा मोहरी तेलासारख्या वाहक तेलात मेथीचे भाजलेले दाणे मिसळले जातात. हे मिश्रण मंद आचेवर काही वेळ गरम केलं जातं, जेणेकरून मेथीच्या दाण्यातील सक्रिय घटक तेलामध्ये उतरतात. नंतर हे मिश्रण गाळून थंड होण्यासाठी बाजूला ठेवलं जातं आणि हे तेल पूर्ण गार झाल्यानंतर स्वच्छ काचेच्या बाटलीमध्ये साठवलं जातं. मेथीचं तेल केसांच्या मुळांमध्ये मसाज करण्यासाठी वापरलं जातं, ज्यामुळे केस गळती थांबते, नवीन केसांची वाढ होते आणि टाळू निरोगी राहते. त्वचेसाठी या तेलाचा उपयोग मसाज ऑइलसारखा केला जातो, ज्यामुळे त्वचेवरील पिगमेंटेशन कमी होण्यास आणि त्वचेला पोषण मिळायला मदत होते. याचबरोबर सांधेदुखी आणि स्नायूंच्या वेदनेवरही मेथीच्या तेलाचा उपयोग आरामदायक ठरतो. तर मंडळी, अशा पद्धतीनं कसुरी मेथी, मेथी अर्क, मेथी चहा आणि मेथीचं लोणचं, मेथीचं तेल कसं बनवायचं हे आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये जाणून घेतलं. मेथीचा चहा, मेथीचं तेल हे आपण घरी बनवू शकतो कारण ते आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. तर मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मेथीपासून आरोग्यवर्धक पदार्थ कसे तयार करावेत आणि त्याचे फायदे काय काय आहेत याविषयीची माहिती जाणून घेतलीत. पण मंडळी, गीतसंवाद या कार्यक्रमामध्ये आता वेळ झालीये निरोप घेण्याची. पुन्हा आपण भेटणार आहोत अशाच काही छान छान माहितीसोबत. तोपर्यंत रश्मी कुंभाला निरोप द्या. नमस्कार.
1: गीत संवाद हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमात आपल्याला माहिती दिली होती रश्मी कुंभार यांनी.

0: मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झालीये निरोप घेण्याची, पण जाता जाता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांविषयी। उद्या सकाळी कृषीवार्ता या कार्यक्रमात भेंडी लागवड याविषयी आपण माहिती ऐकू शकाल, हा या माहितीचा दुसरा भाग असेल। तर उद्या संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमामध्ये मधुमक्षिका पालन याविषयी डॉक्टर रचना कोळंबकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल। तर मंडळी, आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा आपण जरूर लाभ घ्या, पण आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या। पुन्हा आपली भेट होईल उद्या संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमामध्ये। तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार।
1: माझं शेत माझं शिवार।
0: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं।

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत।
2: पहिले तर आपली प्रकृती जपावी, केवळ अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर रोवणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपतेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग करात महत्वाच्या वाटतात।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।

0: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ। पेपरफुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर। 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटांची चाचणी घ्यायला केंद्र सरकारची रिझर्व्ह बँकेला परवानगी। पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत। आणि ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय महिलांना 1 सुवर्ण आणि 1 कांस्यपदक। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाल्यानं कामकाज होऊ शकलं नाही। याविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून।
1: नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातले FIR मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी आज दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली, त्यामुळे 4 वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। विरोधकांच्या गदारोळातच पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं। या विधेयकावरच्या चर्चेसाठी

0: दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली, त्यामुळे चार वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं. या विधेयकावरच्या चर्चेसाठी 6 तासांचा कालावधी राखून ठेवला असून आवश्यकता पडल्यास अधिक वेळ देऊ असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला म्हणाले. 2024 कायद्यात असलेली शिक्षेची तरतूद या सुधारणा विधेयकात कडक करण्यात आली आहे. त्याअंतर्गत पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास 2 महिन्यात पूर्ण करणं बंधनकारक होणार आहे. पेपरफुटी किंवा परीक्षांमध्ये अवैध मार्गांचा वापर करणाऱ्यांना किमान 5 वर्ष ते जास्तीत जास्त 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे. संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. या प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत खटला चालवण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जलदगती न्यायालय स्थापन करायचे अधिकारही या विधेयकाद्वारे दिले आहेत. तसंच विशिष्ट परिस्थितीत या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करायचे अधिकारही केंद्र सरकारला दिले आहेत.
1: केंद्र सरकारनं 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटांची चाचणी घ्यायला रिझर्व्ह बँकेला परवानगी दिली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर या नोटा नियमित वापरात येऊ शकतील. कागदी नोटांच्या ऐवजी पूर्णपणे प्लॅस्टिकच्या नोटा वापरण्याचा रिझर्व्ह बँकेचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं. छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आणण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी दुसऱ्या एका प्रश्नावरच्या लेखी उत्तरात स्पष्ट केलं. 2025-26 या आर्थिक वर्षात 576 जणांनी प्राप्तीकर परतावा भरताना 1 अब्ज रुपये किंवा त्यापेक्षा जास्त एकंदर उत्पन्न दाखवलं आहे. 2021-22 ही संख्या 142 इतकी होती असं केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटलं आहे. शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिला असून केवळ आंदोलन आहे, त्यामुळे लाठीमार करणं समर्थनीय नाही असं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज व्यक्त केलं. जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं आहे. पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदींचा पुनर्विचार करावा या मागणीसाठी ज्येष्ठ वकील आणि खासदार कपिल सिब्बल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला नोटीस जारी केली. याचिकेसंदर्भातल्या अनेक बाबींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार अलीकडेच या तरतुदींचा आधार घेऊन इतर पक्षात गेले. या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी वैयक्तिक स्वरूपात ही याचिका दाखल केली आहे. अशा पक्षांतरामुळे बहुमताचं चित्र पालटू शकतं असं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे. नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांना दिल्ली उच्च न्यायालयानं आज 3 आठवड्यांची मुदत दिली. आता या प्रकरणाच्या सुनावणी 10 सप्टेंबरला होणार आहे. डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप असलेले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावरच्या आरोपांचा तपास संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्तांकडे सोपवण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. म्हात्रे यांच्यावरच्या आरोपांचा तपास आणि त्यांना पोलिसांकडून मिळणाऱ्या कथित अनुकूल वागणुकीविषयी न्यायालयानं नाराजी देखील व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. BS 6 प्रकारातल्या वाहनांना दिलं जाणारं PUC प्रमाणपत्र 3 वर्ष कालावधीसाठी देण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सादर केला आहे. BS 6 प्रकारातल्या आणि 6 वर्षापर्यंत जुन्या असलेल्या वाहनांना याचा लाभ मिळणार आहे. सध्या दिलं जाणारं प्रमाणपत्र 1 वर्षासाठी वैध असतं. 6 ते 10 वर्ष

जुन्या वाहनांना दरवर्षी तर त्यापेक्षा जुन्या वाहनांना 6 महिन्यांनी हे प्रमाणपत्र नवीन काढावं लागेल. BS 1, 2, 3 प्रकारातल्या वाहनांना दर 3 महिन्यांनी तर BS 4 प्रकारातल्या वाहनांना 6 महिन्यांनी या प्रमाणपत्राचं नूतनीकरण करावं लागेल. MSRDC अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अतिरिक्त व्याज दिल्याच्या प्रकरणात HDFC बँकेनं 3 अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना 1 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशीधर जगदीशन, मुख्य वित्तीय अधिकारी श्रीनिवासन वैद्यनाथन आणि किरकोळ मालमत्ता विभागाचे प्रमुख अरविंद वोहरा अशी या तिघांची नावं आहेत. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाचं उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. 2017 ते 2021 या काळात मार्केटिंग खर्च या शीर्षकाखाली सुमारे 45 कोटी रुपये देऊन MSRDC कडून मोठ्या प्रमाणात त्यांनी ठेवी मिळवल्या होत्या. या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाल्याचा इन्कार HDFC बँकेच्या प्रवक्त्यानं मे महिन्यात केला होता. सिक्कीममधल्या नाथुला खिंडीतून भारत आणि चीन यांच्यातला सीमावर्ती व्यापार येत्या 1 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. कोविड महामारीमुळे 2020 पासून हा व्यापार स्थगित केला होता. MV ओमोर्फी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर भारतानं याचा तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं आज युक्रेनचे भारतातले राजदूत डॉक्टर अलेक्झांडर पोलिशचुक यांना बोलावून घेतलं. व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याबाबत भारताची तीव्र चिंता, युक्रेनच्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची विनंती या राजदूतांना केल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा वाटाघाटींसाठी एकत्र आणण्याचा आणि मध्य पूर्वेतलं युद्ध टाळण्याच्या प्रयत्नांमध्ये मध्यस्थांनी प्रगती साधली आहे. कतार आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाखालील मध्यस्थ दोन्ही देशांमधली दरी कमी करण्यासाठी काम करत असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. गेले 3 दिवस दोन्ही देशांनी एकमेकांवर कोणताही लष्करी हल्ला केला नसल्यामुळं संघर्षातून वाढणारा तणाव काही प्रमाणात निवळला आहे. ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या ईशा सिंगनं सुवर्णपद पटकावलं तर ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिनं कांस्य पदकाची कमाई करून भारताला दुहेरी यश मिळवून दिलं. ईशानं उत्तम कामगिरी करत 40 नेम साधले तर मनूनं अटीतटीच्या सामन्यात 28 नेम मारले. ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्यपदक मिळवलं आहे. भारोत्तोलक ज्ञानेश्वरी यादवनं आज 53 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपरफुटीविरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटांची चाचणी घ्यायला केंद्र सरकारची रिझर्व्ह बँकेला परवानगी. पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. आणि ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय महिलांना 1 सुवर्ण आणि 1 कांस्यपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: शंकराच्या मागे साडी सात महिन्याचा शनी लावला पाहिजे का?
1: शंकराला उठून लावायचा शनी त्याच्या पाठीमागे लावूया
0: म्हणून महाराज शनी देवानं साडी सात महिने शंकर

0: या शंकराच्या मागा साडेसाती शनी महिन्या लागल्याबरोबर विचार केला भोळ्या शंकरानं. आपला जीव कुठेतरी वाचवला पाहिजे.
1: भगवंता शनी माझ्या पाठी माझा लागला, मला जीव माझा वाचवला पाहिजे, शनी माझ्या मार्गात गेला पाहिजे.
0: म्हणून भोळा देव शंकर निघून किरबन झाडीला अरण्याच्या ठिकाण्याला निघून गेल्याला सहिला.
1: मी अरण्याच्या ढायाला शंकर जाऊन जिना काही केला.
0: कुठेतरी आसरा मिळावा.

0: स्वतः बोलायचे शंकराने विचार केला मनाला
1: भगवंता विचार केला त्या वेळेला बोलत होता शंकर देव कुणाला
0: जाणारा त्या झाडाला लागला होता बोलायला
1: बाबा साडेसाती माझ्या पाठीमाग लागल्या मी धावपळ मुंड दडवती कुठेतरी माझ्या पाठीमागची जावावी म्हणून
0: मला कुठेतरी तुमच्या जवळ आश्रय मिळावा
1: म्हणून जिनाती शंकर बोलत होता त्याला
0: त्या वेळेला नारळाच्या झाडाच्या असणाऱ्या झावळ्यामध्ये शंकर लपून बसायला
1: भगवंता लपून बसून शनी जाऊ द्या म्हणून दडला होता
0: तर शंकर मोहर आणि शनी माग
1: त्या वेळेला शनीला बर का शंकर दिसला नव्हता
0: म्हणून शनी निघून मोहरे गेलेला असताना

0: फार बोलत होत बरं का
1: भगवंता, तुम्ही आता निघून चाललेला असायला
0: कुठेतरी माणसान माणसावर उपकार केले माणूस म्हणतो निदान चादर पाच म्हणतेस की
1: तसा मला काहीतरी आशीर्वाद द्यावा.
0: भगवंता, मी तुम्हाला माझ्या जावळ्यामध्ये सामावून घेतला
1: तर मला काहीतरी आशीर्वाद द्या.
0: मला काय तर वर देऊन जावा म्हणून त्या काय केलं
1: त्या वेळेला महाराजा नारळाच्या झाडाना
0: काय केलं मागणी मागितली भोळ्या देव शंकर आला
1: तर त्या वेळेला या झाडानं काय करायला

करीच्या टोळीला सोन्याचं लावलं.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नादब्रह्म. पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग शुद्ध कल्याण आपण ऐकणार आहात. विलंबित ख्यालाची बंदिश 1 तालात आहे, द्रुत बंदिश 3 तालात आहे. त्यांना तबल्याची साथ विभव नागेशकर यांनी केलेली आहे. ऐकूया पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग शुद्ध कल्याण.

पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग शुद्ध कल्याण आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ विभव नागेशकर यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आता पंडित जसराज यांनी गायलेला राग जोग आपण ऐकणार आहात. विलंबित खलाची बंदिश 1 तालात आहे, द्रुतबंदिश 3 तालात आहे. त्यांना तबल्याची साथ निजामुद्दीन खान यांनी आणि हार्मोनियमची साथ रतन मोहन शर्मा यांनी केलेली आहे. ऐकूया पंडित जसराज यांनी गायलेला राग जोग.

श्रोते हो, नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित जसराज यांचं गायन. आपण ऐकत होतात राग जोग. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. रात्री ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करू.